सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 2 श्रावण शके 1948 अर्थातच 24 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीने.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: करण्याची भावना कुठेही कमी होत नाही. एखादे वारकरी थकला तर दुसरा त्याचा हात धरतो. एखाद्याला पाणी हवं असेल तर अनोळखी व्यक्ती प्रेमानं पाण्याचा घोट देतो. सेवा इथं कर्तव्य नसते तर ती स्वभाव बनते. वारीच्या मार्गावर अनेक सेवाभावी संस्था, डॉक्टर, परिचारिका, पोलीस, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक दिवस रात्र एकत्र असतात. आरोग्यसेवा, अन्नदान, पिण्याचं पाणी, हरवलेल्यांना त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचवणं, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि आपत्कालीन मदत करणाऱ्या सर्व कामांमध्ये समाजातील असंख्य हात एकत्र येतात. कोणालाही प्रसिद्धीची अपेक्षा नसते, कारण त्यांच्या दृष्टीनं वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. आजकालच्या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा आणि तरुणांचा वाढता सहभाग. महिला दिंडीचं व्यवस्थापन, अन्नछत्र, आरोग्यसेवा, भजन, कीर्तन आणि शिस्त राखण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतात. अनेक तरुण स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्त वारी, रक्तदान, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल माहिती केंद्राद्वारे समाजाचे नवे आयाम जोडत आहेत. परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर संगम वारीत अनुभवायला मिळतो. वारी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते. समाज बदलण्यासाठी मोठ्या घोषणांची गरज नसते, लहान लहान सेवाभावी कृतीची गरज असते. एका तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं, ज्येष्ठ वारकऱ्यांना आधार देणं, परिसर स्वच्छ ठेवणं किंवा एखाद्याचं मनोबल वाढवणारे दोन शब्द बोलणं, यातूनच समाजसेवेची खरी सुरुवात होते. संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेला ईश्वर भक्तीचं रूप दिलं. स्वच्छता हीच सेवा, हा त्यांचा संदेश आज वारीत अनेक स्वयंसेवक प्रत्यक्ष कृतीतून जगताना दिसतात. त्यामुळे वारी ही भक्तीबरोबर सामाजिक जबाबदारीचीही प्रेरणा देते. आजच्या वेगवान जीवनात माणूस अनेकदा स्वतःपुरता मर्यादित होतो. अशावेळी वारी आपल्याला मी पासून आपणाकडे नेते. ती सांगते की समाजाची उन्नती परस्पर सहकार्यानेच शक्य आहे. ही भावना जर आपल्या दैनंदिन जीवनात उतरली तर प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक कुटुंब अधिक सुसंवादी होईल. वारीचा प्रवास काही दिवसांचा असतो, पण ती देणारे संस्कार आयुष्यभर साथ देतात. निस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी, शिस्त, समता आणि माणुसकी हीच वारीची खरी शिकवण आहे. म्हणूनच वारी ही केवळ भक्तीची परंपरा नाही, तर समाज घडवणारी, माणूस घडवणारी सेवा हीच सर्वोच्च साधना आहे हे शिकवणारी समाजसेवेची चालती बोलती विद्यापीठ आहेत. यंदाच्या आषाढीच्या निमित्तानं आपणही एक संकल्प करूया, दररोज किमान एक निस्वार्थ सेवा करायची. कारण समाजसेवेची सुरुवात मोठ्या कार्यातून होत नाही, ती आपल्या मनातील करुणा आणि कृतीतून होते. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात वारी समाजसेवेचे चालते बोलते विद्यापीठ याविषयी राजश्री मिरजकर यांचे विचार ऐकलेत. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:11 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिवंदना हा कार्यक्रम.

श्रोतेहो, वारी ही महाराष्ट्राची एक अत्यंत महत्वाची परंपरा आहे, जी शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. यामध्ये लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने पायी चालतात. श्रोतेहो, वारीविषयी आणखीन काही जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दत्ता पाटील यांची भक्तिरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, मुख्यतः दोन पालख्या संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची देहूहून पंढरपूरला येतात आणि आषाढी एकादशीला एकत्र येतात. हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून तो भक्ती समानता आणि सामुदायिक जीवनाचे एक उत्तम उदाहरण आहे. श्रोते हो, वारीविषयी आणखीन जाणून घेऊया कार्यक्रमात. यानंतर ऐकूया आशा खांडेलकर यांनी गायलेलं राजेंद्र आटे यांची भक्तिरचना. संगीत दिलं आहे आनंदी विकास यांनी.

श्रोतेहो, वारीमध्ये प्रत्येक दिंडीचे म्हणजेच वारकऱ्यांच्या समूहाचे नियम ठरलेले असतात. प्रत्येक दिंडीत भजन, कीर्तन आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू असतो. वारी करत असताना वळण, चढ उतार, ऊन पाऊस अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण विठ्ठलाच्या ओढीने, त्याच्या गोडीने हे सर्व कष्ट विसरले जातात. श्रोतेहो, ऐकूया असेच गोड गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संत भानुदास यांची रचना, संगीत उषा मंगेशकर यांचं.

श्रोतेहो, वारकऱ्यांच्या दिंडीत प्रत्येकजण समान मानला जातो. जिथे जातपात ऊचनीच असा कोणताही भेदभाव नसतो, सर्व वारकरी एकमेकांना माऊली किंवा रामकृष्ण हरी म्हणून संबोधतात. वारीविषयी आणखीन काही जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग दे माडगुळकर यांची भक्तिरचना, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

श्रोतेहो, वारीमध्ये सामुदायिक भोजनाची व्यवस्था असते त्याला भंडारा म्हणतात. ही परंपरा आपल्याला माणुसकी, सहकार्य आणि सामुदायिक भावना शिकवते. अशी पंढरीची वारी प्रत्येकाला एकदा तरी घडावी अशी देवाचरणी प्रार्थना करूया.

भक्तिवंदना या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं. आणि श्रोतेहो, या रचनेबरोबरच आजचा भक्तिवंदना हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषी सल्ला. कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 6:55 आजचा दिन विशेष, 7:00 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रीगंगा हॉस्पिटलचा, 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम, 8:00 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर आधारित कार्यक्रम पायी वारी पंढरीची, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प, 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन, लेखक आशा बगे अभिवाचन जयश्री पुराणिक कार्यक्रमाचा भाग 43 प्रसारित होईल. 10:45 लोकजागर हा कार्यक्रम, कार्यक्रमामध्ये आरती लोहाडे यांचं काव्यवाचन, संकलन निवेदन नम्रता वावळे यांचं, 11:00 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद, 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष, दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. तर अशी होती आजच्या प्रसारण सभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला. कार्यक्रमात ऐकूया प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 याविषयीचा कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, प्रसारित करीत आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 याविषयीचा कृषी सल्ला. वाचक स्वर आहे प्रकाश माधवराव पवार यांचा.
2: नमस्कार. आजचा कृषी सल्ला प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 यामध्ये आपण पीक विमा संदर्भात आज आपण कृषी सल्ल्यामध्ये खरीपाची पेरणी आपली आता पूर्ण झालेली आहे आणि खरीप पीक विमा काढण्याची आपली अंतिम मुदत आहे 31 जुलै 2026 आणि 31 जुलैपर्यंत आपण न वाट पाहता सर्व शेतकरी बांधवांनी आपला विमा हा त्वरित काढला पाहिजे. कारण सध्या अल्निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याकडे सध्या पावसामध्ये खंड आहे, त्यामुळे पिकाची सध्या बिकट परिस्थिती असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा पीक विमा काढणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी पीक विम्याचे दर आणि हप्ता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या नांदेड जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक असल्यामुळे सोयाबीनचा विमा आपल्या या ठिकाणी जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे त्यासाठी 62,500 रुपये. विमा हप्ता दर आहे 5%. त्यापैकी शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी आहे विमा हप्ता दर 2%. त्याचबरोबर विमा हप्ता रक्कम आपल्याला भरायची आहे 1,250 रुपये. त्यानंतर आपल्याकडे आहे दुसरं पीक कापूस. कापूस पिकासाठी आपल्याला या ठिकाणी जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे 65,000 रुपये. याचा विमा हप्ता दर आहे 2% आणि शेतकरी हिस्सा आहे प्रति हेक्टर या ठिकाणी विमा हप्ता दर 2%. त्याचबरोबर विमा हप्ता रक्कम आहे आपली 1,300 रुपये. त्यानंतरचं पीक आहे मूग. मुगासाठी सुद्धा जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे 30,000. त्याचा विमा हप्ता दर

0: आहे 2%, विमा हप्ता दर शेतकरी हिस्सा आहे 2%, आणि त्याचा विमा हप्ता आहे 600 रुपये. त्यानंतर पुढील पीक आहे उडीद. उडदासाठी जोखीम स्तर आहे आपला 70%, विमा संरक्षित रक्कम आहे 27,000, शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर विमा हप्ता दर आहे 1%, आणि विमा हप्ता रक्कम आहे 270 रुपये. त्यानंतर आपल्याकडे पुढील पीक आहे तूर. तुरीसाठी जोखीम स्तर आहे 70%, विमा संरक्षित रक्कम आहे 47,000 रुपये, विमा हप्ता दर आहे 5%, आणि शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर विमा हप्ता दर आहे तुरीसाठी 2%, आणि विमा हप्ता रक्कम भरायची आहे आपल्याला 940 रुपये. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 याविषयीचा कृषी सल्ला ऐकलात. वाचक स्वर होता प्रकाश माधवराव पवार यांचा. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा कृषी सल्ला आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा चौथा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण काही महत्वाचे प्रश्न, समज, गैरसमज याबद्दल बोलणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण मेनोपॉज, त्याची लक्षणं आणि त्यासाठी दिले जाणारे उपचार याबद्दल बोललो. आज आपल्याला काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. दवाखान्यामध्ये अनेक महिला एक प्रश्न विचारतात, डॉक्टर आता पाळी बंद झालीय म्हणजे मी आजारी आहे का? याचं उत्तर स्पष्ट आहे, मेनोपॉज हा आजार नाही तर तो स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मेनोपॉज नंतर झालेला रक्तस्राव सामान्य आहे का? नाही. पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर जर रक्तस्राव होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का? पेरीमेनोपॉजल पिरियडमध्ये क्वचित एखाद्या वेळेला ओव्हरीतून अंडबीज फुटू शकते, त्यावेळेला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पण मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष पाळी बंद झाल्यानंतर मग मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. हॉट फ्लॅशेस किंवा गरम लाटा आयुष्यभर राहतात का? काही वर्षांनंतर हॉट फ्लॅशेसचा प्रभाव अतिशय कमी होतो, परंतु अनेक स्त्रियांमध्ये हॉट फ्लॅशेस 3 ते 5 वर्षांपर्यंत सुद्धा राहू शकतात. लैंगिक जीवन मेनोपॉज नंतर संपतं का? अजिबात नाही. अनेक स्त्रियांना या काळामध्ये वजायनामध्ये कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात, परंतु योग्य उपचार पद्धती, समुपदेशन आणि पती पत्नीमधील मोकळा संवाद यामुळे समाधानकारक वैवाहिक जीवन नक्कीच जगता येतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी धोकादायक आहे का? हा एक गैरसमज आहे, परंतु हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी

ती योग्य रुग्ण निवडून योग्य कालावधीसाठी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दिली तर ती सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकते. तसेच हाडांची झीज कमी होण्यासाठी देखील हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, परंतु आहार, वय, तपासण्या आणि इतर आजार याचा संपूर्ण विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यास काहीच हरकत नाही. मेनोपॉज नंतर स्त्रीच्या आयुष्य उताराला लागते. खरं सांगायचं तर अनेक महिला या काळामध्ये नवीन शिक्षण, व्यवसाय, समाजकार्य किंवा छंद सुरू करतात आणि अधिक आत्मविश्वासाने जगतात. चिडचिड म्हणजे स्वभाव बिघडला आहे किंवा काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, अजिबात नाही. हार्मोनमधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही. याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक

0: पण नाही. हार्मोन मधील बदल, झोपेचा अभाव, मानसिक ताण यामुळे देखील चिडचिड होऊ शकते. मेनोपॉज झाला म्हणजे आता काही डॉक्टरकडे जाण्याची गरजच नाही. याच काळामध्ये अनेक महत्वाच्या शारीरिक तपासण्या असतात आणि त्या करून घेतल्याच पाहिजेत. प्रिय श्रोते हो, या प्रवासात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची आहे. पतीने पत्नीच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेला समजून घ्यावे. मुलांनी आईची चिडचिड किंवा थकवा याकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता तिची साथ द्यावी. एका प्रेमळ शब्दानं आणि थोड्या सहकार्यानं या काळातील अनेक अडचणी नक्कीच कमी होऊ शकतात. आता कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक महिलेसाठी काही महत्वाचा संदेश मी देऊ इच्छिते. मेनोपॉज हा आजार नाही, तो आयुष्याचा नैसर्गिक टप्पा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थी नसून आपली जबाबदारी आहे. दररोज 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा. आहारामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स, फळं, भाज्या आणि व्हिटॅमिन डी याचा समावेश करा. धूम्रपान, कुठल्याही प्रकारचा तंबाखू, मिश्री, मद्यपान यांचा वापर टाळा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, पॅपस्मिअर, आवश्यक असल्यास हाडांची तपासणी विसरू नका. कोणताही त्रास सहन करत बसू नका, कारण जवळपास बहुतेक समस्यांवर प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोन्स किंवा इतर औषधे सुरू करू नकात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रिणींशी, कुटुंबांशी, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. माहिती हीच भीतीवरची सर्वोत्तम औषध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या दम्यानं, नव्या आत्मविश्वासानं, ऊर्जेनं आणि नव्या आरोग्यदायी जीवनाची ती सुरुवात आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्याहो, परिसरच्या आजच्या भागात आपण इंजिनियर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे पाहू. इंजिनियर हे तंत्रज्ञान आणि विकासाचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांची मोठी भूमिका असेल. सिव्हिल इंजिनियर पाणी बचत करणाऱ्या आणि ऊर्जा कार्यक्षम इमारती तयार करू शकतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून घर बांधू शकतो का यावर मार्गदर्शन सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर सोलर किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात काम करू शकतात. सोलर एनर्जीचा वापर करून बचतीचे अनेक मार्गही इंजिनियर दाखवू शकतो. सध्याच्या काळात आपण पाहतोच आहोत की युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसची बचत करणे किती महत्वाचे आहे. अशावेळी ज्यांच्याकडे सोलर एनर्जी तयार करता येते असे संयंत्र आहे अशा घरातून इंडक्शन ओव्हन सारख्या अनेक वस्तू वापरून घरगुती स्वयंपाकामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊन खूप मोठी मदत झाली आहे. मेकॅनिकल इंजिनियर कमी प्रदूषण करणारी यंत्रणा तयार करू शकतात. एखादे गाडीचे मॉडेल तयार करताना कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे मेकॅनिकल इंजिनियर पाहू शकतात. सॉफ्टवेअर इंजिनियर डिजिटल सोल्युशन्सद्वारे कागदाचा वापर कमी करू शकतात. स्मार्ट सिटी, स्मार्ट ट्रॅफिक आणि ऊर्जा व्यवस्थापन यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होऊ शकते. इंजिनियरांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधणारे उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही दिवसात आपण आपल्या देशाचे पर्यायाने पृथ्वीचे भविष्य ज्यांच्या हातात आहे अशी पुढची पिढी जी आत्ता लहान मुलं आहेत ती मुलं आणि त्यांच्या भोवती असणारे आपण सर्वजण पर्यावरण संरक्षणासाठी कसे आपले पुरेपूर योगदान देऊ शकतो हे पाहिले. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठ्या आंदोलनांचीच गरज नसते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षेत्रात आपल्या दैनंदिन कामात

0: छोटे छोटे बदल केले तरी मोठा परिणाम घडू शकतो. मुलं, शिक्षक, पालक, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट प्रत्येक जण आपल्या व्यवसायातून, जीवनशैलीतून पर्यावरणासाठी योगदान देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकांनी ठरवले पाहिजे की आपण स्वतःपासून सुरुवात करून आपल्या भोवती असलेले पर्यावरण निसर्गाचा समतोल राखून कसे चांगले करू शकतो. हा गोवर्धन पर्वत आपण सर्वांनी मिळून उचलला पाहिजे. कुणा एकाच्या प्रयत्नाने हे होणे नाही. निसर्ग वाचवणे ही फक्त आपली जबाबदारी नाही, तर पुढच्या पिढीसाठी दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. चला आजपासूनच आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेऊया. सुरुवात घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच कचरा वर्गीकरण यांनी करूया. प्लास्टिक वेगळे ठेवूया आणि एकत्रितरित्या महिन्यातून एकदाच रिसायकलरकडे देऊया. नमस्कार
1: श्रोत्याहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंजिनियर्सची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संस्कृत बातम्या
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आजचा दिनविशेष हा कार्यक्रम. परंतु तत्पूर्वी काही जाहिराती.
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
3: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
4: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
3: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
4: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
3: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
4: डीटी कोड
3: 5121.
4: संपर्क
3: 02531223210 आणि 78880445.
4: ग्रो विथ केके वाघ.
3: केके वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
7: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओम प्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
8: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
7: गरजूंनी लाभ घ्यावा.
8: संपर्क
7: 87 88 48 10 17.
9: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
10: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
9: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
10: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
11: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
9: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
10: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
5: संपर्क 70 50 10 10 49.
12: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
13: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
12: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
13: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
12: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
14: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
15: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
16: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय.

0: एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: दिनविशेष या कार्यक्रमात प्रथम ऐकूया आजचा सुविचार. ध्येयेनं जीवन हे शिडाशिवाय असणाऱ्या होडीप्रमाणे आहे. ऐकूया आजचा दिनविशेष. आज 24 जुलै. बेंगळुरू इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना 1911. बासुरीवादक पत्रलाल घोष यांचा आज जन्मदिन. बासुरीवादक पन्नालाल घोष यांचे आज जन्मदिन 1911. रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानची आज स्थापना. गुलजारीलाल नंदा आणि अरुणा आसफ अली यांना भारतरत्न प्रदान. 1997 आणि वंग या कादंबरीकार महाश्वेता देवी यांना मॅक्सेस पुरस्कार 1997. याबरोबरच आजचा दिनविशेष हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रेम धवन यांचं देशभक्तीपर गीत. संगीत आहे उषा खन्ना यांचं.

मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रेम धवन यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत होतं उषा खन्ना यांचं. आणि श्रोतहो, याबरोबरच आजचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एफएम बँड 101 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:05 झाली आहेत.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन ऐका आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक, पंतप्रधानांची घोषणा. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं 26 दिवसांपासूनचं उपोषण मागे. आंदोलकांवर कारवाईच्या निषेधात पुकारलेल्या बंदला विभागात संमिश्र प्रतिसाद. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी, विजया रहाटकर यांचं प्रतिपादन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कालपासून स्कॉटलंडमध्ये प्रारंभ आणि पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी काल सामाजिक माध्यमावरच्या संदेशात यासंदर्भातल्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं सांगितलं. ते म्हणाले,
1: फास्ट ट्रॅक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का यह मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
0: पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित प्रभावानं एक जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे. दरम्यान शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर जलदगती न्यायालय स्थापन करणं हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही या पक्षानं केली आहे. या प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. चर्चेच्या माध्यमातूनच ही कोंडी फुटू शकते असं डॉ सिंह यांनी नमूद केलं. यासाठी सरकारच्या वतीनं आतापर्यंत आंदोलकांना 4 वेळा चर्चेचा प्रस्ताव पाठवल्याचं सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: सरकार की ओर से चर्चा के लिए हम हर समय तैयार हैं. सरकार के दरवाजे खुले हैं. 4 मर्तबा हमारी ओर से औपचारिक तौर पर ऑफर जा चुका है, पेशकश जा चुकी है इन छात्र बंधुओं से, इनके प्रतिनिधियों से बातचीत करने के लिए, चर्चा करने के लिए, प्रत्येक विषय को लेकर के, आंदोलन के विषय को लेकर के और उसके साथ साथ जुड़े अन्य विषयों को लेकर के भी चर्चा के लिए सरकार तैयार रहेगी और जितना समय चर्चा के लिए लाजिम होगा उतना हम देने को भी तैयार हैं और धीरे धीरे हम इसी चर्चा के माध्यम से समाधान की ओर बढ़ सकते हैं.
0: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं 26 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल मागे घेतलं. काल रात्री गुरुग्राममधल्या एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या

0: वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुकांना शुभेच्छा देत प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालही संसदेच्या दोन्ही सदनात केलं. मात्र गदारोळ सुरू राहिल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. नवी दिल्लीत सीजेपीनं संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. हजारे यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनात त्यांनी 2 तास मौन व्रत आंदोलनही केलं. दरम्यान यासंदर्भात मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत 18 ते 22 जुलै दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या वतीनं परवा 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीनं काल बंद पुकारला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर इथं अनेक भागातली व्यापारी प्रतिष्ठानं बंद दिसून आली. लातूर शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. हिंगोली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला. जालना जिल्ह्यात व्यापारी वर्ग आणि शैक्षणिक संस्थांनी बंद पाळला. परभणीतही बाजारपेठा बंद होत्या तर काही शाळांनी सुटी जाहीर केली होती. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महिलांची सुरक्षा सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या तक्रारीकडे संवेदनात्मक भूमिकेतून पाहिलं जावं असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी केलं आहे. काल पुण्यात यशोदा इथं पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पाठलाग आणि सायबर पाठलाग हा दंडनीय गुन्हा असून महिलांनी या समस्येचा प्रतिकार करून वेळीच तक्रार दाखल करावी असं रहाटकर यांनी सांगितलं. आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. काल संतांच्या पालख्या वाखरीत दाखल झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर इथलं रिंगण काल मोठ्या उत्साहात पार पडलं. या वारीदरम्यान राबवलेल्या चरणसेवा उपक्रमाचा आज समारोप होत आहे. यंदा या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि नांदेडसह राज्यभरात 14 जिल्ह्यातल्या 4,96,000 अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा तसंच आरोग्य सेवा करण्यात आली. या उपक्रमात 164 आरोग्य संस्था 7,538 स्वयंसेवक 11,331 डॉक्टर तसंच वैद्यकीय विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी भागातली बांधकामं नियमित करून घेण्यासाठी 31 जुलैपर्यंत सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपली बांधकामं नियमित करून घेण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे.
1: शासनाने गुंठेवारीमध्ये 90% सूट दिलेली आहे. त्याचा शेवटचा तारीख जुलै 31 आहे आणि आतापर्यंत 90%हून जास्त लोक या योजनेचा फायदा घेतलेले आहे. या योजनेचा मुदतवाढ मिळणार नाही आणि यानंतर थेट 50% रक्कम भरावा लागतो. त्यामुळे आज फक्त 10% रक्कम भरून आपल्या अनाधिकृत झालेलं औद्योगिक असेल, रहिवासी असेल, कमर्शियल असेल, या सर्व विकास नियमानुकूल होणार आहे.
0: विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं हिंगोली जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं महिला बचत गटाच्या 9 लाख रुपयांची बॅग काल चोरीस गेली. जाफराबाद रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या खुंटेपळ साठवण तलावामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाला आता गती देण्यात येत आहे. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी पुढे येणाऱ्या कुटुंबांची माहिती गोळा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.

0: हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील असुलवाडी इथं सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं आयोजित वनमहोत्सवाचं काल उद्घाटन झालं. या वनमहोत्सवानिमित्त रोपा आपल्या द्वारी या अभियानांतर्गत वृक्षारोपण करणाऱ्यांना रोपं पुरवली जाणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील 133 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातही पात्र आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डे यांनी केलं आहे. झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला T20 क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. काल झिम्बाब्वेत हरारे इथं झालेल्या सामन्यात यजमान संघानं प्रथम फलंदाजी करत 7 बाद 125 धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष 3 गड्यांच्या मोबदल्यात 14 षटकात साध्य केलं. 3 सामन्यांच्या मालिकेतले पुढचे दोन्ही सामने उद्या आणि परवा होणार आहेत. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कालपासून प्रारंभ झाला. स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यात या स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटन समारंभात 125 खेळाडूंच्या भारतीय पथकाचं नेतृत्व मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन यांनी केलं. या स्पर्धा 10 दिवस चालणार आहेत. हवामान. नाशिक शहरासह जिल्ह्यात गोदावरीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात पूल पाण्याखाली जाऊन काही गावांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यात 42 वर्षीय इसम पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक, पंतप्रधानांची घोषणा. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी, विजया रहाटकर यांचं प्रतिपादन आणि 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळची 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटलचा.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: आयुष्य कधी कधी आनंदाच्या क्षणांमध्येच आपली सर्वात कठीण परीक्षा घेऊन उभं राहतं. प्रिया 25 वर्षांची एक तरुणाई, तिच्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ आणि डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न होती. पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. पण डिलिव्हरीच्या 3 दिवसापासून तिला अनेझिनेस, वॉमिटिंग आणि तीव्र डोकेदुखी होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी तिची तपासणी केली. सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालं. एका नुकत्याच झालेल्या आईसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी हा धक्का खूप मोठा होता. वेळ खूप कमी होता आणि या समस्येवर एकच पर्याय होता, इमिजिएट ब्रेन सर्जरी. प्रियाच्या कुटुंबाने डॉक्टर संदीप गोरेंवर विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली. पण खरी लढाई आत्ता सुरू झाली. प्रिया जवळपास 15 दिवस व्हेंटिलेटरवर होती. प्रत्येक दिवस आशा आणि भीतीच्या अनिश्चिततेने भरलेला होता. डॉक्टर संदीप गोरे आणि त्यांची टीम प्रियावर लक्ष ठेवून होती, तर दुसरीकडे गायनेकोलॉजी डिपार्टमेंट तिच्या बाळाची काळजी घेत होत. संपूर्ण हॉस्पिटल एका कुटुंबासारखं तिच्या सोबत उभं होतं. हळूहळू उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. सर्जरीच्या 25 दिवसानंतर प्रियाने डोळे उघडले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. कधी कधी चमत्कार घडत नाहीत, ते घडवले जातात योग्य उपचार, विश्वास आणि एकत्रित प्रयत्नांनी.
4: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटल मध्ये, शिवाजीनगर नांदेड.
1: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला आहे श्री गंगा हॉस्पिटलचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
5: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त

पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

जी अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजा इतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतात, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय, असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेलं तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाहीये तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे, कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता, म्हणजे 50 दशकातली गाणी, 60 दशकातली गाणी, 70 ही

0: दशकातली गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 साली मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा. आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाहीये, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे पण त्या नटाचा गळाच तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा, या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
1: अच्छा,
0: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली आणि मग ही सगळी आव्हानं त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ऍक्शन पट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणू ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित, पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नाही केला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली, पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे
1: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे आहेत, गुंडांचे अड्डे दाखवायचे आहेत, तर मग तिथे तरल संगीत कसं असतं?

0: असेल. म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोलेमधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशनसाठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात. त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं. गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची.
1: आणि तेही एक संशोधनच आहे. संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणूया,
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती. आणि घराणे परंपरा म्हणूया, गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्याचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी. मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे, तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले. व्याकरण आलं तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे, तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन, एकदा सागरे म्हणेन, तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं, म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे. थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसानं सांगायचं तर हळू, ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत, त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्यानी. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन, तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचं आहे. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो, म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे, माझ्या व्याख्यानाद्वारे, की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्य शास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्रा

अध्यापिका डॉ मृदुला दाढे मॅम। मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार।

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ बोरबन नांदेड.
5: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
6: भोसीकर हॉस्पिटल बोरबन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
5: गरजूंनी लाभ घ्यावा.
6: संपर्क
5: 87 88 48 10 17.
7: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
8: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
7: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
8: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
7: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
8: डीटी कोड
7: 5121.
8: संपर्क
7: 02-53-222-13-10 आणि 78-880-45-550.
8: ग्रो विथ के वाघ.
7: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
9: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
2: भावगीतांच्या कार्यक्रमात यानंतर

0: आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
5: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड. मोबाईल 93218050.
6: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
7: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
8: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
9: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.

0: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
1: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट यांचे.
2: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
1: गरजूंनी लाभ घ्यावा.
2: संपर्क
1: 87 88 48 10 17.
3: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
4: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
3: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
4: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
5: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री

तपन वैशाली सामंत यांनी गायलेलं नीला सत्यनारायण यांचं भावगीत ऐकलं. संगीत होतं नीला आकाश यांचं आणि श्रोते हो या बरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
1: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
2: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
1: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
2: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
1: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था,
2: डीटी कोड
1: 5121,
2: संपर्क
1: 02532213 आणि 78880445.
2: ग्रो विथ के वाघ.
1: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी

0: त्यांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे
2: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
1: गरजूंनी लाभ घ्यावा.
2: संपर्क
1: 87 88 48 10 17.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बोर्बन फॅक्टरी एरिया वज्राबाद नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
1: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे
2: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
1: गरजूंनी लाभ घ्यावा.
2: संपर्क
1: 87 88 48 10 17.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
7: संपर्क 70 50 10 10 49.
8: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे डॉक्टर लेन नांदेड.
9: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
10: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: अल्ताफ राजा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायी वारी पंढरीची बातमीपत्र आणि हा कार्यक्रम दोन्ही आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी आपण संबंधित विभागांना जलदगती न्यायालयासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. विभागांनी अविरत काम करून काल रात्री उशिरा हा मसुदा सादर केला आहे. जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उशिरा पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिमंडळातील सहकार्यांच्या सूचनांचा समावेश केल्यानंतर जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेल्या या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असताना हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनेनंतर गेल्या 2.5 महिन्यात त्याबाबत प्रतिबंधक अनेक पावलं उचलण्यात आली आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले.
2: मैं जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विविध कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है. वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाएं इसका प्रबंध किया.
1: दिल्ली उच्च न्यायालयानं सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठीच्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी तात्काळ प्रभावानं एक नवीन जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. पेपर फुटी प्रकरणातील दोषींना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काही तासातच ही अधिसूचना जारी करण्यात आली. राउंज एव्हेन्यू न्यायालयातील अधिकारी अनु ग्रोवर बालिगा

यांचं न्यायालय सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांची आणि संबंधित गुन्ह्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष नियुक्त जलदगती न्यायालय म्हणून काम करेल असं यासंदर्भातील अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्र पाठवली होती. विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं. तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्याप्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवक सोनम वांगचुक यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपली दैनंदिन दिनचर्या पाळण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक निरोगी रहावेत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केली आहे. दरम्यान नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं असून सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 वेळा प्रस्ताव देण्यात आले असून आंदोलक तरुणांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं असल्याचं ते म्हणाले. नीट पेपर फुटी प्रकरण आणि अनुषंगिक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या सलग चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या रोमानियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रोमानियाचे राष्ट्रपती निकुसोर डेन यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर या करारांवर सह्या करण्यात आल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की भारत आणि रोमानिया दरम्यान गेल्या 7 दशकांहून अधिक काळ घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे. दोन्ही देशातील संबंध काळानुरूप मजबूत होत असून अधिक महत्वाकांक्षी लक्ष आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन टप्प्यामध्ये पोहोचत आहेत. आगामी 3 वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. ओडिशामधल्या पुरी इथं आज बहुडा यात्रा होणार आहे. ही भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची श्री गुंडीच्या मंदिरापासून श्री जगन्नाथ मंदिराकडे होणारी परतीची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे वार्षिक रथयात्रेच्या उत्सवाचा समारोप मानला जातो. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सुरुवात एका भव्य उद्घाटन सोहळ्यानं झाली आहे. या 10 दिवसीय स्पर्धेमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवलीना बोर्गोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं पदक तालिकेमधलं आपलं खातं उघडलं. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेन हिला सरळ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकामध्ये 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारतानं या क्रीडा स्पर्धांमध्ये एकंदर 61 पदकांची कमाई केली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. हरारे इथं झालेल्या सामन्यात

0: भारतानं झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला. वैभव सूर्यवंशीनं 19 चेंडूमध्ये केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं 126 धावांचं लक्ष अवघ्या 14व्या षटकात सहज गाठलं. या विजयामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नवसारी, वलसाड आणि सुरतमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू असून लष्कर, राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विशेषतः पुणे आणि नाशिकचा घाट विभाग, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटीची प्रकरणं रोखण्यासाठीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. भारत आणि रोमानिया दरम्यान विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करार. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगोमध्ये प्रारंभ. आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन रेखा बाबानगरे. निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो नमस्कार। राम कृष्ण हरी विविध संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यामध्ये येत आहेत, त्यामुळे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत अशी भक्तिमय स्थिती आहे। 22 तारखेला पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं संत निवृत्ती महाराजांची पालखी, संत मुक्ताबाईंची पालखी, संत एकनाथ महाराजांची पालखी या तीन मानाच्या पालख्यांसह इतरही अनेक पालख्यांचं आगमन झालं, त्यामुळे संपूर्ण करकंब गाव भक्तिमय झालं होतं। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरानं संपूर्ण करकंब नगरी दुमदुमून गेली होती। सुमारे 80,000 भाविकांच्या उपस्थितीत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात गोल रिंगण सोहळा पार पडला। मध्यभागी फुलांनी सजलेल्या व्यासपीठावर पालखी ठेवून पताखाधारी वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा जयघोष करत 2 फेऱ्या पूर्ण केल्या। त्यानंतर भरधाव अश्वांनी 3 फेऱ्या मारताच अश्वांच्या टापाखालची पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली। ताळकरी यांचा उडी खेळ, पखवाज वादकांचं रिंगण, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचं रिंगण आणि शेवटी देव अश्वांचं रिंगण उत्साहात पार पडलं। निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मोहन महाराज बेलापूरकर यांना आम्ही भेटलो। त्यांनी वाखरी इथल्या रिंगण सोहळ्याची माहिती दिली।
1: वाखरीचा सोहळा हा फार महत्वाचा सोहळा आहे वारकऱ्यांच्या आयुष्यातला, तो खरं अमृतमय अशा प्रकारचा डोळ्याचा पाहण्याचा नेत्रदीपक सोहळा आहे। वारखरीचा सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पालख्या वाखरीत येऊन विसावतात, थांबतात मुक्कामाला। सोपानदेव महाराज या सर्व संतांच्या पालख्या आणि वाखरीला पंढरपुरातून एक पालखी फक्त बाहेर पंढरपुरात या संतांना घ्यायला येते, श्री संत नामदेव महाराजांची। ह्या सगळ्या संतांना घ्यायला पंढरपुरातून देवाला

0: नामदेवराय घ्यायला येतात, चला भगवंताकडे मी तुम्हाला घ्यायला आलोय. आणि ज्यावेळेस नामदेवराय येतात आणि ज्ञानेश्वर महाराज पाठीमागे नंबरला लागतात, ह्या सात पालख्या मानाच्या नंबरच्या आहेत. त्यामध्ये पहिले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, दोन नंबर, तीन नंबर एकनाथ महाराज आणि चार नंबर निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरूंचा हा सोहळा आहे. पाच नंबर स्वपान काका आणि सहा नंबर मुक्ताबाई आणि सातवा नामदेवराय. नामदेवराय माऊलींचा चौबदार नामदेवरायला येऊन भेटला की या सात पालख्यांचं दर्शन एका जागेवर वारकऱ्यांना भाविक भक्तांना मिळतं, हे सोहळ्याचं वाखरी सोहळ्याचं खरं वैभव आहे.
1: संत एकनाथ महाराजांचं अवघं पारमार्थिक भावजीवन पंढरीरायाशी अद्वैत नातं सांगणार आहे. कारण नाथांनी आपल्या अनेक रचनांमधून माहेर हे रूपक उभं केलेलं आहे. स्त्रीलाच माहेराचं मोठेपण लक्षात येतं हे त्यांनी जाणलं होतं. माहेरच्या आठवणींनी ती सुखावते, ती सासरी नांदत असते, पण मनानं माहेरीच वावरत असते. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण इथून पंढरपूरला येते, त्याविषयी अधिक माहिती दिली पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री रघुनाथ महाराज गोसावी यांनी.
2: शासनाची दोन जिल्ह्यामध्ये मदत होते, अहिल्यानगर आणि सोलापूर. बाकी मराठवाड्यामध्ये शासन मदत करत नाही. बीड, उस्मानाबाद आणि आमचा जो ओम जिल्हा संभाजीनगर, शासनाला विनंती आहे की ज्या इतर पालख्यांना तुम्ही निर्मळवारीमध्ये समाविष्ट केला आहे ते नाथमारांच्याही पालखीला समाविष्ट करा. जो निधी इतर पालख्यांना देतात तो नाथमारांच्याही पालखीला द्या. पूर्ण ग्रामीण भागातून जातो आम्ही. उस्मानाबाद जिल्ह्यात आमचे असे छोटे छोटे गावाचे मुक्काम आहे, दांडेगाव आहे, आनाळा आहे, या ठिकाणी तर आम्हाला त्या सुलभ शौचालयाची निर्मळ वारी अंतर्गत खूप गरज आहे. हे दोन जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये पण खूप आवश्यकता आहे. सगळे छोटे छोटे गाव आहेत. आम्ही फक्त दोनच मोठ्या गावातून प्रवास करतो, पाटोदा आणि परंडा. पण परंडा हे सुद्धा असं आम्ही एका बाजूला उतरतो, गाव एका बाजूला राहतं. त्यामुळे जी आम्हाला गरज आहे ती खरं म्हणजे जिल्ह्याकडून गरज आहे. आमचे अनेक वर्ष रस्ते पडलेले आहेत. आम्ही दुर्गम भागातून जातोय, जिथं चालता येत नाही पाऊलवाटीने पालखी न्यावी लागते. दोन दोन दिवस रथाचाही उपयोग होत नाही. पण यावर्षी शासन आमच्या पालखी सोहळ्याकडे लक्ष देत आहे. जो 400 वर्षात आम्ही ज्या डोंगरातून राक्षसभुवन आणि रायमो हा जो प्रवास आहे, 400 वर्षात कधी नाथमारांचा पालखी रथ या डोंगरातून आलेला नाही. बीड जिल्ह्याने किंवा महाराष्ट्र शासनाने तो रस्ता केला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत त्याचं डांबरीकरण व्हावं ही अपेक्षा आहे.
1: संत मुक्ताबाईंची पालखी सगळ्यात लांबून म्हणजेच जळगाव जिल्ह्यातून येते. या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी यांना आम्ही भेटलो, ते म्हणाले.
3: श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा सुमारे 25 दिवसांचा पायी प्रवास करून आज पंढरपुरामध्ये दाखल झालेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखी समोर श्री संत मुक्ताबाईंचा हा मानाचा पालखी सोहळा आज या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सर्व संतांच्या पालख्या आज पंढरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आता इथून पुढे नगर प्रक्षिणा करत करत श्री संत मुक्ताबाईंची मठामध्ये विराजमान होतील, त्यानंतर हरिजागर होईल, कीर्तन होईल आणि मग एकादशीला आदिशक्ती मुक्ताबाईंचं त्या ठिकाणी पादुका पूजन होऊन महापूजा होऊन चंद्रभागेचं स्नान होईल, त्यानंतर नगर प्रदक्षिणा होईल आणि नगर प्रक्षिणा झाल्यानंतर सकाळचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन, हरिपाठ असा हा सोहळा. द्वादशीला क्षीरापद, क्षीरापदाचं कीर्तन आणि त्रयोदशीला कीर्तन, रोज कीर्तन असतात आणि जास्तीत जास्त भगवंताचं नामचिंतन संतांचं त्या ठिकाणी पारायण त्या ठिकाणी आपण करत असतो. असा हा सोहळा, अलौकिक सोहळा, सगळ्या समाजातील लोक या ठिकाणी जमा होत असतात.
1: तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल. नामदेवराय देखील विठ्ठलमय झाले आहेत कारण त्यांचं साधनही विठ्ठल आहे आणि साध्यही विठ्ठल आहे. सर्व मानाच्या पालख्यांचं वाखरी इथं आगमन झाल्यावर पंढरपूरवरून संत नामदेवांची पालखी वाखरीला जाते आणि सर्व पालख्यांना पंढरपूरला घेऊन येते. या नामदेवांच्या पालखी परंपरेविषयी अधिक माहिती दिली पंढरपूरचे श्री हरिदास नामदास यांनी.
4: म्हणजे 1832 पासून जे स्वतंत्र सोहळा सुरू झाला, श्रीगुरु हैबतराव बाबा महाराजांनी सुरू केला, त्या हैबत बाबा महाराजांनी पहिल्यांदा असणारी पंढरी क्षेत्रात त्यावेळी जी काही सभा भरली त्या सभेत महाराजांचं असणारं नामदेवांची वंशज, माझे पुरुष म्हणजे असणारे 13वे सत्पुरुष माझ्या घराण्याचे, श्री गुरु

0: केदारनाथ महाराज नामदास हे त्यास अगदी कटाक्षाने हजर होते. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह, बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं याने, आणि आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अद्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आहे, पुढे चालणार आहे.
1: पंढरपूर तालुक्यातील करकम इथं पालख्या आल्यानंतर संपूर्ण गाव वारकऱ्यांची वाट पाहत असतं. त्यांना सेवा सुविधा देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत असतो. मृदुंग वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना मी भेटलो.
2: आम्ही करकम गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीनं प्रत्येक वर्षी संतांच्या नावाची झाडं आम्ही निवृत्तीनाथ पालखी मार्गावर

0: असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं याने. आणि आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17वीपर्यंत चालू आणि पुढेही चालणार आहे.
1: पंढरपूर तालुक्यातील करकम इथं पालख्या आल्यानंतर संपूर्ण गाव वारकऱ्यांची वाट पाहत असतं. त्यांना सेवा सुविधा देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करत असतो. मृदुंग वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांना मी भेटलो.
2: आम्ही करकम गावचे लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीनं प्रत्येक वर्षी संतांच्या नावाची झाडं आम्ही निवृत्तीनाथ पालखी मार्गावर तसेच संत एकनाथ महाराज पालखी मार्गावर लावून पर्यावरणाचा संदेश आम्ही देऊ इच्छितो. करकम मध्ये आजपर्यंत 4 ते 5 वर्षात 1000 झाडांचं वृक्षारोपण करून त्याचं संगोपन मोठ्या संख्येने केलेलं आहे आणि ती झाडं वाढवण्याची जबाबदारी करकम ग्रामस्थ करकम गावचे लेकी सर्वजण अतिशय मनापासून घेत आहेत.
1: करकम वासियांचा आनंद व्यक्त करणारे रहिवासी नितीन खाडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: करकम मध्ये मानाच्या 3 पालख्या येतात, तसेच अनेक दिंड्याही येतात. करकमकर हा जशी दिवाळीची वाट पाहतो तसे वारकऱ्यांची सेवा करण्याची वाट पाहतो. करकम मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांना नाश्त्याची सोय केली जाते, चहा पाण्याची सोय केली जाते, तसंच मुक्काम राहणाऱ्या सर्व दिंड्यांना करकमची प्रसिद्ध अशी बाजारी आमटीचं जेवण दिलं जातं आणि त्यांचा चालून आलेला किती किलोमीटरचा शीन या बाजार आमटीनं मिटला जातो आणि सर्वांचं जेवणाची व्यवस्था करकमकर मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने करत असतात.
1: पालखी पत्रकार संघाचे प्रमुख श्री सूर्यकांत भिसे यांनी आषाढी वारी सोहळ्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
4: रामकृष्णारे कुंचे पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेम गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे. भागवत धर्माची पताका उंचावत, मृदुंगाचा व गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत, पांडुरंगावरील अतुश श्रद्धा व संतांचे पायी विश्वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूर जवळ टप्पा इथे पोहोचला. संत ज्ञानदेव व संत सोपानदेव या बंधुभेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात सुमारे 10 लाख वैष्णवासह संतांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. हे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुकामासाठी मार्गस्थ होणार आहेत. पालखी सोहळा बोंडले येथे आल्यावर बोंडले ग्रामस्थांच्या वतीनं माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. तोफांची सलामी देण्यात आली. माऊलींची पालखी रथातून उतरून खांद्यावर घेण्यात आली, ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींचे 100 तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला. घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शोधरी नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपाळांसमेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, सांगावटेश्वर, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, गवार शेठ लिंगायतवाणी, संत गोरोबा काका, जगनाने महाराज आदी संतांच्या पालख्याचे टप्पा इथे आगमन होताच सर्व मान्यवरांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
1: श्रोतेहो, वारीमध्ये अनेक ठिकाणी गोल रिंगण किंवा उभं रिंगण असतं. वाखरीचं रिंगण तर प्रसिद्धच आहे. पंढरीची वारी आणि त्यातील आविष्कार हाच एक बहुरूपी संत खेळ आहे असं म्हणतात. दमलेल्या चाललेल्या वारकऱ्यांना खेळायला मिळालेला मुक्त आविष्कार म्हणजे रिंगण. त्यातून काही शारीरिक व्यायामही होतो आणि काही योगासनही आपोआपच घडतात, त्यामुळे वाटचाल अधिक सुलभ होते. या रिंगणाचं स्वरूप आपण जाणून घेऊया गेल्या 28 वर्षांपासून रिंगण सोहळा अनुभवणारे श्री शंकर टेमगिरी यांच्याकडून.
5: काल संध्याकाळी वाखरीच्या माळावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत गोल रिंगण झालं. इथं मुख्यत्वे सर्वात मोठं रिंगण म्हणून वाखरीच्या रिंगणाकडे पाहिलं जातं. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जमतात. एकतर पंढरपूर पंचक्रोशी मधले सोलापूर जिल्ह्यातले मॅक्झिमम लोक तिथं येतात, तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील समस्त संतजण त्या रूटवर जे ज्या संतांच्या पालख्या असतात त्या पालख्याच्या जे लोक आहेत भाविक आहेत, वारकरी आहेत, ते ह्या माऊलींचं दर्शन

0: घेण्यासाठी वाखरीच्या रिंगणाच्या तिथे थांबलेले असतात. त्यामुळे मोठा विश्वरूप दर्शन ज्याला आपण म्हणतो तो सोहळा इथं वारकऱ्यांना पाहायला मिळतो. आणि गोल रिंगण शेवटचं असतं सोहळ्या, त्यामुळं तिथं प्रामुख्याने परिसरातले भाविक आणि वारकरी जमलेले असतात. आता गोल रिंगण म्हणजे काय, तर मधी अधिष्ठान असतं माऊलींचं आणि त्याला वारकऱ्यांनी घातलेली प्रदक्षिणा, असे या गोल रिंगणाचा संकल्पना सांगितली जाते की मध्ये माऊलींची पालखी ठेवल्यानंतर सगळ्या दिंड्या गोलाकार लागतात आणि मध्ये अश्व येतात तेही गोलाकार माऊलींच्या पालखीला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे जे धावतात ते ती प्रदक्षिणाच असते आणि त्या प्रदक्षिणेनंतर वारकरी दिंड्यांमध्ये जो काय चैतन्याचं वातावरण पसरतं, त्याचं कारण आहे की माऊली आमच्यासोबत खेळते आहे, बाऊली आमच्यासोबत आहे, हा भाव वारकऱ्यांचा असतो. त्यामुळे वारकऱ्यांच्या छंदाला पारावर उरला नव्हता काल आणि त्यानुसार सगळ्या दिंड्यांमध्ये ज्या वेळेला अश्व धावल्यानंतर त्या टापाखालची माती घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडते, त्यानंतर उडीचा खेळ होतो आणि दिंड्यांमध्ये सगळ्या दिंड्यांमध्ये वारकरी देवान विसरून नाचत असतात, टाळमृदुंगाचा गजर सुरू असतो आणि एक आनंद उत्सव म्हणा सोहळ्यातला हा गोल रिंगणाच्या सोहळ्यामध्ये होत असतो. आणि ही म्हणाल तर पूजा आहे, आध्यात्मिक अंगाने बघितली तर ही एक प्रदक्षिणा ही पूजा आहे माऊलींच्या आणि भौतिक अंगाने पाहाल तर चालत आलेल्या वारकऱ्यांना माऊलींच्या सोबत खेळण्याचा जो आनंद आहे तो देण्याचा हा सोहळा आहे, यालाच रिंगण असं म्हणतात. आणि काल हे उत्साही रिंगण काल वाखरीच्या तळावर तळाच्या अलीकडे जिथं वाखरीचा माळ आहे तिथं त्या माळावर मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं आणि त्याला लाखो भाविक पाहण्यासाठी आलेले होते.
1: नाथ महाराजांना वासुदेव सांगतो, दुर्लभ नरदेह जाणा शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, कर जोडोनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आम्हाला वारीमध्ये भेटलेले असेच हे एक वासुदेव रामदास सरोदे यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
2: अभंगाचा अर्थ करता हा परमार्थ, अभंगाचा अर्थ करता हा परमार्थ, नाही तरी व्यर्थ व्यर्थ वट वट, संतवाणी सदा अमृताची खान, संतवाणी सदा अमृताची खान, प्राप्त होता ज्ञान ज्ञान कळो लागे, ज्ञाने विन कदा कळे ना कुणास, ज्ञाने विन कदा कळे ना कुणास, धान्य सोडून भूस भूस पदरी घेती, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ, तुका म्हणे आपुला सांडून या स्वार्थ.
1: एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येत असल्यामुळं त्यांना विविध सेवा सुविधा देणं, त्यांची काळजी घेणं यासाठी प्रशासनही सज्ज असतं. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपरवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
3: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्यरथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे. त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
1: आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेद लागतात आषाढी वारीचे. वारीमध्ये चालण्याचा काय आनंद असतो तेच सांगितलं परभणीचे शिक्षक दिनेश देवखरे यांनी.
4: चालल्यानंतर आम्हाला जवळपास 1-6 महिने कुठलीच म्हणजे आठवण येत नाही, सारखं आमच्या मनामध्ये नामस्मरणचा जे काही दिवसभर आम्ही चालतो, जे माऊलीचं त्याचप्रमाणे पांडुरंगाचं नामस्मरण चालू असतं, ते नामस्मरण आमच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि 6 महिन्यापर्यंत आम्हाला एवढी ऊर्जा मिळते की पुन्हा पुन्हा या पंढरीची भेट घे

करण्यासाठी ओढ आम्हाला लागत असते. अशा प्रकारची ही जगातील मला वाटतंय ही सर्वात मोठी वारी, जिथे की कुठलाही जात नाही, पंथ नाही, कुठला भेद नाही, उच्च निचिता नाही, अशा प्रकारची समतेची वारी चालणारी ही एकमेव जगातली वारी आहे असे मला मनातून वाटते. आणि एकच ओढ लागते ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची.

0: आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकला. पायी वारी पंढरीची, लेखन बागेश्री सराफ, निवेदन रेखा बाबानगरे, निर्मिती सहाय्य नितीन बनसोडे, संकलन अभिराम सराफ, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: लोग इस कार्यक्रम के कुछ और नगमे आपको सुनवाएंगे, बस एक छोटी सी ब्रेक के बाद. थोड़ा सा इंतजार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, सकाळचे 10 वाजले, प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प।

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं चलो इश्क लढाए या चित्रपटासाठी.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गीतशिल्प या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक रिश्ता या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

श्रोतहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प आणि कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात गुलशन भावरा यांचं गीत संगीत आहे एन आर पाचीस यांचं हकीकत या चित्रपटासाठी

0: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीत शिल्प आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

गीतशिल्प या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं होतं ज्यान या चित्रपटातील मनोहर उदास आणि अलका याग्निक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक आशा बगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 43वा.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: तुम्हाला काही बोलायचं होतं, पाऊस आला तर अडकून जाऊ, तो घाईत असल्यासारखंच म्हणाला. अडकून? पावसाचं आता हेही रूप असं अडकून ठेवणार? आता काय बोलायचं उरतं? त्यावेळी जिथं पोचलो तिथून परत फिरतानाही काय होतं बोलण्यासारखं? या माणसात नि तिच्यात एक विचित्र साम्य वाटत आहे. कसलं? निर्वासितासारखे दोघंही कुठल्या अनोळखी बेटावर येऊन थडकले आहेत का? आता एकमेकांची ही अनोळख ओळखीत बदलत नाहीची. ते नंतर सावकाश होईल. ते नंतर सावकाश होईल किंवा होणार सुद्धा नाही. पण आत्ता आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे? आत्याला म्हणालो तेव्हा तरी काय होतं बोलायचं? तसं फारसं काही नाही, ती म्हणाली. मी माझ्या आत्याजवळच मोठी झाले. आई वडील नाहीत मला. वडील डॉक्टर होते, ते माझ्या लहानपणीच गेले. आई नर्स होती, तामिळियन आणि ख्रिश्चनही. वडिलांचा धर्म तिनं स्वीकारला नव्हता. हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. ती सांगत होती ते त्याला खूप महत्वाचं वाटलं नाही आणि हे तिलाही कळलं. माझी आत्या एकदम सामान्य परिस्थितीतली आहे. माझ्या लग्नाचा कुठलाच खर्च तिच्यावर लादणं मला नको वाटतं. आधीच तिनं माझ्याकरता केलं ते खूप आहे. लग्न आपण साधेपणानंच करू, वैदिक पद्धतीनं किंवा रजिस्टर्ड कसंही. माझी म्हणून काही थोडीच माणसं असतील, 5-7, 10 वरती नाहीच. तुमची तुम्ही बोलवा. एक जेवण ठेवू दुपारचं, कुठंही, घरी, कार्यालयात, हॉटेलात, कुठंही. तुम्ही जिथं ठरवाल तिथं. खूप काही कपडे दागिने अशा अपेक्षा असल्या तर कठीण जाईल. आम्हाला तुमच्याकडूनही काही नको आहे. मी माझे कपडे नवे जुने जे आहेत ते घेऊन येईल. मला एका आत्याखेरीज कुणीही जवळचं आपलं असं नाहीच. तरीही मी मुंबईला पुन्हा कधी परत येणार नाही. ती बोलता बोलता थांबली. तिनं स्वतःला थांबवलं. एका दमात बोलल्यासारखी थांबली आणि डोळ्यात येऊ पाहणारं पाणी तिनं निकरानं थोपवलं. या अनोळखी माणसासमोर ते कशाला? तिनं खालीच पाहिलं. टेबलावरून उगीच निरर्थक बोटं फिरवत शंतनूही तिच्याकडे पाहत होता. ही मुलगी त्याला थोडी कठीणच वाटली. तिच्या अपेक्षा फारच मामुली होत्या. ते काहीही कठीण नव्हतं. त्यालाही लग्नाचा सोहळा नकोच होता. मुळात लग्नही नकोच होतं. लग्नाची भीतीच होती मनात. पण ही समोरची मुलगी जे साधंच सोपं होतं ते ज्या तऱ्हेनं सांगत होती ते ती तऱ्हा त्याला थोडी अवघडच वाटली. ही मुलगीच एकूण अवघड वाटली. दांडेकरांना सरळ नाही म्हणून सांगावं असं वाटलं क्षणभर. दांडेकर तेही त्याला नको होते आणि मुंबईही. मुंबई मलाही नकोच आहे आणि दांडेकर तर मला मुळीच आवडत नाहीत, शंतनू एकदमच म्हणाला. दांडेकरांनीच सुचवलेल्या या मुलीशी आपल्याला लग्न करावं लागत आहे हे जाणवलं. पण ही समोरची बसलेली मुलगी साधी, त्याची त्याच्याकरताच असलेली अशी. त्या दिवशी सुद्धा तिनं

देऊ का? विचारलं. तिच्या मानेचा गोरा भाग, तिचा निकटचा तरुण गंध. बाहेर अकस्मात पाऊस सुरू झाला. आधीच सुरू झाला असेल, पण आता म्हणजे लक्षात आला. शंतनूनं घड्याळाकडे पाहिलं. 7:30. तासाभरात पाऊस थांबायला हवा. तो अस्वस्थ झाला. तीही हॉटेलच्या त्या फॅमिली रूममध्ये जणू दार बंद करून त्या दोघांना कुणी कोंडून ठेवावं अशी ती दोघं बसून राहिली. पाऊस थांबण्याची वाट पाहत समोर एखादा ऑटो सुद्धा थांबत नव्हता.

0: आत्या तिची वाटच बघत होती. उशीर झाला तुला, ती म्हणाली. पाऊस ग, मला वाटलं तेही येतील. त्यांना जेवायला जायचं होतं, ऑफिसतर्फे डिनर होतं आणि मलाही भूक नाही, खाणं झालं आहे. गोपाळराव झोपल्यावर आत्या म्हणाली, मैथिली झोपलीस का ग? छे ग, झोप येत नाही ना. हा निर्णय धाडसाचा वाटतो ना, आत्या म्हणाली. मैथिली चमकली. याहून चांगला मुलगा मिळू शकतो मैथिली तुला, अजून वेळ गेलेली नाही. ती बोलली नाही. याहून चांगला म्हणजे कसा? कशावरून ठरवायचं? तुलना कुणाशी करायची? मी गेले होते भेटायला तेव्हाही मी म्हटलं होतं, वयात अंतरही आहेच, दिसतो मोठा, आत्या म्हणाली. आत्या, तुमच्यातही अंतर आहे ना? हो, 11 वर्षांचं. पण आमचा काळ वेगळा होता ग. मुलगी मुलापेक्षा लहान असं ठरलेलंच होतं. पण हे ठरवतं कोण ग? ठरवणार कोण होतं? मुलगी लहान असली की शेवटपर्यंत यांच्या सेवेला बरी, असेच हिशोब असतील. बायोलॉजिकली असं काही नाही. आत्या, एक विचारू का? तू तरी गोपाळरावांना, म्हणजे कुठल्याच दृष्टीनं तुम्ही दोघं? मैथिलीला एकदम सांगता येना. पूर्वी हाच प्रश्न मैथिलीनं सडेतोडपणे विचारला होता. आता संदर्भ बदलले होते, थोडा वेळ तसाच गेला. मग आत्याच म्हणाली, आम्हाला नव्हतीच ग निवड. स्वतः करता स्वतःच्या बाजूनं आम्ही नाहीच पाहिलं कधी. तुमचं तसं नाही. तुमच्या वेळेपासून आमच्या वेळेपर्यंत पाहिलं ना आत्या, तर काही खूप फरक नसेल. थोड्याफार फरकानं तू, मी आणि मधल्या इतर सगळ्या जणी सारख्याच असू. आपल्या मनात काही उर्मीच उसळू नयेत असाच पुरा बंदोबस्त. कारण कुठलीही आंतरिक उर्मी प्रथम फक्त मुक्तीचीच असू शकते. तू काळजी करू नकोस, स्वतःचा सन्मान मी जपीन. मी आता खूप शहाणी झाली आहे. मैथिलीनं आत्याच्या हातावर हात ठेवला. फक्त तिच्यातच इंटरेस्ट होता आत्याचा. त्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तिनं तिच्यापरीनं विरोधच केला. देवस्थळी बाई शेवटी तिच्याकरता बदलल्या, तिच्या पुरत्या रुजू झाल्या. तिला पुस्तकं दिली, दोघीत एक वेगळंच नातं रुजलं. त्यांना त्यांच्या मुलाची काळजी तर असेलच, पण तरी कधीही त्यांनी तिला साधं सुचवले नाही की तिनं शंतनुशी. त्यांना त्यांचा मुलगा माहीत होता म्हणून? दांडेकरांसारख्या माणसावर कधी विश्वास ठेवू नये, त्या म्हणाल्या होत्या. क्षणभर मैथिलीला भीतीच वाटली समोरच्या अंधाराची, अज्ञाताची. ती एकदम उठूनच बसली. का ग? आत्या म्हणाली. काही नाही. शंतनू आणि आपण आपले तीव्र टोकदार नकार घेऊनच काल लग्न करत आहोत, ती स्वतःशीच दचकली.
1: शोधे हो आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं तर लेखक होत्या आशा भगे, अभिवाचन जयश्री पुराणिक यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशीला सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
1: सामान के साथ साथ रेल टिकट भी रख लिया ना बेटा.
2: टिकट की क्या जरूरत माँ, थोड़ी देर का ही तो सफर है.
1: क्या तुम्हें पता नहीं कि बिना टिकट यात्रा करना एक कानूनी अपराध है?
3: ध्यान रखें, वैध टिकट लेकर ही रेल यात्रा करें. अपने सफर को आसान बनाएं और देश की प्रगति में हाथ बटाएं. भारतीय रेल द्वारा जनहित में जारी.
0: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
4: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश. या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी. मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत.
5: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9404-7412-52. या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
6: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
5: कार्यक्रम फोन फरमाइश.
0: या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो। खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे। तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती। रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात आरती लुहाडे यांचं काव्यवाचन।
1: श्रोते हो, मानवी जीवन हे सुख दुःख, आशा निराशा आणि ऊन सावलींचा एक निरंतर प्रवास आहे। या प्रवासात अनेकदा मने दुखावली जातात, नाती दुरवतात आणि कधी कधी स्वप्नेही विरतात। पण जर आपल्याला हे आयुष्य नव्याने आणि अगदी आपल्या मनासारखे घडवण्याची संधी मिळाली तर ते कसे असावे, या प्रश्नाचे अत्यंत सुंदर, सकारात्मक आणि भावस्पर्शी उत्तर म्हणजे असे आयुष्य बनवा ही कविता। प्रस्तुत कवितेत एका आदर्श आणि परिपूर्ण जीवनाचे चित्र अत्यंत सोप्या पण तितक्या सखोल शब्दांत रेखाटले आहे। जिथे प्रेमात स्वार्थ नाही, मैत्रीत कपट नाही, शब्दांना टोकदार धार नाही आणि नात्यांना कधीच स्मरण नाही, अशा एका निर्मळ जगाची संकल्पना यात मांडली आहे। ही कविता केवळ एका तरल कल्पनेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती आपल्याला आपले आचरण कसे असावे याचा एक आदर्श वस्तुपाठही देत। तर ऐकूयात असे आयुष्य बनवा ही कविता। असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही, असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही, असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही, असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही, असे संबंध बनवा ज्यावर बोट उठणार नाही, अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पानावणार नाही, अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पानावणार नाही, असे प्रश्न बनवा ज्यांची उत्तरेच सापडणार नाही, असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही, असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही, असे डोळे बनवा ज्यात अश्रू येणार नाही, असे डोळे बनवा ज्यात अश्रू येणार नाही, असे काळीज बनवा जे कधीच वितळणार नाही, अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही, अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही, असे स्वप्न सजवा जे कधीच तुटणार नाही, असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही, असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही, असे दिवस बनवा जे कधीच मावळणार नाही, असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही, असे आयुष्य बनवा ज्यात दुःख असणार नाही, ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही, ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही। श्रोते हो, मानवी मन हे भावनांचा अथांग सागर आहे। अनेकदा या मनात विचारांची मोठी वादळे उठतात, जगाला खूप काही सांगावेसे वाटते, पण जेव्हा ते सांगण्याची वेळ येते तेव्हा नेमकी शब्दांची साथ सुटते। मनातील हीच घुसमट आणि व्यक्त न होण्यामागची अगतिकता शब्द ओठावरूनच परततात या कवितेत अत्यंत संवेदनशील आणि प्रभावीपणे मांडली आहे। कधी समाजाची भीती, कधी लोक काय म्हणतील याची धास्ती, तर कधी स्वतःच्याच भावनांचा गुंता, यामुळे ओठावर आलेले शब्द पुन्हा मनातच गाडले जातात। जेव्हा आवाज मौन धारण करतो आणि डोळ्यांतील भाव कुणालाच समजत नाहीत, तेव्हा साठलेल्या भावनांना मोकळे करण्यासाठी कागद आणि लेखणी हाच एकमेव आधार उरतो। ही कविता अशाच एका हळव्या मनाची आर्त हाक आहे, ज्याला जगासमोर स्वतःला व्यक्त करायचे आहे पण प्रत्येक वेळी त्याचे शब्द अपुरे पडतात। ऐकूया कविता शब्द ओठावरूनच परततात। शब्द ओठावरूनच परततात, शब्द ओठावरून निघत नाही म्हणून ते कागदावर उतरतात, म्हणून ते कागदावर उतरतात। किती

ओझं आहे या मनावर, किती ओझं आहे या मनावर, जे हे शब्द ओठावरूनच परततात. खूप भरून असं लिहावंसं वाटतं, खूप भरून असं लिहावंसं वाटतं, काळीच कागदावर कोरून ठेवावंसं वाटतं, काळीच कागदावरून कोरून ठेवावंसं वाटतं. काही लिहिलं तरी लोक वेड म्हणतात. माहित नाही का हे शब्द ओठावरूनच परततात, माहित नाही का हे शब्द ओठावरूनच परततात. कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही, कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही, मनातलं जगाला सांगता येत नाही. जगापुढे शब्द खरंच अवघड पडतात. का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात, का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात. ओठावर आलेले शब्द तसेच रेंगाळून जातात. मी बोलतच नाही, डोळ्यातले भाव असेच विरून जातात. कोणाला कळतच नाही, कोणाला कळतच नाही. का शब्द माझे असे अडखळतात, का शब्द माझे असे अडखळतात. मांडताना का असे अपुरे पडतात, उत्तर असूनही ते कोड्यात पडतात, उत्तर असूनही ते कोड्यात पडतात. शेवटी काही झालं तरी शब्द माझे ओठावरूनच परततात. शब्द

तरी मनाला समाधान नाही, कितीतरी लिहिलं तरी मनाला समाधान नाही, मनातलं जगाला सांगता येत नाही। जगापुढे शब्द खरच अवघड पडतात, का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात, का कुणास ठाऊक शब्द ओठावरूनच परततात। ओठावर आलेले शब्द तसेच रेंगाळून जातात, मी बोलतच नाही, डोळ्यातले भाव असेच विरून जातात, कोणाला कळतच नाही, कोणाला कळतच नाही। का शब्द माझे असे अडखळतात, का शब्द माझे असे अडखळतात, मांडताना का असे अपुरे पडतात, उत्तर असूनही ते कोड्यात पडतात, उत्तर असूनही ते कोड्यात पडतात। शेवटी काही झालं तरी शब्द माझे ओठावरूनच परततात, शब्द माझे ओठावरूनच परततात। श्रोते हो, समाजसेवा हे केवळ एक काम नसून ती एक निस्सीम भक्ती आणि समर्पण आहे। स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे धाडस खूप कमी लोकांमध्ये असते। अशाच एका खऱ्या निरहंकारी आणि प्रामाणिक समाजसेवकाचे मनोगत व्यक्त करणारी मी समाजसेविका ही एक अत्यंत प्रेरणादायी कविता आहे। समाजात आज अनेक संस्था, संघटना आणि गटतट असले तरी खऱ्या समाजसेवकाला केवळ माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडवण्यातच रस असतो। पदाचा कोणताही मोह किंवा गर्व न बाळगता स्वतःला समाजाचा एक सामान्य सेवक म्हणून तो आपले कर्तव्य बजावत असतो। ही कविता याच निस्वार्थ भावनेचा आणि अखंड सेवावृत्तीचा गौरव करते। ऐकूयात मी समाजसेविका ही कविता। मी समाजसेविका, ना गर्व आहे कशाचा, मी समाजसेविका ना गर्व आहे कशाचा, ना अहंकार अंगी बाळगते, ना अहंकार अंगी बाळगते, म्हणून मी एक समाजसेविका। समाज कार्य मी प्रामाणिक करते, समाज कार्य मी प्रामाणिक करते, भलेही संघटना आज अनेक आहेत पण प्रश्न हे सर्व बांधवांचे आहेत, पण प्रश्न हे सर्व बांधवांचे आहेत। हेच तर याचा त्याचा सोडून मी, हेच तर याचा त्याचा सोडून मी कार्य हाती घेतले आहे, कार्य हाती घेतले आहे। पदमानाचा अहंकार नाही, पदमानाचा अहंकार नाही, सेविका म्हणून पुढे येते, सेविका म्हणून पुढे येते। असतील प्रश्न अनेकांचे काही, मिळून सोडवण्याचे प्रयत्न करते सदा समाज सेविका मी, कधी कमीपणा वाटत नाही, कधी कमीपणा वाटत नाही। समस्या सर्व बांधवांच्या आहे, समस्या सर्व बांधवांच्या आहे, पण पाठमागे फिरवत नाही। समाजाची सेवा एक धर्म मी मानून आहे, एक धर्म मी मानून आहे। होईल जेवढे कार्य झाडून कामामधून पार पाडत आहे, कामामधून पार पाडत आहे। समाजाची मी एक सदस्य, समाजाची मी एक सदस्य, मनी समस्यांची जाण आहे, म्हणून मी एक समाज सेविका कार्य आपुले करत आहे, कार्य आपुले करत आहे। रसिक श्रोते हो, आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि गुंतागुंतीच्या जगात आपण स्वतःच आपले आयुष्य खूप कठीण करून ठेवले आहे। लोक काय म्हणतील या दडपणाखाली आपण अनेकदा स्वतःच्या खऱ्या भावना आणि इच्छा मारून जगतो, पण आयुष्य खरोखरच इतके गुंतागुंतीचे आहे का? या प्रश्नाचे अत्यंत साधे, मुक्त आणि आनंददायी उत्तर देणारी सार सोप्पा आयुष्य ही एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा देणारी कविता आहे। या कवितेत कवीने अत्यंत साध्या शब्दात जगण्याचे एक मोठे तत्वज्ञान मांडले आहे। कोणत्याही कृत्रिम बंधनाशिवाय, कोणत्याही तडजोडीविना आणि अगदी स्वतःच्या अटींवर आयुष्य कसे जगावे याचा हे एक मुक्त आविष्कार आहे। स्वतःच्या मनाचा कौल ऐकणे, साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर निर्व्याज प्रेम करणे हा या कविताचा मुख्य गाभा आहे। सार सोप्प आयुष्य सार सोप्प जगायचं। हसावस वाटलं तर हसायचं, हसावसं वाटलं तर हसायचं, रडावसं वाटलं तर रडायचं, जसं बोलतो तसं भेटती, वागायला थोडंच हवं, प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं, ज्यांना सांगायचंय त्यांना सांगायचं, ज्यांना सांगायचंय त्यांना सांगायचं, ज्यांना टांगायचंय त्यांना टांगायचंय, मनात येते ते करून बघितलं पाहिजे आपण, जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण, तसंच जगून बघितलं पाहिजे आपण, करावंसं वाटेल ते करायचं, करावंसं वाटेल ते करायचं, जगावंसं वाटेल तसं जगायचं, जगावंसं वाटेल तसं जगायचं। आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते, आपला दिवस होतो जेव्हा जाग आपल्याला येते, आपली रात्र होते जेव्हा झोप आपल्याला येते, झोप आली की झोपायचं, झोप आली की झोपायचं, जाग आली की उठायचं, पिल्ले भाकरी म्हणत खायची, पिल्ले भाकरी म्हणत खायची, जशी पक्वानं पानात, आपल्या घरात असं वावरायचं

0: राणात जसा सिंह राणात, आपल्या ठेवणाचं आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं, आपल्या ठेवणाचं आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं. असलेली चंद्र मोठा, त्याचं कौतुक कशाला एवढं? जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं. आपणच आपले चांदणे बनून घरभर शिंपत राहायचं, आपणच आपले चांदणे बनून घरभर शिंपत राहायचं. सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं, सारं सोप्पं आयुष्य, सारं सोप्पं जगायचं. हसावसं वाटलं तर हसायचं, हसावसं वाटलं तर हसायचं, रडावसं वाटलं तर रडायचं.
1: रसिक श्रोते हो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये आरती लुहाडे यांचं काव्यवाचन ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथेच समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं, आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.
2: आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

या वर्षीच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं प्रत्यक्ष वर्णन आहे का? आषाढी एकादशी सकाळी 6:05 ते 6:35 या वेळात. प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.

आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, हो सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना शोभा शितळेचा नमस्कार. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जान तेरे नाम या चित्रपटातील आशा भोसले आणि कुमार सानू यांच्या स्वरात राणी मल्लिक यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत ढानकी रोड उमरखेडेतून भाई रजाक खान, शबाना बेगम, आसमा परवीन, जावेद खान, आशिया परवीन. विठूळ तालुका उमरखेडेतून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुळे. आंबेडकर चौक वाकोडे इथून उत्तम जमदाडे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून हे श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं जान तेरे नाम या चित्रपटातील हे गीत.

आपकी पसंद या कार्यक्रमात यानंतर ऐकूया महाराजा या चित्रपटातील उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात समीर यांचं गीत, संगीत नदीम श्रवण यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीतून शहाजी बोडके, श्रीमती नंदा बोडके, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी, तन्वी आणि समस्त बोडके परिवार. तसेच वाकोडी तालुका कळमनुरी येथून हे श्रोते आहेत उत्तम जमदाडे, स्वरा जमदाडे, आत्माराम आसोले, ललिता आसोले आणि समस्त मित्रपरिवार. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हरगावकर. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं महाराजा या चित्रपटातील हे गीत.

आणि पौर्णिमा यांच्या स्वरात आनंदराज आनंदे यांचं गीत, संगीत आहे आनंदराज आनंदे यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत फोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंघनकर, दिशांत कुमार सिंघनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंघनकर परिवार. तसंच समतानगर नांदेड इथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत सोनकांबळे, प्रवीण सोनकांबळे, रामचंद्र सोनकांबळे, राधाबाई सोनकांबळे, स्वरूप कुमार सोनकांबळे आणि स्वरांगिनी सोनकांबळे. म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून हे श्रोते आहेत दत्ताराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवांश बोकारे, स्वराज जमदाडे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं मासूम या चित्रपटातील हे गीत.

आपकी पसंदी या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं. आणि या गीताला पसंती कळविणारे आमचे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र हिंगोले, सिद्धांत टिक्कू हिंगोले, रमाबाई सुरेंद्र हिंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम हिंगोले, अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम शुभम बालाजी बोबडे, स्वर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे आणि समस्त बोबडे परिवार, पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून सुनील जबडे, आरडी हिंगोले, देव किशन हिंगोले, चांदू बलखंडे. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील हे गीत.

राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत येथेच समाप्त करण्याची शोभा शितळेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

आताच आपण श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकलात, आपकी पसंद. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, पावसाळ्यात आपण जेव्हा बाहेर जातो आणि भिजून येतो तर आपली किती धांदल उडते हो की नाही. त्यावेळेस असं वाटतं की आपण बाहेर जाऊन आल्यानंतर मग पाऊस पडला तर बरं होईल. असंच कवयित्री इंदिरा संत आपल्या कवितेत पावसाला म्हणतात, पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. आज असंच काहीतरी घडलंय आपल्या हलकं फुलकंच्या कुटुंबात. चला तर जाणून घेऊया आणि ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा भाग 14 आपण ऐकणार आहात. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदालासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं

0: आले आले आले आले. अरे काही दम धीर आहे की नाही? हना राहुलच असणार बर का, सवयच आहे त्याला. जो पर्यंत दार उघडत नाही ना तोपर्यंत सारखा बेल वाजवत राहतो. अरे आले आले आले आले आले. अगो बाई नंदिनी, तू कशी काय दुपारची? आणि हे काय चांगल्या चार पाच पिशव्या दिसत आहेत हातात. हा, जवळपास एखाद्या सेलला भेट देऊन आलेली दिसतेस. मान्सून धमाक ऑफर.
1: अगं रश्मी, सगळे प्रश्न दारातच विचारणार आहेस का? आधी घरात तर येऊ दे मला.
0: हो हो.
1: आणि या पिशव्या घे जरा हातातल्या.
0: बर बर.
1: कद्दीच्या हातात धरून कळ लागली आहे ग हाताला.
0: कशाला एवढी खरेदी करायची? बर दे इकडे. ये ये बस जरा निवांत. थांब हा, पाणी आणते तुझ्यासाठी.
1: बरं वाटलं ग पाणी पिऊन, केव्हाची तहान लागली होती. अग रश्मी, घरात कुणीच दिसत नाही आज. सासूबाई, रिया, राहुल गेले कुठे सगळे?
0: अग सासूबाई गेल्यात भजनी मंडळात. चातुर्मास सुरू झालाय ना, रोज एकेका घरी भजन घेतात ते. आणि आज वनिता काकूंकडे आहे ना भजन, तिकडे गेल्यात.
1: अरे म्हणजे माझ्या कॉलनी जवळच की? मी घरी असते तर बोलावलं असतं त्यांना घरी सगळ्यांना. एरवी तरी त्यांचं कुठे येणं होतं माझ्याकडे, त्या निमित्ताने आल्या असत्या. बरं मुलं कुठे आहेत?
0: रिया गेली आहे कॉलेजला आणि राहुल मित्रांसोबत पुस्तकं घ्यायला. बरं ते जाऊ दे. नंदिनी मला सांग, तुझी स्वारी इकडे कशी काय?
1: ओळख. अगं तुझ्या घराजवळच्या चौकामध्ये दुकान आहे ना साड्यांचं.
0: तिथे माणसं
1: मान्सून ऑफर चालू आहे. ओळखलंस की नाही? आणि तुला तर माहितीच आहे मला खरेदीची किती आवड.
0: अच्छा, म्हणजे खरेदी दाखवायला आलीयस.
1: अगं रश्मी, आभाळ भरून आलेलं दिसलं म्हंटल मध्येच पावसाने गाठलं तर फजिती नको म्हणून आले वय इकडे तुझ्याकडे.
0: हो हो, फजिती आणि तुझी. अगं विसरलीस का, 15-20 वर्षांपूर्वीची नंदिनी. पाऊस म्हंटल की आनंदानं बेभान व्हायचीस, तुझ्या उत्साहाला नुसतं उधाणच यायचं. वर्षा सहलीचं काय प्लॅनिंग करायचीस? काकू नको नको म्हणताना ट्रेकला काय जायचीस? काकू कितीही रागवल्या तरी मुद्दाम धबधब्याखाली उभं राहून मनसोक्त भिजायचीस. आणि आता पावसाचा धाक वाटतोय होय तुला.
1: अगं तेव्हाची गोष्ट वेगळी होती रश्मी, तेव्हा असं जबाबदाऱ्यांचं ओझं कुठे होतं आपल्या डोक्यावर. आता या पिशव्या भिजल्या असत्या तर काय भावात गेलं असतं सांग बरं. कपड्यांसोबत भाजीपाला सुद्धा आहे ना त्याच्यात.
0: अगं पण नंदिनी खरंच किती फुलपाखरी दिवस होते ना ते, स्वच्छंद. म्हणजे एक अभ्यासाचा ताण सोडला

0: कुठल्या डेडलाईन सांभाळाव्या लागत नव्हत्या का आपल्याला?
1: हो ना, रिमझिमणारा पाऊस, पायाखाली मऊ हिरवळीचा गालीचा, अण्णांच्या टपरीवरचा तो वाफाळता चहा आणि गरमागरम कांद्याची भज्जी, स्वप्नाळू दिवस होते सगळे.
0: नक्कीच, आपण, पाऊस, चहा
1: आणि सुमधुर गाणी, पावसाच्या कविता, धम्माल यायची नुसती.
0: आणि अशी सुरेल जमलेली मैफिल, क्या बात है. नंदिनी, अगो पावसाचं नाव काढलंस आणि सुरू झाला बघ. अगो बाई, हा राहुल अडकतो आता पावसात. सकाळी चांगलं म्हटलं होतं मी त्याला, रेनकोट घेऊन जा. रियाही ऐकत नाही आणि राहुलही, दोघही तसेच.
1: अगं, दिवसच आहेत त्यांचे पावसात भिजायचे. हेच तर वय असतं या सगळ्या गोष्टी भरभरून अनुभवायचं. पुढे एकदा जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की ही मजा अनुभवता येणार आहे त्यांना.
0: असं काय ग म्हणतेस, पावसात भिजत नसलो तरी गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा हे तर आपल्या हातात नक्कीच आहे ना.
1: हो ग, तेही खरंच.
0: ए नंदिनी, तुझं ते आवडतं गाणं म्हण ना एकदा. खूप दिवस झाले बघ ऐकून तुझ्या तोंडून. अगं तुला सांगते, जोपर्यंत तुझ्या तोंडचं ते गाणं ऐकत नाही ना मी, तोपर्यंत मला पावसाळा चालू झाला असं वाटतच नाही बघ.
1: पुरे पुरे, इतका नको मस्का मारायला बर का रश्मी. म्हणते ग मला की नाही रश्मी, पाऊस पडायला लागला की प्रवीण दवणेंची ती कविताच आठवते ज्याचं गाणं झालंय. पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला. आणि पहिल्या पावसात हे गाणं गायला किती मजा येते.
0: नक्कीच, म्हणून तर तुझ्या तोंडून ते गाणं ऐकलं की मला पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं.
1: तू म्हणते तर मी म्हणते आता.
0: नक्कीच.

0: वाह क्या बात है, हे घ्या गरमा गरम भजी आणि वाफाळता चहा।
1: अरे वा मस्त वास येतो एकदम, गरमा गरम भज्यांचा। वा वा आई किती मनकवडी आहेस ग तू। मी आता विचारच करत होतो की घरी गेलो की आधी आईला गरमा गरम मस्त भजी बनवायला सांगावेत आणि घरी यायच्या आत भजे तयार।
0: अरे राहुल, अरे केवढा भिजलायस तू, कपड्यातून पाणी निथळतंय, हे सगळं घर ओलं होतंय ना, आधी कपडे बदल। हे बघ डोकंही चांगलं कोरडं कर जा।
1: थाम, करतो करतो करतो। नंदू मावशी ही आई ना असेच करते। अगं बसू दे की मला, बघ नंदू मावशी किती छान गाणं म्हणतीये ना।
2: अरे राहुल, मी पुन्हा ऐकवते तुला गाणं हवं तर, पण आधी आईचं ऐक बरं। किती ओला झालायस तू।
1: बरं बरं, मी आलोच, थांबा मी आल्यावर गाणं म्हणा, आत्ता नको म्हणूस, मी आलोच एकदम, आत्ताच जाऊन येतो, बघ कपडे बदलून येतो।
2: बरं बरं
0: बरं, तू काय खरेदी केलीस ग।
2: अगं काही नाही, तुला माहितीये माझं साड्यांचं वेड। एखाद्या पॅटर्नची जरी माझ्याकडे साडी नसली आणि ती मला दुकानात दिसली की मी ती घेणार म्हणजे घेणार, हे ठरलेलं असतं, नाही का? तू तर बघतच आलीयस इतक्या वर्षापासून।
0: नक्कीच नक्कीच, बघूया साड्या। अरे रे रे रे, हे बघ हा आला आणि असं ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसलाय। अरे काय हे असं राहुल, गच्च ओलं डोकं घेऊन कोणी फॅन खाली बसतं का? अरे टॉवेल घेऊन आधी केस कोरडे कर ना तुझे।
1: करतो करतो ग बाई, थांब ना, पण जरा छान अशी मस्त गरमागरम भजी दे ना आणि नंदू मावशी गाणं तेवढं म्हण ना ग।
2: बरं का राहुल, आता हे जे गाणं मी गातीये ना ते तुझ्यासाठी गातीये बरं का।
1: अरे वा,
2: तुला माहितीये का राहुल,
1: हा
2: हे जे गाणं आहे ना, म्हणजे ही जी कविता आहे ती

0: अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली आहे आणि ते आपल्या संभाजीनगरचे रहिवासी होते.
1: अरे वा,
0: त्या गाण्याला अत्यंत सुंदर चाल देऊन हे गाणं बनलंय बरं का. आता तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते सगळ्यांना.

0: हे घे राहुल, तुझ्यासाठी गरमागरम भजे।
1: वाह, क्या बात है नंद मावशी, गरमागरम भजी चहा आणि त्यावर एकदम असं पावसाचं गाणं ऐकलं एवढं।
2: अरे वा वा वा, पावसाळी मैफल जमलेली दिसते वाटलंच मला। मी चाललो होतो इकडून, सहज सूर कानावर पडले, मातीचा सुगंध आला
1: आणि भजनचा पण सुगंध आला असं ना एकदम।
2: म्हणून आपसुकच पावलं वळली।
1: गोविंद काका या या या बसा, तुम्ही पण घ्या छान मस्त गरमागरम भजी। आई आणि नंदू मावशी दोघी नंबर एकच, आई भजी करण्यात आणि नंदू मावशी गाण्यात।
0: हो पुरे झालं हो कौतुक, आणते अजून भजी। अरे या या भाऊजी या।
2: अरे हो हो, पण बसू कुठ, इथं ओली बॅग आहे खुर्चीवर, कुशन ओलं हो झालंय।
0: आमचे युवराज राहुल कुमार द ग्रेट यांनी ठेवली आहे ती। थांबा थांबा, मी तुम्हाला आतून साधी खुर्ची आणून देते, त्यावर बसा। नाहीतर थांबा थांबा, ए राहुल तू झुल्यावर बसला।
1: थांब ग, काय म्हणाली?
0: त्या झुल्यावर बस, म्हणजे काका तुझ्या खुर्चीवर बसतील।
1: युवराजांना मातोश्रीची आज्ञा शिरसावंद, जशी आपली आज्ञा मातोश्री, युवराज आपल्या आज्ञेचं पालन करतो आहे। अरे आवाज निघत नाहीये ग, आज माझा घसा चोकअप झालेला दिसतोय।
2: अरे राहुल, चारच भज्या तुझे हे हाल का हो वहिनी, तेल चांगलं ना की भेसळयुक्त?
0: हे हो, तुम्ही काळजी करू नका, पोट भर खा। आमचा राहुल वायुभार मापकासारखा आहे।
2: म्हणजे?
0: म्हणजे थर्मामीटर सारखा, पावसात भिजलाय ना तो लगेच परिणाम दाखवतो। इकडे वातावरण बदललं की त्याला शिंका येणं आणि सर्दी होणं हे नेहमीच।
2: हलक्यात घेऊ नका हा।
0: अगो बाई,
2: साधी सर्दी म्हणता म्हणता निमोनिया व्हायचा।
0: बापरे,
2: वेळीच काळजी घेतली नाही तर फुफ्फुसाचा संसर्ग व्हायचा। माझ्या चुलत पुतणीच्या सासूच्या मेवणीच्या नातवाला असंच झालं। आधी साधी सर्दी म्हणून दुर्लक्ष केलं, नंतर गेला की ताप डोक्यात।
1: खूपच जवळचं नात।
2: मग आईची काळजी वाढली, दवाखान्यातल्या चक्रा वाढल्या, ऍडमिट करावं लागलं, बिलाचा आकडा हे मोठा, मग बाबाची काळजी वाढली।
0: ऐको
1: काय गोविंद काका, धडकी भरायच्या गोष्टी करता। किती वर्षाचा होता तो मुलगा?
2: 2-2.5 वर्षाचा होता।
1: 2-2.5 वर्षाचा म्हणजे त्याची इम्युनिटी कमीच असणार ना।
2: हो
1: त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे की?
2: तसं नाही रे, काळजी वाटते। तू असं कर, तू कशाला वहिनी, याला थोडं अद्रक मिरे ओवा चवी पुरता थोडा गुळ आणि हळद घालून चांगला काढा करून द्या।
0: अद्रक आत्ताच चहाला टाकलं होतं ना हिला।

0: दिला चहा आता मी नंदिनीला?
1: अगं रश्मी, मग सुंठ पावडर घाल.
0: हा हा,
1: ती सुद्धा चालेल.
0: बर बर,
1: आणि लगेच कर बर का.
0: हो हो.
2: हा, दोन कपाचा एक कप होईल असा उकळा बर का. राहुल, ओलं डोकं घेऊन फॅन खाली बसला होतास ना, त्यानं सर्दी झाली असेल बघ तुला.
3: ओ गोविंद काका, पण मी ना डोकं वाळवण्यासाठीच फॅन खाली बसलो होतो ना.
1: तरी तुला आईने सांगितलं होतं ना राहुल, टॉवेलने डोकं कोरडं कर म्हणून. ते का नाही केलंस?
3: अग ते तुझं गाणं ऐकायचं होतं ना मावशी, मग ती लिंक तुटली असती ग म्हणून.
2: अरे पावसाळ्यात फार काळजी घ्यायला हवी.
1: पाणी उकळलेलं किंवा फिल्टरचं असंच प्यावं, म्हणजे डायरिया सारखे आजार होत नाहीत. साचलेल्या पाण्यामध्ये मज्जा घेत चालू नये मुलांनी, मच्छर असतात ते चावले की मलेरिया, दूषित पाण्याने डायरिया.
3: अरे वा, हे तर स्लोगनच झालं. अजून एक सांगतो, बाहेरचं खाऊ नका, ओले कपडे घालू नका, नाहीतर सुटेल सर्वांगाला खाज, लाल पुरळ आणि चट्टे अंगावर.
2: वा युवराज हुशार आहेस. हे काय, आई काढा घेऊन आली, घे गरम गरम, म्हणजे घशाला आराम मिळेल. कसं वाटतंय, पडला का थोडा आराम?
3: काका जरा बरं वाटतंय आता, थोडं आराम मिळाल्यासारखं वाटतंय.
2: चला, मला एक पार्टनर मिळाला.
3: तो कशाला आता?
2: अरे म्हणजे काय, तुमची गाणी ऐकून तर मी इकडे आलो ना. खेळूयात की गाण्याच्या भेंड्या?
3: गाण्याच्या भेंड्या? अरे वा, मस्त आयडिया आहे. नंदू मावशी आणि आई, तुम्ही आणि मी. पण माझा आवाज आवाज नाही ना.
1: राहुल, आणि जो हरेल ना त्याच्याकडे पुढची भजनची पार्टी.
3: अरे वा वा वा, मग माझा आवाज येईल.
1: आज फक्त एकच गाणं, फक्त पावसाचंच
4: हवं. राहुल, तुला गाणं म्हणता येत नाही ठीक आहे, पण तू पुस्तकं आणलीस ना आता, त्या पुस्तकांमध्ये कविता असतील ना रे पावसाच्या?
3: हा हा, आहेत की आहेत की.
4: मग एखादी कविता म्हणूयात, एखादं पाऊस गाणं, एखादी कविता. मस्त मैफिल जमेल नाही का?
3: हो छान मैफिल जमेल.
4: आधी कोण म्हणते बरं कविता?
3: मी म्हणतो पहिल्यांदा, ती मंगेश पाडगावकरांची नाही का कविता, त्याचं गाणं झालंय बघ.
4: कोणती कोणती?
3: ते मी म्हणून दाखवता, आता आवाज बसलाय पण मी म्हणतो.

0: आंधळ्यात मातून वाहे आंधळा स्वारा.
1: ए हो, खरंच खूप सुंदर गाणं आहे बरं का. हे गाणं ऐकलं की ते पावसाचं चित्र असं डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, नाही का.
0: हो, ती रात्र पावसाळी रात्र
1: बरोबर आहे. मला ना एक खूप सुंदर अनिल कांबळे यांची कविता आठवते.
0: कोणती ग मावशी.
1: ती नाही का, रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी. रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी.
0: वा,
1: हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फिरताना, पाऊस ओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना, तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी, आठवणींच्या गंध फुलांनी दरवळणारा श्रावण मी.
2: वा, किती सुंदर. अगदी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या, नाही का.
1: खरंय खरंय. आणि तुम्हाला माहितीये का, ही अनिल कांबळेंची कविता म्हणजे एका प्रियकराचं मनोगते जे पावसाच्या रूपात त्याने प्रेयसीसाठी पाहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे.
2: अरे वा,
1: ही कविता वाचली की आपण तिच्या प्रेमातच पडतो अगदी.
2: नक्कीच.
1: गोविंद काका, आता तुम्हाला म्हणायची बर का कविता.
3: बर, मी म्हणतो.
2: कुणाची कविता म्हणणार आहात.
3: कुणाची म्हणजे काय, नाधो मानोर आणि पाऊस हे समीकरण जुळलेलं आहे.
1: खरंय खरंय.
3: कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, कुठे पावसाळी झड पाऊस गारवा, पारोश्या दुपारी थोडा

0: हवेत ताजवा. बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, बगळ्यांचा थवा माळ ओळून पंखाची, तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची, पाण्यातल्या झाडावर तरंग थेंबाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे, सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे.
1: रश्मी तू राहिलीस बर का?
2: हो, माझी इंदिरा संतांची आवडती कविता म्हणू?
3: हो
1: म्हण.
2: नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मौळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी, नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलन, नको टाकू फुल माळ अशी माती तलुटून, नको टाकू फुल माळ अशी माती तलुटून.
3: अरे वा,
1: खूप सुंदर बर का. इंदिराबाईंची ही कविता खूप प्रसिद्ध झाली जेव्हा त्यांनी ती लिहिली होती, आणि मला असं वाटतं या कवितेचं गाणंही
2: झालंय. माझी अत्यंत आवडती कविता
1: खरंच.
2: ए, मला काय वाटतं माहितीये का, आता आपण छान पाऊस कविता तर वाचलत सगळ्या, तर मग छानस पाऊस गाणं ऐकूया.
1: नक्कीच
3: नक्कीच.
1: रश्मी मी सांगू का तुला, आत्ता राहुलने जी म्हटली ना कविता मंगेश पाडगावकरांची, भेट तुझी माझी स्मरते, तेच गाणं ऐकूया ग, किती सुंदर गीत आहे ते.
2: चालेल.

0: ऑफिसची वेळ 23 क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं,
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं,
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आताच आपण ऐकली. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, मदलासा कानडे आणि अनिल नरवडे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणीनो, आज आहे आंतरराष्ट्रीय परिदिवस. दरवर्षी 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय परिदिन साजरा केला जातो. हा दिवस परिकथा, जादू, कल्पनाशक्ती आणि निसर्गाशी जोडलेल्या पौराणिक कथांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. शतकानुशतकं लोककथा, साहित्य आणि मुलांच्या कथांमध्ये परींना एक विशेष स्थान आहे. हा परिदिवस आठवण करून देतो की आपल्या मनात अजूनही एक लहान मूल जिवंत आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणूस जगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. म्हणूनच या दिवसाचा मुख्य उद्देश लहान मुलं आणि प्रौढ यांना त्यांच्या कल्पनाशक्तीद्वारे नवीन काहीतरी करण्याची, म्हणजे नवनिर्मितीची आणि आनंदाची प्रेरणा देणे हा आहे.

0: मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिवस. त्यानिमित्त ऐकूया स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे स्वतःची काळजी दिवस. दरवर्षी 24 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 2011 इंटरनॅशनल सेल्फ केअर फाउंडेशन ISF सुरू केला होता. लोकांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 24 तास 7 दिवस स्वतःची काळजी महत्वाची असल्याचं दर्शवितो. आपल्याला आठवण करून देतो की आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे, जेणेकरून आपण निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकू. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. ही काळजी प्रत्येकानं कशी घ्यावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना. डॉक्टर मेधा कुलकर्णी या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 41 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मेधा, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर मेधा, आज आहे स्वतःची काळजी दिवस, तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं की स्वतःची काळजी म्हणजे काय आणि स्वतःची काळजी घेणं का महत्वाचं असतं? बरं,
1: स्वतःची काळजी म्हणजे स्वकाळजी, म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते म्हणजे WHO तर्फे जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्वकाळजी म्हणजे व्यक्ती, कुटुंब आणि समुदाय यांनी सगळ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा त्यांच्याशिवाय जी काळजी घेतली जाते आणि त्यामुळे आपलं आरोग्य सुधारते, आरोग्य आपलं जपलं जातं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण अपंगत्वाचा सामना करू शकतो आणि आजारपणाचा पण सामना करू शकतो, त्याला आपण स्वकाळजी असं म्हणू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे, आपण स्वतः जर फिट असू आणि स्वतः जर आरोग्याने निरोगी असू तरच आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. तर विमान प्रवासात नेहमी सांगतात बघा, ती एअर होस्टेस जी आपल्याला माहिती देते त्याच्यामध्ये जर काही आपत्कालीन स्थिती तुम्हाला आली तर ऑक्सिजन मास्क हा आधी स्वतः तुम्ही लावा, तुम्ही आधी स्वतः स्टेबल व्हा, तुम्ही स्वतः आधी सक्षम व्हा आणि मग तुम्ही दुसऱ्यांची मदत करायला जा.
0: बरोबर.
1: त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आधी आपण स्वतः निरोगी राहिलं पाहिजे, मग आपण सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. स्वतःची काळजी घेणं महत्वाचं काय? सर सलामत तो पगडी पचास. आपले शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आपण जर आनंदी, उत्साही असू, निरोगी असू आपण, तर आपण आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू.

0: शकतो आणि पर्यायाने आपण आपल्या समाजाला पण निरोगी ठेवू शकतो.
1: अगदी. मग हे स्वतःची काळजी घेतल्याने आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या काय सवयींमध्ये बदल केला पाहिजे?
0: प्रत्येकाची लाईफस्टाईल, दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. हे जरी खरं असलं, दैनंदिन जीवनाची काळजी घेतली आपण स्वतःची तर आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान होते. आपण एकदा चांगल्या मूडमध्ये झोपेतनं जागे होतो, कामामध्ये आपला उत्साह वाढतो, आपल्याला एकदम स्फूर्ती येते काम करण्याची. यासाठी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात आहेत त्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर खरंच आपण स्वतःची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर आपण रात्री लवकर झोपलो तर लवकर झोपण्यामुळे आपण फ्रेश सकाळी उठतो, मग उठल्याबरोबर आपण जे काही आपलं रोजचं दैनंदिन दिनक्रम आहे ते करूत, आपण ब्रश करणं वगैरे वगैरे सगळं. पण त्यानंतर आपण आंघोळ करतो, तिथे आंघोळ सुद्धा इतकी हायजिनिक मानली जाते की ते आंघोळ करताना तुम्ही शांत डोक्यांनी एक 10 मिनिटं तरी स्वतःचा स्वतः विचार करता आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी दिवसाचं प्लॅनिंग करायला सुचतं. म्हणून ती पण व्यवस्थित आंघोळीला वेळ द्या तुमचा. त्याच्यानंतर देवाच्या पूजेबरोबर स्तोत्र म्हणायला घा. देवाचं दर्शन जसं घेता तसंच मोठ्या माणसाचंही दर्शन तुम्ही घ्यावं अशी इच्छा आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे गुड मॉर्निंग म्हणतो, चांगलं वाकून नमस्कार करा, आशीर्वाद घ्या मोठ्या माणसांचा, तुमच्या दिवसाची सुरुवात खूप छान होईल. वेळेवर नाश्ता घ्या, नाश्ता करताना जेवताना सगळ्यांनी एकत्र टेबला येण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची कामाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतील पण दिवसातून एकदा तरी तुम्ही एकत्र सहभोजन घेण्याचा प्रयत्न करा. डायनिंग टेबलावर नो मोबाईल हे स्ट्रिक्टली फॉलो करा. असं काही घर आहेत की ते लोक जेवायला आले ना मोबाईल ठेवतात बास्केटमध्ये आणि मग जेवायला येतात, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी व्यायामाला वेळ नाही मिळाला समजा तर तुम्ही संध्याकाळी तरी तो वेळ काढा, पण कसंही करून त्याचं नियोजन व्यवस्थित करा. दिवसभरात तुमचे जे काही छंद तुम्हाला जोपासता येतात तर ते तुम्ही आयदर दैनंदिन जीवनात जोपासा किंवा मग आठवड्याला एकदा तरी, पण तुम्ही हे सगळं केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.
1: डॉक्टर मेधा, मग ही स्वतःची काळजी घेण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का बरं?
0: मी एक 4 M's एक मंत्र तुम्हाला सांगते. म्युझिक, मेडिटेशन, मूवमेंट आणि मेडिसिन्स. दिवसभरात आपली काळजी कशी घ्यायची, तुम्हाला छंद असेल तर त्याच्यात म्युझिक म्हणा स्वतः किंवा ऐका. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही भोपाळे ऐकल्या तर तुमच्या दिवसाची सुरुवात किती छान होईल. पुरेशी झोप झालेल, 7 ते 8 तास तुम्ही झोप घ्याल आणि मग सकाळी फ्रेश उठाल. त्यानंतर आपल्याला आहारावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यानासाठी वेळ काढायचा आहे आपल्याला. मूवमेंट म्हणजे व्यायाम करायचा आहे आपल्याला. तो व्यायाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही व्यायाम सिलेक्ट करू शकता पण ज्याच्यात सातत्य असेल असा व्यायाम निवडा, म्हणजे तुम्ही तो रोज कराल आणि आवडीने कराल. मेडिसिन म्हणजे तुम्हाला जर बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे किंवा तुम्हाला कुठली एखादी रेग्युलर गोळी चालली तर ती न विसरता घ्या. हे सगळं केल्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी खूप चांगली घ्याल आणि तुम्ही अगदी निरोगी राहाल. यामध्ये आपण दैनंदिन काळजी, साप्ताहिक काळजी, मासिक काळजी आणि वार्षिक काळजी असं कॅटेगराईज करू शकतो.
1: मग दैनंदिन काळजीमध्ये काय काय येऊ शकतो?
0: तर दैनंदिन काळजीमध्ये आपण आत्ताच बघितल्यासारखं झोप घेणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे, ध्यान करणे हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनात येतं. आपण दैनंदिन जी काळजी घेतो त्यामध्ये मला आवर्जून असं सांगावं असं वाटतंय की गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्याची काळजी खूप महत्वाची आहे. सकाळी उठल्याबरोबर ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपताना पण ब्रश केला पाहिजे. तुमचं दाताचं आरोग्य तुम्ही जर चांगलं नाही ठेवलं तर ते दातामध्ये जे जंतू असतात तर त्याचा परिणाम थेट हार्ट पर्यंत जातो, म्हणजे तुमच्या हृदयापर्यंत जातो. म्हणजे जे हृदयाचे रोग होतात लहान मुलांना किंवा मोठ्यांना, त्याचं मूळ हे तुम्ही जर दातांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रोजच्या रोज आंघोळ करणे. खूप जण कंटाळा करतात आंघोळ करायचा, तर आंघोळ पण रोज केली पाहिजे आणि ती आंघोळ पण व्यवस्थित केली पाहिजे. अशी ही स्वच्छताचा मंत्र खूप महत्वाचा आहे हा. यानंतर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. छोट्या मुलांनी पण प्यायला पाहिजे, मोठ्यांनी पण प्यायला पाहिजे, म्हाताऱ्या लोकांनी तर प्यायलाच पाहिजे कारण त्यांना सारखा कोरडेपणाचा त्रास येतो. खरा तो 40 नंतर सुरू होतो. तुमच्या डोळ्याला सुद्धा कोरडेपणा येतो, युरिन इन्फेक्शन होऊ शकतं तुम्हाला. दररोज तुम्हाला 7 ते 8 ग्लास पाणी पोटात गेलं पाहिजे. ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांनी तर 2 ते 3 लिटर पाणीचं सेवन केलं पाहिजे. खाण्यामध्ये जे सकस आहार घ्यायचा आहे आपल्याला तर तो सकस आहार म्हणजे काय, तर घरी बनवलेलं ताजं अन्न खाणे, याला आपण सकस आणि ताजा आहार म्हणतो. याच्यामध्ये तुमचे ड्रायफ्रुट्स आले, नट्स आले, शेंगदाणे खा, फुटाणे खा, होल ग्रेन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अख्खं मटकीची डाळ, अख्खी मसुरीची डाळ, म्हणजे त्याच्यावर जे कव्हरिंग असतं त्याच्यातनं खरे फायबर तुम्हाला मिळत असतात. त्याच्यामुळे पॉलिश्ड डाळ खाऊ नका. थोडक्यात सांगायचं तर तेल तुपाचा वापर कमी करा, रिफाईंड तेल खाऊ नका, घाण्याचं तेल खा. आणि यानंतर रोजची जी गोळी तुमची चालू आहे ती रोज रोज ती गोळी तुमची वेळेवर घ्या. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण या आई वडिलांनी पण अंगीकारल्या पाहिजेत. म्हणजे मुलांना सवय लागते, मुलांना त्यांच्या शाळेत शिकवलेलं असतं बॅड फूड म्हणजे काय, गुड फूड म्हणजे काय, तर पिझ्झा, पास्ता, मॅगी.

मैद्याचे पदार्थ, शुगरी पदार्थ म्हणजे ज्याच्यात साखर जास्ती, हे सगळे टाळायला पाहिजेत. आजकाल जो पीसीओडीचा त्रास ऐकताय तुम्ही जिकडे तिकडे की मुलींना पाळी वेळेवर येत नाही, बायकांना हेल्थ प्रॉब्लेम वाढले, तर हे सगळं जंक फूड खाण्यामुळे, रोज व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो न केल्यामुळे होतात. पण ह्याची सुरुवात आई वडिलांपासून व्हायला पाहिजे. तर तसं व्यायाम करण्यासाठी वेळ काढा, मुलांना पण व्यायाम करू द्या, तुम्ही पण व्यायाम करा, कुठल्याही प्रकारचा करा, जो तुम्हाला भावतो, जो तुम्हाला आवडतो आणि ज्याला तुम्हाला वेळ मिळतो, असा कुठलाही व्यायाम तुम्ही करू शकता. पण व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हे जर व्यायाम तुम्ही केले नाहीत तर ह्याचे परिणाम तुम्हाला आत्ता नाही जाणवणार तरुणपणात, पण 40 नंतर तुमचं शरीर बोलायला लागतं, हा सांधा दुखतोय, तो सांधा दुखतोय, काहीतरी सुरू होतं तक्रारी. शरीर हे शेवटी आपलं यंत्र नसलं तरी त्याला रिचार्ज आणि रिस्टार्ट करण्यासाठी ह्या व्यायामाची खूप खूप गरज आहे. आणि यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि हॅपी हार्मोन्स तुमचे सिक्रेट होतात. त्यामुळे व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे. यानंतर छंद जोपासा, सकाळी उठल्याबरोबर म्युझिक ऐका, भोपाळी ऐका, त्याच्याने तुमच्या घरात आध्यात्मिक वातावरण तयार होईल. मुलांना गाण्याची गोडी लागते, ज्याला जे आवडेल ते म्युझिक तुम्ही ऐकू शकता, ज्याला जी कला शिकता येईल ती शिकता येते तुम्हाला. आपल्या जॉबला वेळेवर जाणे, तिथं चिडचिड न करता आपलं काम आवडीने करणे, हे दैनंदिन ह्याच्यात येऊ शकेल. साप्ताहिक मध्ये तुम्ही एखादा नवीन कला शिकू शकता. त्याच्यानंतर आठवड्याला तुमचे नखं काढणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलामुलींना हे खूप सांगणं गरजेचं आलंय की त्यांच्या त्वचेची आणि केसांची निगा कशी राखायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ही केसांची निगा राखणं खूप गरजेचं आहे, कारण ते रोज केस विंचरले पाहिजेत. झोपेतनं उठले अर्धा तास आधी आणि लगेच तुम्ही शाळेत गेलात, तुमच्या कामावर गेलात, तर तुम्ही काय निगा राखणार तुमच्या केसांची, असं करू नका. त्याच्यासाठी पण वेळ द्या. रोजच्या रोज केस विंचरणं गरजेचं आहे, केसाची मालिश करणं गरजेचं आहे. आजकाल तरुण मुलींचं खूप फॅड निघालंय, स्ट्रेट हेअर असतात त्याला कर्ली करतात, कर्ली असेल तर स्ट्रेट करतात, त्याला काय कलरच करून घेतील, स्ट्रेटनिंग करून घेतील, असं त्या केमिकलचा वापर त्या केसांना करून त्या केसाचा वाटोळ करू नका. गोंदवणे हा प्रकार आता खूप निघालेला आहे. तुम्ही म्हणाल पूर्वीची लोक पण गोंदवत होती, बरोबर आहे, पण आता तुम्ही गोंदवताय ना, त्याचा केमिकलचा वापर खूप होतोय, त्याच्यामुळे ते केमिकल तुमच्या रक्तात मिसळून तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. नखांचं पण तेच झाले, बाहेर न आल्यावर हात धुवा तुम्ही, पण त्यावर 8 दिवसांनी एकदा नखं काढणं तेवढंच गरजेचं आहे. पण आजकाल जे फॅड आहे ना, नखाला नेल आर्ट करतात, कुठं नखा आर्टिफिशियल नेल लावतात, तर हे सगळं करू नका. तुम्ही ते नेल पॉलिश रिमूव्ह करण्यासाठी केमिकल लावता, ते नेल आर्ट चिटकवण्यासाठी त्याला काहीतरी अधेसिव्ह लावता, हे सगळे प्री कॅन्सरस गोष्टी आहेत. या सगळ्या याच्याने तुमचा कॅन्सरचा धोका खूप वाढतो, म्हणून हे लक्षात ठेवा. जंक फूड खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, जे काय प्रिझर्वेटिव्ह त्याच्यात ऍड केलेलं असतं, त्या सगळ्या प्रिझर्वेटिव्ह मुळे कॅन्सरचा धोका खूप खूप वाढतो. निळ्या रंगाचा केक बिलकुल मुलांना खायला द्यायचा नाही, हे अंडरलाईन करून ठेवा वाक्य. निळ्या रंगामध्ये कार्सिनोजेनिक एक केमिकल असतं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की निळ्या रंगाचा केक बिलकुल खाऊ नका. मैदा आणि तेल, तूप आणि साखर या सगळ्याचा वापर आपल्या जीवनामध्ये मर्यादितच आला पाहिजे. चॉकलेट्स पोरांनी खाणं, पण चॉकलेट घरात तुम्ही आणलंच नाही, बिस्किट मैद्याची तुम्ही घरात आणलीच नाहीत, तर हे सगळं आपोआप कमी होतं. अगदी 100% तुम्ही यापासून मुलांना परावृत्त करू शकत नाही. महिन्यातनं एखाद्या वेळेस तुम्ही त्या मुलांना ह्याची टेस्ट देऊ शकता, पण रोज रोज करू नका. चॉकलेट खाणे, कोल्ड्रिंक खाणे, आईस्क्रीम खाणे, हे सगळं सगळं आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि बाकी तर मग अजून मोठ्यांसाठी मग अल्कोहोल, धूम्रपान टाळा, तंबाखू टाळा, हे तर सगळ्याच्या सेवनामुळे भयानक कॅन्सर होते, त्यामुळे हे पण आरोग्यासाठी लक्षात ठेवा. ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची पण काळजी घ्या. आणि साप्ताहिक ह्याच्यामध्ये 1 दिवसाची सुट्टी मिळते तुम्हाला, तर त्या वेळेचं नियोजन खूप चांगलं करा, की जेणेकरून त्या 1 दिवसामध्ये तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्ही करू शकता. कोणी आराम करेल, कोणी ट्रेकिंगला जाईल, कोणी फिरायला जाईल, कोणी निसर्गाच्या सहवासात राहील, कोणी आपलं आपलं छंद जोपासेल, मग कोणी तर डान्सच्या क्लासला जाऊ शकेल, कोणी अजून एखाद्या चित्रकलेचा क्लास करू शकेल. त्यामुळे हे साप्ताहिक नियोजन करा. तुमच्या आठवड्याभरची कामं असतील तर लिस्ट आउट करा, त्याला तुम्ही त्या दिवशी वेळ देऊ शकता. महिन्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही महिन्याभरात तुम्हाला काय खरेदी करायची, आणायचंय, बाहेर जायचंय, याची लिस्ट करा. बायकांचा वीक पॉइंट आहे, त्यांना कुठेतरी प्रदर्शनात जावं असं वाटेल, मॉलला जावं असं वाटेल, पण त्यात तुमच्या पाकिटाचा विचार करून खर्चाचा विचार ते एन्जॉय करा तुम्ही. तर हे तुम्ही महिन्याभरात लिस्ट आउट करून ठेवा आणि ती डायरी मेंटेन करायला शिका. वार्षिक काय करायचं आपल्याला, वार्षिक जी काळजी घ्यायची तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही एक तर सहलीला जाऊ शकता, तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जाऊ शकता, मित्रांसोबत जाऊ शकता, भारतात प्रवास करा, भारताबाहेर प्रवास करा, पण नक्कीच ह्याच्यामध्ये तुमचं बजेटचा
विचार करून तुम्ही ह्या सगळ्या सहली प्लॅन करा. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप जणांना आवडतं. नंतर जे सोशल बाइंडिंग आहे तुमच्यावर, वर्षातून एकदा काही दानधर्म करा, अनाथ विद्यार्थीगृहात भेट द्या, आपल्याकडे वृद्धाश्रम आहेत तिथे काहीतरी एखादा सकारात्मक कार्यक्रम करून या तुम्ही. तर हे सगळं केल्यामुळे किंवा एखाद्या सोशल ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता, तर त्यांचे पण कार्यक्रम तुम्ही साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक करू शकता. या सगळ्या केल्यामुळे

0: मूड छान राहतो, तुम्ही एकदम ताजेतवाने होऊन जाता. आपले जे सणवार येतात वर्षभरात ते पण तुम्ही छान एन्जॉय कराल शिका. आपले भारतीय सणवार इतके चांगले आहेत ना की सगळ्या सणवारांनी आपली खाण्यापिण्याची पण काळजी घेतलेली आणि आपल्या मनोरंजनाची पण काळजी घेतलेली आणि आध्यात्मिक बैठक पण प्रत्येक सणावाराला आहे आपल्या. त्यामुळे आपण हे सगळं एकत्र करून खूप छान आयुष्य एन्जॉय करू शकू. आठवड्याला काही टेस्ट असतील तर त्या करा, महिन्याला काही टेस्ट असतात आणि वार्षिक टेस्ट तुम्ही लक्षात ठेवा की वाढदिवसाचा एखादा दिवस ठरवून घ्या किंवा एखादा महिन्यातला एखादा दिवस की 1 जानेवारी आहे बाबा आपलं नवीन वर्षाची सुरुवात आहे तर आपलं हेल्थ चेकअप झालं पाहिजे. आजकाल काय झालं, ऑफिसमध्ये सगळ्यांच्याकडे काही पॅकेजेस दिले जातात तर ते पॅकेजेस तुम्ही अवेल करा. त्याच्याप्रमाणे सगळ्या फॅमिली मेंबर्सची पण तपासणी करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्याप्रमाणे तुम्हाला आधीच काही आजारांची चाहूल लागते त्याच्यामध्ये आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आरोग्याचं नियोजन करू शकता. लहान मुलं दर महिन्याला दर 1.5 महिन्यांनी वगैरे डोस असतो त्यांचा, वॅक्सिनेशन असतो, तर ते वॅक्सिनेशन आजकाल आई वडील व्यवस्थित पूर्ण करतात की त्यांच्या आरोग्याची काळजी छान घेतली जाते. बायका आपल्या नवऱ्याची काळजी घेतील, मुलांची काळजी घेतील, फक्त स्वतःचीच काळजी घ्यायला विसरतात. तर त्यांनी असं करू नये, पहिले 30 वर्ष तर तुम्हाला खूप आजार पण कमी येतात वगैरे, त्यावेळेला तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे कारण त्यावेळेस वेळात तुमची बाळणपण येतात, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला तुमचं हिमोग्लोबिन मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे. रक्तातली लाली ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी तुमचे पिरियॉडिक 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ज्यांना डायबिटीस आहे ते लोक घाबरून का होईना पण दर 3 महिन्याला म्हणा डॉक्टरला जाऊन दाखवतात, पण ज्यांना काहीच आजार नाहीत ते कुठेच जात नाहीत. तर त्यांनी असं करू नये, त्यांनी पण पिरियॉडिक चेकअप ठेवावं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. त्याच्यानंतर मग त्याच्या पुढचं 40 नंतर मग चाहूल लागते, तुमचे गुडघे दुखायला लागतात, तुम्हाला काहीतरी हाडं ठिसूळ होण्याची भीती वाटायला लागते. अशा वेळेला पण तुमचे पूर्ण हेल्थ चेकअप झालं पाहिजे, लिपिड प्रोफाईल झालं पाहिजे, कॅल्शियम लेवल्स, B12, आजकाल विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप ऐकताय तुम्ही कारण सगळे एसीत बसतात, घरात एसी, बाहेर एसी, तुमच्या जॉबला एसी, त्याच्यामुळे हे विटॅमिन डी B12ची कमतरता आजकाल खूप जाणवते. थायरॉइडचं चेकअप पण खूप महत्वाचं आहे, तर ह्या सगळ्या टेस्ट तुमच्या झाल्या पाहिजेत रेग्युलरली दर 3 महिन्यांनी. याच्यानंतर हार्टचा पण चेकअप महत्वाचं आहे खूप, त्याच्यामुळे कार्डियक डॉक्टरकडे म्हणजे हार्टच्या डॉक्टरकडे पण तुम्ही गेलं पाहिजे, ते जे सांगतील तुम्हाला. ब्लड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे आणि मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे माझा एक वीक पॉइंट आहे की मी जिथे जाईल तिथे सगळ्यांना सांगत असते की बायकांनी 40 आल्यावर तर काळजी घ्यायचीच आहे पण आधी पण पांढऱ्या पाण्याची तपासणी सारखी करत राहा, म्हणजे तुम्हाला सर्वायकल कॅन्सर जो गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतो आपण तर तो होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायची असते ते घेऊ शकता तुम्ही. ही पॅप्समेअर टेस्ट इतकी सोपी टेस्ट आहे की गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर ते तुमचं पांढऱ्या पाण्याचं टेस्ट करतात, त्याच्यात 0 डिग्री जरी खराबी आली तर ती लगेच पिकअप होते. गर्भाशयाचा कॅन्सर आहे हा खूप लेट स्टेजला डायग्नोज होतो कारण बायका लाजून लाजून जातच नाहीत डॉक्टरांकडे आणि मग एकदम खूप आजार बळावल्यावर तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तो आजार हाताबाहेर गेलेला असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅप्समेअर टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबरच तुमच्या ब्रेस्टचा कॅन्सर हा पण खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे ती पण पिरियॉडिक चेकअप तुम्ही 40 नंतर डॉक्टरांकडनं करून घ्यायला पाहिजे तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडनं. आणि मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, ती पण तुम्ही दरवर्षी या आपल्या नेहमीच्या चेकअपमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. त्याच्यामुळे मॅमोसोनोग्राफी आणि पॅप्समेअर टेस्ट हे दोन खूप महत्वाचे आहेत आणि मग त्या अनुषंगाने डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की तुमच्या अँटी कॅन्सर वॅक्सिन जे निघाले सध्या ते कोणी आणि कसं घ्यायचं, त्याच्यामुळे ही आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जसं जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक होतात तर अशा लोकांनी डाएटची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी तळलेलं कमी खायचं, फास्ट फूड कमी खायला पाहिजे, घरातला सकस आहार घ्या आणि रोज फिरायला जाण्याची सवय ठेवा. तर असं म्हणतात की आठवड्यात 5 दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हा 10,000 पावलं चालली पाहिजेत. योग्य तो सल्ला घेऊन तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला जो आवडेल तो स्विमिंग, वॉकिंग, फिरायला जाणे हे सगळं करू शकता. यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात पण येता, 4 मैत्रिणी मित्रण जोडता आणि त्यामुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहू शकतं.
1: डॉक्टर मेधा, आपल्या घरामध्ये इतर सदस्य असतात किंवा आपले मित्र असतात, आपले सहकारी असतात, ह्या सगळ्यांचा आपल्या स्वतःच्या काळजीमध्ये काय रोल असतो किंवा त्यांचा काय वाटा असतो? बरं,
0: नक्कीच आपल्या स्वतःपासून आपण मित्रमैत्रिणी आणि घरचे मेंबर यांना वेगळं करू शकत नाही. आपण जे काही सणवार साजरे करतो म्हणा किंवा रोज आपण एकत्र उठतो बसतो ह्याच्यात आपला संवाद असणं खूप गरजेचं आहे. आपण एकमेकांशी संवाद साधला तर आपलं बॉन्डिंग खूप छान होतं. खूप मित्रांना आपण खूप दिवसांनी भेटलो तर आपण एकदम कसं फ्रेश वाटतं, आपल्याला एकदम ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जे एकमेकांशी गप्पा मारतो बोलतो ह्याच्यात ना आपल्या हॅपी हार्मोन सिक्रेट होत असतात आपले आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि जी काही ऊर्जा मिळते आणि आपला उर्वरित दिवस, उर्वरित सप्ताह, उर्वरित महिना हा खूप चांगला जातो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांची खूप काळजी घ्या आणि नुसतं एवढंच नाही तर आपण सामाजिक आहोत खूप समाजाचं भान ठेवायचं.

0: म्हणून आपली ओळख नसताना सुद्धा आपण काही सामाजिक संस्थांना जी मदत करतो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला फील गुड हार्मोन्स वाढतात आपले, आणि त्याच्यातनं पण आपण आपली स्वतःची काळजी इनडायरेक्टली घेऊ शकतो की आपलं भावनिक आरोग्य मानसिक आरोग्य हे खूप चांगलं राहतं याच्यामध्ये. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मी सकाळी रोज व्यायाम करते तर माझी 5 वर्षाची नात माझ्यावर येऊन व्यायाम करायला लागते की मला इतका उत्साह येतो की ती आपल्याबरोबर व्यायाम करते, म्हणून मी एक दिवस सुद्धा व्यायाम चुकवत नाही. म्हणजे आपल्याला तिच्याकडनं असं इन्स्पिरेशन मिळतं की ही पण आपल्याबरोबर व्यायाम करते. आणि इनडायरेक्टली तुम्ही पण कोणाच्या तरी समोर एक आदर्श ठेवता की रोज व्यायाम केल्याने काय फायदा होतो असं. तर ह्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या तुम्ही अवलंबल्या तर खूप फायदा होतो तुम्हाला. आपण मित्रमैत्रिणींना भेटतो किंवा आपल्या नातेवाईकांना भेटतो, आपण आवर्जून लग्न समारंभाला जातो, का बरं जातो, भेट खूप थोडा वेळ असते लग्न कार्यात, एक 2-4 तास तुम्ही भेटता, एवढा लांब प्रवास करून जाता, पण तिथली जी सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता तर ती खरंच खूप महत्वाची असते. म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलेलं त्यांना सांगता, ते तुमचं कौतुक करता, तुम्हाला खूप छान वाटतं. आणि कधी कधी असं पण होतं की तुम्ही आपल्या आपल्यातच राहता कधी कधी, का बरं, मग कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची नाराजी असते तुमच्या मनामध्ये, तर त्याच्यामुळे तुम्हाला कधीतरी डिप्रेशन येतं. आजकाल या सोशल मीडियामुळे पण खूप डिप्रेशन यायला लागतो. तुलना करतो आपण, आपल्यातले दुर्गुण आपण ओवाळत नाही बसायचे सारखे, तर आपल्यात जे गुण आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी कोरिलेट करायचे आणि आपल्या गुणांना सकारात्मक ऊर्जा द्यायची. तर हे करण्यामुळे सगळे आपले कुटुंब आणि आपले नातेक आपल्याला खूप मदत करतात या गोष्टींमध्ये. म्हणजे फक्त मेडिसिन घेऊन तुमचं डिप्रेशन कमी होणार नाही, फक्त डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही वर येऊ शकणार नाही, तेवढं तुम्ही मित्रमैत्रिणींच्या गप्पा मारून नातेवाईकांच्या घोळक्यात राहून तुम्ही एकदम तुमचं सामाजिक आणि दैनंदिन आयुष्य सुधारू शकता, स्वतःची काळजी घेऊ शकता. त्याच्यामुळे नेहमी एकमेकांना भेटणं चालू ठेवा.
1: अगदी. थोडक्यात आपण जेव्हा व्यक्त होतो, आपलं मन जेव्हा आपलं मोकळं होतं तेव्हा
0: मनावरचा ताण एकदम हलका होऊन जातो आपला.
1: डॉक्टर मेधा, वेळेचे नियोजन हे स्वतःची काळजी घेण्यास कसं मदत करतं आणि त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर काय परिणाम होतो?
0: तुम्हाला प्राईम टाइम खूप कमी उरलेला असतो दिवसभरात. आपला जो जॉब असतो तो 7-8 तास जॉब मध्ये जातो, जास्ती वेळ जातो जाण्यात, ते काय वेळ उरतो आपला, त्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे. का करायला पाहिजे असं व्यवस्थित? आपण आज म्हणलो की आज मला डॉक्टरांकडे जायचंय, मैत्रिणीला भेटायचंय, किंवा आज मला मॉलमध्ये जायचंय, शॉपिंग करायला जायचंय, या गोष्टींमधली एखादी जरी गोष्ट तुमची मिस आउट झाली तर तुम्हाला खूप फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही चिडचिड करायला लागता. आणि ही चिडचिड झाली तुमची किंवा सगळा दिवस तुमचा खराब जातो. कामाचं नियोजन असं करा की कुठल्या कामाला आधी प्राधान्य द्यायला पाहिजे, आपण कुठलं महत्वाचं काम आहे तर ते आधी करा. तुमचा डोळा लाल झालाय आणि आज मला मॉलमध्ये जायचंय पण डोळे दाखवायला आपण उद्या जाऊ असं करू नका. डॉक्टरांकडे जाणं सगळ्यात महत्वाचं आहे, ते जर तुम्ही केलं तर तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल. तर ही स्वतःची काळजी आधी घ्या. त्यामुळे कामाचं नियोजन असं करा की जेणेकरून तुमच्या मनावरचा ताण वाढणार नाही आणि काम झाल्याचं पूर्ण झाल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा मनावरचा ताण हलका होईल, तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. आज मी ठरलेली सगळी कामं केली, हा जो आपला आत्मविश्वास असतो आपल्यामध्ये की आज माझा दिवस खूप छान गेला, हे अगदी रात्री झोपताना तुम्ही रिव्हाइव्ह करून झोपलात तर तुमची रात्रीची झोप पण खूप छान होईल. कार्यक्षमता पण आपली वाढते ते वेळेचं नियोजन नीट केलं. आपण वेळेवर कामं केली आणि आपली कामं पूर्ण झाली, आपला आत्मविश्वास खूप वाढतो, आत्मसन्मान पण वाढतो आपला, आणि आपण काय करतो अजून खूप जास्त उत्साहाने कामं करायला लागतो, आपला चिडचिडेपणा कमी होतो, आपल्याला डिप्रेशन येत नाही त्या गोष्टीचं. यामुळे आपल्याला सकारात्मक विचार यायला लागतात, म्हणजे अजून पुढचं काय काम करायचं याचं प्लॅनिंग खूप जोरदार होऊन जातं आपलं. बिलकुल निगेटिव्ह विचार कधीही करू नका, सकारात्मक विचार करा.
1: डॉक्टर मेधा, सध्या स्क्रीन टाइम हा खूप मोठा एक प्रश्न आपल्या समाजासमोर उभा राहिलेला आहे, कारण प्रत्येकाचं काम त्याच्याशिवाय होतच नाहीये आणि मोबाईल शिवाय तर आजकाल जगणं खूप अवघड झालेलं आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतोच, पण मग ह्याला कंट्रोल कसं आपण करू शकतो?
0: मोबाईलमुळे काय झालंय, मोबाईल हातात आलाय पण आपले संस्कार दूर झालेत. व्हॉट्सअपमुळे काय झालंय, नाती जवळ आली पण आपले पण त्यातला हरवलाय आपला. तर हे सगळं का झालं, मध्ये कोविडची लाट आली त्याच्यात मोबाईलचा वापर वाढला, इतकी युट्यूबर वाढले त्याच्यात, एज्युकेशनल पर्पजसाठी त्यांना मोबाईल द्यावा लागायचा, त्याच्यामुळे पण लहान मुलांचं पण प्रमाण खूप वाढलंय मोबाईल हातात घेण्याचं. तर या सगळ्यांमुळे काय होतंय की आपल्या डोळ्यांना तर त्रास होतोच आहे, मानसिक आरोग्य आपलं धोक्यात आलेलं आहे. म्हणजे आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ना तीच हरवली आपली, बस एक क्लिक बटन दाबलं सगळं रेडीमेड मिळायला लागले त्याच्यात आपल्याला. त्याच्यामुळे ही जी आपली क्रिएटिव्हिटी हरवत चालली आहे ना, ही हरवू देऊ नका. त्याच्यामुळे लहान मुलांचं काय होतं, त्यांना डोळ्याला तर त्रास होतोच, मैदानी खेळ ते खेळत नाहीत, त्यांचा व्यायामचा वेळ कमी झालाय, जेवणावर त्यांचं लक्ष नसतं, आई त्यांना मोबाईल बाजूला ठेवून देते जेव म्हणते त्यांना, म्हणजे त्यांचं लक्ष जेवणात नसतं, त्यांचं मोबाईलवरच लक्ष असतं, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पण दुष्परिणाम व्हायला लागलेत. मोठ्या माणसांचं पण तेच झालंय, इतकं मोबाईलचं अॅडिक्शन झालंय की एक दिवस लाईट गेले तर चालतील आपल्याला, पण मोबाईल नाही बंद पडला पाहिजे आपल्याला. आपल्याला

नाही आले आपल्या कुठल्या तरी एखाद्या पोस्टला, तर तो माणूस ती बाई डिप्रेशन मध्ये जाते. हे खूप वाईट आहे. स्पर्धा इतकी वाढतीय आता त्या मोबाईलमुळे आणि संवाद कमी व्हायला लागलेत, बॉन्डिंग कमी व्हायला लागलेत. पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की कुठला तरी एक मुलगा कुठेतरी लाईक्स नाही मिळाले, घर सोडून निघून गेला सरळ, अशी न्यूज म्हणजे अक्षरशः हादरायला येणारी न्यूज आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे. या काळजीमध्ये रील्स बघणं, ते थोडासा वेळ मिळाला की लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो आपण. घरात नातेवाईक जमलेत आपल्या, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, म्हणजे लोक एकमेकांशी बोलणं विसरून गेलेत. आता जे काय बोलतात ते मोबाईलच बोलतात चॅटिंग करून. तर हे करू नका. डिजिटल डिटॉक्स नावाचा जो प्रकार चांगला चाललाय सध्या, त्याची चळवळ सुरू झालेली, तसं करा. आपण जसं आठवड्यात एक दिवस उपास करतो, महिन्यात एक दिवस उपास करतो, तसं डिजिटल डिटॉक्स म्हणजे तसा मोबाईलचा उपास करा. मोबाईल हातात घेऊ नका, काही बिघडत नाही. तुम्ही मोबाईल हातात घेऊ नये, गरजेपुरता मोबाईल घ्या, कॉल रिसिव्ह करा, काय महत्वाचे असतील तेवढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की उठसूट सारखं

0: पाहिजे. या काळजीमध्ये रील्स बघणं, ते थोडासा वेळ मिळाला की लगेच मोबाईल हातात घेऊन बसतो आपण. घरात नातेवाईक जमलेत आपल्या, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल. म्हणजे लोक एकमेकांशी बोलणं विसरून गेलेत आता. जे काय बोलतात ते मोबाईलच बोलतात चॅटिंग करून. तर हे करू नका. डिजिटल डिटॉक्स नावाचा जो प्रकार चांगला चाललाय सध्या, त्याची चळवळ सुरू झालेली, तसं करा. आपण जसं आठवड्यात एक दिवस उपास करतो, महिन्यात एक दिवस उपास करतो, तसं डिजिटल डिटॉक्स म्हणजे तसा मोबाईलचा उपास करा. मोबाईल हातात घेऊ नका, काही बिघडत नाही. तुम्ही मोबाईल हातात नेले, गरजेपुरता मोबाईल घ्या, कॉल रिसीव्ह करा, काय महत्वाचे असतील तेवढे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की उठसूट सारखं फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, त्याच्याने ऍक्सिडेंट व्हायला लागलेत, हे सगळं बंद करा. आणि हे केल्यामुळे त्याचे इतके अनगिनत फायदे मिळतील तुम्हाला की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, शारीरिक आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, चांगलं वाचण्यासाठी वेळ तुम्ही काढू शकाल, तुम्ही बागेत वेळ घालवा, एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम ठेवा, त्याच्या सहवासात तुम्ही वेळ घालू शकता. तुम्हाला माझं उदाहरण सांगते, मला दिवाळीमध्ये किल्ला करायचा एक छंद आहे. तर लहानपणी आम्ही किल्ले करायचो, तो छंद माझा पुढे कंटिन्यू झाला, जोपासला गेला. तर दर दिवाळीमध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये चांगला कमरेच्या वर मोठा किल्ला करतो, दरवेळेला वेगवेगळे किल्ले करतो. ते किल्ले बघायला 7-8 शाळा येतात आमच्याकडे. तर ते आल्यावरती मुलं इतकी छान प्रश्न विचारतात मला की हा किल्ला कसा केला. मग आम्ही त्याची नेटवर्क सगळी माहिती काढून लावतो, मग त्या किल्ल्याचे फीचर्स काय, त्याचे महत्व काय, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे किल्ले. तर हे केल्यामुळे मला पण इतकं छान वाटतं की दरवर्षी मी ठरवते की यावर्षी मी किल्ला नाही करणार, पण दिवाळी जवळ आली की मला तो करावा असं वाटतं. म्हणजे त्या छंदाचं पण तुम्हाला ऍडिक्शन होऊन जातं. तर हा केल्यामुळे पोरं दिवाळीमधली सुट्टी कशी घालावी हा मोठा प्रश्न त्यांचा सुटतो. 15-20 जण एकत्र जमून तो किल्ला करतो. तर असे छंद जोपासा की त्याच्यामुळे तुम्हाला मोबाईलचा संपर्क कमीत कमी होईल, आई खुश होते, वडील खुश होतात, आपला मुलगा काय तरी चांगलं करतोय. मैदानी खेळ खेळा, बाहेरचे खेळ खेळा, व्यायाम केल्यामुळे तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढतं, तुमचं रक्ताभिसरण वाढतं, उंची वाढते, त्या मुलांचं आरोग्य चांगलं होतं, वजन वाढतं, भूक लागते त्यांना चांगली. तर हे फायदे आहेत तुमचे. त्यामुळे लक्षात ठेवा की डिजिटल डिटॉक्स तुम्ही पाळला पाहिजे. लहान मुलांना मोबाईल बिलकुल देऊ नका, जेवताना तर बिलकुल द्यायचा नाही, हे सगळे आयांनी लक्षात ठेवायला पाहिजे. पण यासाठी काय होतं, आधी आई वडिलांना घरातला मोबाईल बंद करावा लागतो, आधी आई वडिलांना टीव्ही बंद करावा लागतो, आणि मुलं ते फॉलो करतात. त्याच्यामुळे हे तर करणं गरजेचंच आहे. छंद जोपासतात म्हणजे तुम्ही काय करता, की तुम्ही काहीतरी नवीन शिकता, आणि नवीन कौशल्य शिकण्यामुळे असं म्हणतात की तुमचं ब्रेन अलर्ट होतो, ब्रेनचे सेल्स स्टिम्युलेट होतात. त्याच्यामुळे ब्रेनमध्ये अजूनही नवीन नवीन पेशी तयार होतात आणि तुमचा ब्रेन इतका अलर्ट होतो. म्हणून हे छंद जोपासण्याचं महत्व तुम्ही खूप ठेवा. आणि असं झाल्यामुळे काय होतं की सगळे हार्मोन्स सिक्रेट होतात, तुमचे हॅपी हार्मोन्स, डोपामिन, सेरॅटोनिन, एंडॉर्फिन्स, हे सगळे सिक्रेट झाल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि तुमचं भावनिक पातळी पण तुमची लेवलमध्ये येते. जर तुम्ही रात्रभर झोप नाही घेतली, कुठला छंद जोपासला नाही, तर तुम्ही तुमच्या तुमच्या कोशात जाता, असं डिप्रेशनमध्ये जाता, मग हे सगळ्या हार्मोनचं असंतुलन होतं. एक प्रेम हार्मोन म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन असतं, तर ते प्रेम हार्मोन का म्हणतात त्याला, गर्भवती बाई स्तनपान करते त्यावेळेला ते सिक्रेट होतं. तुम्ही एखाद्या आवडीच्या माणसाच्या संपर्कात आलात तर ते हे ऑक्सिडोसिन हार्मोन तुमचं सिक्रेट होतं. हे हार्मोन तुमचे नातेसंबंध पण दृढ करतं, कधीतरी चिडचिड करताय, तुम्ही गुमसुम राहताय, हे सगळं कमी होऊन जातं. म्हणून हे लक्षात ठेवा की हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आहार पुरेसा घेतला पाहिजे आणि झोप व्यवस्थित घेतली पाहिजे. रात्रीची 7-8 तासाची झोप तुम्हाला महत्वाची आहे आणि दिवसभरात पण छोटीशी पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही की जेणेकरून तुमचा मेंदू ताजेतवाना राहील. लहान मुलं किती निरागस असतात, ते सारखे हसत असतात. म्हणजे तुम्ही दिवसभर हसतमुख राहिलात तर हास्य क्लब निघालेत आजकाल, तर ते काय होतं, ते एवढे तुमचे फेशियल मसल्स ऍक्टिव्ह होतात, त्याच्याने तुम्हाला व्यायाम तर मिळतोच, आणि हे हार्मोन सिक्रेट झाल्यामुळे फ्रेश राहतात दिवसभर. पॉझिटिव्ह विचारचे वाईब्स तुमच्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं आहे. हे पण इनडायरेक्टली तुम्ही स्वतःची काळजी घेता याच्यामध्ये, की एकमेकांना हसवून खेळून जोक्स सांगणे, शेअर करणे, या सगळ्यांमुळे निरोगी वातावरण तुम्ही आजूबाजूला निर्माण करता आणि स्वतःही निरोगी राहता. मनाला द्या शांततेचा स्पर्श, शरीराला द्या आरोग्याचा हर्ष, स्वतःची काळजी घ्या रोजच, यश आणि आनंद राहतील कायम सहर्ष. पण हे सगळं तुम्ही रोज रोज अंगीकारलं तर तुम्हाला किती फायदा होणार आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल, आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना या काळजीमध्ये सामील करून घ्या. म्हणून म्हणावं असं वाटतं, सांभाळा सवयींचे तंत्र, आरोग्य सांभाळा हा मंत्र, देऊ नका आजारांना निमंत्रण, द्या सुख शांती समाधानाला आमंत्रण.
1: वा वा डॉक्टर मेधा, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना स्वतःची काळजी कशी घेणं गरजेचं आहे आणि ती कशी घ्यावी या बाबतीत छान समजावून सांगितलं, त्यानिमित्तानं आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.

0: धन्यवाद।
1: स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे हिनं साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची रेसिपी या सत्रात आपण जाणून घेणार आहोत डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड आणि तिखट पुरीच्या पाककृतीविषयी। आता आषाढ महिना सुरू आहे तेव्हा या महिन्यात तळलेल्या गोड आणि तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात। चला तर जाणून घेऊया याची पाककृती। यासाठी लागणारे साहित्य आहे 1/2 किलो लाल भोपळा किंवा डांगर, 1 वाटी गुळ, 2 चमचे साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल आणि कणिक। कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी किसलेला गुळ घेऊन त्यात पाणी घालून तो गुळ त्यात वितळून घ्यावा। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून 1/2 किलो किसलेला डांगर किंवा लाल भोपळा परतून घ्यावा आणि तो परतलेला डांगराचा खीस त्या गुळाच्या पाण्यात मिक्स करावा। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून त्यामध्ये मावेल एवढीच कणिक त्यात घालावी। 1 चमचा साजूक तूप टाकून ही कणिक घट्ट मळून घ्यावी। त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या करून त्या तेलामध्ये तळून घ्याव्या। याचप्रमाणे आपल्याला जर तिखट पुऱ्या करायच्या असतील ह्याच कृतीप्रमाणे सर्वप्रथम 1/2 किलो डांगर किंवा लाल भोपळा खिसून थोडा परतून घ्यावा। त्यानंतर 2 वाटी कणिक घेऊन त्यामध्ये 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घालावं, ओवा, जिरा, त्यानंतर कोथिंबीर आणि हा खिसून परतून घेतलेला डांगर त्यात घालून तिखट मीठ हळद घालून ही कणिक घट्ट मळून घ्यावी आणि त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून त्या तळून घ्याव्या। चला तर मग ही पाककृती करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या। बरेच मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची। तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक एक वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी। आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ होत आहे। लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली। कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं। अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले।
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे,

0: संदेश नहीं जाएगा। मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूँ, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को तरह समझा दीजिए और बाकी कई पार्टी के MPs भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं।
1: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं। शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी दिली। त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली, त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या। कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं। येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्याने त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत आज श्रद्धांजली वाहण्यात आली। लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला।
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है। ये सभा भारतीय सशस्त्र बलों के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है।
1: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी मांडला। पेपर फुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। विधेयकाच्या मसुद्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले। यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयानं त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे। या न्यायालयाच्या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे। सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयांमध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे। रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचे CBI म्हटलं आहे। या प्रकरणात CBI आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे। देशातल्या विद्यार्थ्यांचं हित आणि नीट UG परीक्षेची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी सर्व समावेशक पावलं उचलली जात असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली। नीट पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली। सरकार या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत असून यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची ग्वाही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीनं दिली। मात्र तात्पुरत्या उपायांपेक्षा संस्थात्मक सुधारणा आवश्यक असल्याचं न्यायालयानं अधोरेखित केलं। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू केलेलं उपोषण काल मागे घेतलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आज यशस्वी केली। ओडिशाच्या किनाऱ्याजवळ APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं। आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे। पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रतिबॅलर झाले आहेत। अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला। फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे। महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अर्काडी डर्वोकोरविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार

0: निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमागदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. 10 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 74 देशांचे संघ भाग घेत आहेत. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई चानू आणि औपचारिक मशालवाहक लवहलीना बोरगोहेन यांनी केलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी विजयी सलामी दिली. महिलांच्या 75 किलो वजन गटात मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिला सरळ उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तर लॉन बॉल्स क्रीडा प्रकारात भारतीय संघानं शानदार प्रदर्शन करत पहिल्याच दिवशी झालेले 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यावर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असून भारतीय पथकात 125 खेळाडूंचा सहभाग आहे. मागील वर्षी भारताने या क्रीडा स्पर्धांमध्ये 61 पदकांची कमाई केली होती. देशाच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी काल श्रीनगर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा दरम्यान एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली. 600 हून अधिक प्रवाशांना त्याचा लाभ मिळाला. राज्यातल्या अमरनाथसह सर्व यात्रा उद्यापर्यंत स्थगित केल्या आहेत. आसाममध्ये पूरस्थिती असून 11 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. 103 निवारा शिबिरं उभारण्यात आली असून मदत कार्य चालू आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून बाधित नागरिकांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं असून त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सामाजिक माध्यमांवरून दिली आहे. गुजरातमधल्या परिस्थितीची सविस्तर माहिती आणि बाधित भागांमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती त्यांनी घेतली. त्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश तसंच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. मणिपूरमध्ये 2023 झालेल्या हिंसाचाराशी संबंधित फौजदारी खटल्यांची दररोज सुनावणी घेण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या आहेत. तसंच या प्रकरणी विशेष तपास पथक आणि न्यायालयानं नियुक्त केलेल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या नेतृत्वातील देखरेख समितीला संबंधित प्रकरणांबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी आणि राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने शेतीच्या कामांना वेग. घाटमार्ग बंद असल्याने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर बंदीचं सावट. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ. मतदार पुनरीक्षण याद्या तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
3: 8-10 दिवसाच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाल्यानं शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आला आहे. 20 तारखेपासून सुरू झालेल्या पावसामुळे तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापनाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात हवामान खात्याने आजपर्यंत पावसाचा येलो अलर्ट दिलेला असून त्यानुसार सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील रोपवाटिका वाहून गेल्याने रखडलेली लावणीची कामं देखील जोरात सुरू आहेत. रायगड जिल्हा कधी काळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे, मात्र वाढते शहरीकरण, मजुरांची कमतरता आणि हवामान बदल यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी होत आहे.

0: यावर्षी 73,000 हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवलेले आहे. याशिवाय नाचणी, तूर आणि अन्य कडधान्याची लागवड 2,500 ते 3,000 हेक्टरवर होईल अशी अपेक्षा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 55 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. घाटमाथ्यावरील महामार्गांना याचा मोठा फटका बसला. दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महाबळेश्वर पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट, भोरला आणि महाडला जोडणारा वरंध घाट आणि मुळशी कोलाडला जोडणारा ताम्हिणी घाट हे तीनही घाट मार्ग सध्या बंद आहेत. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे हे तीनही प्रमुख घाट मार्ग बंद असल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसतो आहे. दरडी कोसळण्याचे धोके दूर करून हे घाट मार्ग तातडीनं सुरू करावेत अशी जनतेची मागणी आहे. पर्यटन स्थळावर सरसगट बंदी न लावता काही निर्बंध लावावेत अशी मागणी होत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात खुनाच्या 18 घटना घडल्या. पैकी 14 खून बालिका आणि महिलांचे झाले असल्यानं जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर लागला आहे. लहान मुलींचे किंवा महिलांचे अपहरण करायचे, त्यांच्यावर अत्याचार करून नंतर खून करायचे अशा घटना वाढत आहेत. आईजवळ झोपलेल्या एका 5 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली गेली. माणगावमध्ये सुट्टीसाठी आलेल्या 15 वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात आढळला. गोरेगावमधील 23 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला गेला. घडलेल्या 18 घटनांपैकी 14 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिलांवरील अत्याचार विरोधी कठोर कायदे असले तरी सतत अशा घटना घडत असल्याने जलद तपास, जलद सुनावणी करून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मतदारांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सध्या रायगड जिल्ह्यात जोरात सुरू आहे. 2002 मतदार याद्यांशी जोडणी करून मतदारांची पडताळणी केली जात आहे. रायगड जिल्ह्यात 25,33,739 मतदार आहेत. त्यापैकी 65.95% मतदारांची 2002 मतदार याद्यांशी यशस्वी जोडणी झालेली आहे. अजून 35% मतदारांची जोडणी शिल्लक आहे. 15% मतदारांच्या जोडणीत त्रुटी असून अशा कुटुंबाकडून गणना प्रपत्र भरून घेतले जात आहे. 30 जून ही शेवटची तारीख असली तरी केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी घर भेटीस न जाता मतदारांनाच ठराविक ठिकाणी बोलावून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आरोही अगरकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. सार्वजनिक परीक्षांमधल्या गैरप्रकारांच्या जलद सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाची स्थापना. सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी. आणि फिडेच्या हंगामी अध्यक्षपदावर विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचा तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी या मुद्द्यांवरून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली. कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सभापतींनी केलं. अशा महत्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.
1: पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा. मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए. मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज पांचवा दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं.
0: सततच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही हे चित्र पाहायला मिळालं. शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची परवानगी अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. त्यांनी नीटचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षांनी प्रतिघोषणा दिल्या. कामकाज चालवणं अशक्य झाल्यानं अध्यक्षांनी आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. येत्या रविवारी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस असल्यानं त्यानिमित्त कारगिल युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या जवानांना संसदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला.
2: दिनांक 26 जुलै 2026 को कारगिल विजय दिवस की 27वीं वर्षगांठ है. ये सभा भारतीय सशस्त्र

0: के उन वीर जवानों को श्रद्धापूर्वक नमन करती है।
1: देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना शांतता पाळून आदरांजली वाहण्याचा प्रस्ताव राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी मांडला। पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कारवाईसाठी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। विधेयकाच्या मसुद्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येईल आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल असं ते म्हणाले। यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा काल प्रधानमंत्र्यांनी केल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी न्यायाधीश म्हणून अनु ग्रोवर बलिगा यांची नियुक्ती केली आहे। या न्यायालयाच्या कारवाईला आजपासूनच सुरुवात झाली आहे। सर्व सार्वजनिक परीक्षांमधल्या पेपर फुटी प्रकरणांशी संबंधित खटल्यांवर या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे। रसायनशास्त्र विषयाचा पेपर प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून मोटेगावकरने 5 लाख रुपयात विकत घेतला आणि नंतर तो विद्यार्थ्यांना विकला। याबाबतचे पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे। या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे। नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले। न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे। तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ तज्ञ समित्या भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा सुरक्षा संशोधन पारदर्शकता प्रशासन आणि मनुष्यबळ यासह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल रात्री रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी रुग्णालयात वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो आणि लेह लडाखच्या वरिष्ठ नियामक मंडळाचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते। यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारी पत्रं पाठवली होती। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी सांगितलं। तसंच कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये याबद्दल अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शिक्षण पद्धती सुधारणा आणि परीक्षांचे पेपर फुटल्या प्रकरणी उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागणीसाठी वांगचुक गेल्या महिन्याच्या 28 तारखेपासून उपोषण करत होते। दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन चालूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे। केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये आज 2 तास चर्चा झाली। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत 2 तास चर्चा झाली। त्यांनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांना दिली। आंदोलनकर्त्यांशी उद्या पुन्हा चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कुशा या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डीआरडीओनं आज यशस्वी केली। ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं। आकाशातून होणारे हल्ले रोखून नष्ट करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असल्याचं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या पथकाचं अभिनंदन केलं आहे। पश्चिम आशियात पुन्हा वाढलेला तणाव आणि जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठ्याच्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या दरात 6% वाढ झाली असून ते पुन्हा 100 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले आहे। अमेरिकेने इराणवरचे हल्ले तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच येमेनच्या हौती बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजांवर हल्ला करून एका महत्वाच्या सागरी मार्गाला धोका निर्माण केल्याचा परिणाम काल या दरांवर दिसून आला। एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना 1 वर्षभर सामाजिक सेवा अनिवार्य करणारा नियम राज्य शासनाने रद्द केला आहे। यासंदर्भात काल जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की सध्या या सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांनाच ती पूर्ण करावी लागेल। फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदावर भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे। महासंघाचे विद्यमान अध्यक्ष अकार्डी डोरकोविच यांच्यावर युरोपियन महासंघाच्या कायद्यांनुसार निर्बंध लागू झाले आहेत, त्यामुळे आनंद आता हंगामी अध्यक्ष म्हणून महासंघाचं काम पाहतील। 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काल ग्लासगो इथं दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या पथकाचं नेतृत्व ध्वजवाहक मीराबाई

0: नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत आपल्या युववाणीच्या काव्य सांज या कार्यक्रमात एका अशा कवयित्रीच्या कविता ज्यात तिचे फक्त शब्द नाहीयेत तर अनुभवत. अध्यात्म, निसर्ग, राष्ट्रभक्ती आणि नावाप्रमाणेच संस्कृतीचा ज्यात मधुर स्वर आहे. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे संस्कृती चौधरी. तर चला ऐकूयात मनाच्या कविता संस्कृती सोबत. हॅलो संस्कृती, युवावाणीच्या आजच्या खास कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. आज आपल्या कार्यक्रमात तुझ्या कवितांची मैफल जमणार आहे. मला सांग तुला कसं वाटतंय आणि तू कोणत्या कवितेपासून सुरुवात करशील?
1: उत्कर्ष, मला खूप छान वाटतंय कारण हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि आपली पहिली कविता आहे जीवन हे रणांगण रे. ऍक्च्युली आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे युववाणी, म्हणजे आपल्यासारखं जे युथ आहे तर ते युथ जीवनाच्या रणांगणात कसं टिकणार आहे आणि त्याच्यासाठी काय गरजेचं यावरती ही कविता बेस्ड आहे. तर युवा म्हणजे काय? युवास्यात साधू युवाध्यायक आशिष्ठ दृढिष्ठ बलिष्ठ. मग असा जो युवा आहे तर त्याचं जे उदाहरण आहे आपल्याला एक देता येईल की अभिमन्यू, त्यांनी संस्कृतीसाठी आणि धर्मकार्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं. मग आपल्याला जीवन कसं जगायचंय? बरं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेन. आणि असं आपल्याला कसं बनते ते आपण या कवितेद्वारे बघूयात. जीवन हे रणांगण रे, जीवन हे रणांगण रे, सत्य असत्याचे युद्ध हे, कपट कधी डोकावी मनी कधी भावशुद्ध हे. लढ रे मना तू सैनिक बनुनी, लढ रे मना तू सैनिक बनुनी, ईश्वर तुझ्या सोबती सरे, अनमोल हा प्रत्येक क्षण, मिळवू नको माती सरे. कर्तव्यास तू कवटाळ, कर्तव्यास तू कवटाळ, जरी येई भावनांची भरती रे, श्रीकृष्ण करतील सारथ्य तुझे, अन होईल धन्य ही धरती रे, होईल धन्य ही धरती रे. कर्मयोग तू करुणी, देह हा ठरव सार्थ रे, जीवन का तुझे अर्थहीन, त्याला तू दे अर्थ रे, त्याला तू दे अर्थ रे.
0: तर आपण ऐकली आता युवांसाठीची ही कविता. या कवितेद्वारे आपल्याला संदेश मिळतो की युवांनी आपल्या प्रत्येकानेच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ द्यावा. संस्कृती, तुझी ही कविता खूप छान होती, पुढची कविता कोणती सादर करशील?
1: पुढची कविता आता आपण बघितलं की रणांगणात तर आपल्याला उभं राहायचं, पण अर्जुन जसा स्खलनशील झाला तसं आपल्यालाही कधी कधी वाटतं की नाही माझं मन कमजोर आहे. तर आपली पुढची कविता आहे मन जरा कमजोर आहे. मन जरा कमजोर है, सौ तरह का शोर है, आंखें खोल जब देखा तो युद्ध भी घनघोर है. स्वयं में ही एक रावण, स्वयं में ही एक रावण, स्वयं में श्री राम है, नरक भी है स्वर्ग भी है और चारों धाम है. धर्म अधर्म समझ न पाऊं, धर्म अधर्म समझ न पाऊं, मन कुरुक्षेत्र विशाल है, वार हो रहे यह अनेक, और भक्ति ही तो ढाल है, भक्ति ही तो ढाल है. सर्वधर्मान परित्यज, सर्वधर्मान परित्यज, यह एक ही समाधान है, और कर्ता स्वयं को जो न माने, कर्ता स्वयं को जो न माने, वही एक महान है, वही एक महान है.
0: वाह, किती सुंदर

0: संस्कृती, तू मराठी आणि हिंदी ह्या दोघी भाषांमधून कविता लिहितेस, मला सांग तुझी कविता लिहिण्याची सुरुवात कशी झाली?
1: माझी कविता लिहिण्याची सुरुवात झाली 6th स्टँडर्ड मध्ये, म्हणजे 6वीत असताना. आता शाळेत आपण जेव्हा किशोर वयातून युवावस्थेत जेव्हा रूपांतर होतं, तर त्यावेळेस आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात. तर कर्तव्य की भावना हा प्रश्न असतो, मग त्यातून हे जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत गेले त्यातूनच मला कविता सुचत गेली.
0: 6वीत असताना तू खूप लहान होतीस, 12-13 वर्षांचे असतो आपण,
1: राईट?
0: तेव्हा तुला कर्तव्य ही भावना जाणवली, म्हणजे एक असा काही प्रसंग घडला होता ज्यात तुला ही कर्तव्य ही भावना जाणवायला लागली होती?
1: हो, म्हणजे काय झालं, मी लहानपणापासून एकदम अभ्यासात हुशार. जेव्हा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात येतात तेव्हा वाटतं नाही हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, मग आपण काय करायला पाहिजे, मग मी अभ्यासाकडे किती लक्ष देऊ आणि बाकीच्या गोष्टी काय करू, मग तेव्हा मला असं वाटलं की नाही, तेव्हा मनातल्या ज्या भावना त्या कवितांच्या रूपात शब्दांच्या रूपात प्रकट झाल्या.
0: अच्छा, आता आपण पुढच्या कोणत्या कवितेकडे वळणार आहोत?
1: आता आपण बघितलं की मन जिंकलं आपण, तर मग जग बदलणं अशक्य राहत नाही एकदा मन जिंकल्यावरती.
0: म्हणजे पहिल्या कवितेत आपल्या आयुष्याचं युद्ध कसं जिंकलं पाहिजे हे आपण ऐकलं. दुसऱ्या कवितेमध्ये आपण ऐकलं की,
1: दुसऱ्या कवितेत आपण ऐकलं की मन जर आपल्याला युद्ध लढायचं तर जेव्हा मन कमजोर होतं तेव्हा आपल्याला काय करायचंय.
0: आता तिसरी कविता आपल्याला घेऊन जाते कोणत्या वळणाकडे?
1: तिसरी कविता म्हणते की मानवा फक्त जगू नकोस तर ही पृथ्वी स्वर्ग बनव.
0: ऐकूयात आपण संस्कृतीची कविता.
1: आपली पुढची कविता आहे पृथ्वीला इंद्रदरबार करा. का थकू न जाता निराशेने, उपयोग करा मानव जन्माचा, ना व्यर्थ हा संसार घालवा, जाणा उपकार प्रकृतीचा, जाणा उपकार प्रकृतीचा. जणू गंधर्वच गातो येथे, जणू गंधर्वच गातो येथे, त्या वसुंधरेचे आपण बालक, विस्तारित ही काया ज्याची, तो व्योमच आहे जलधारक. व्योम म्हणजे आकाश, तो व्योमच आहे जलधारक. मेघातून अवतरली जलधारा, मेघातून अवतरली जलधारा, जशी शुभ्र अप्सरा, मनवेधक तिच्या नृत्याने, थरारते ही धरा, उत्स्फूर्त मनाच्या प्रसन्नतेने, स्वकार्य धरा या करा, प्रेरणेने निसर्ग स्वर्गाचा, पृथ्वीला इंद्रदरबार करा, पृथ्वीला इंद्रदरबार करा. यातून आपल्याला संदेश मिळतो की आपल्याला जीवन जगायचं, युद्ध लढायचंय, पण मग ते कशासाठी लढायचं, की पृथ्वीला आपल्याला स्वर्ग बनवायचंय, पृथ्वीला इंद्राच्या दरबार एवढं सुंदर बनवायचं, आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत घ्यायची मिळून, हा एक संदेश यातून आपल्याला मिळतो.
0: तुझी शब्द संपदा पाहून हे नक्कीच समजलंय की तू वाचत खूप असावीस. तुझ्या आवडते कवी किंवा गीतकार लेखक कोण?
1: ऍक्च्युली मेनली असं मिसकन्सेप्शन मला असं वाटतं ही आहे की जो लिहितो तो खूप वाचत असणार, पण ठीक आहे मी वाचते भरपूर, पण मला आध्यात्मिक ग्रंथ वाचायला जास्त आवडतात शब्द संपदेपेक्षा. म्हणजे मला भगवद्गीता किंवा संस्कृतचे जे वेगवेगळे ग्रंथ आहे जे मला वाचायला जास्त आवडतात, पण मी मधून मधून इकडच्या तिकडच्या कविता नेहमी वाचत असते. पण एक्झॅक्ट असं आवडता कवी आवडता मी असं नाही सांगू शकणार, पण मला एक कविता आवडली होती त्याचं मी सुरुवात थोडीशा 2 लाईन सांगते. आता कोणाचं मला आता आठवत नाही, किशोर मासिकात प्रसिद्ध झालेलं आहे. वेलींवर चांदण्यांचा चांद पाश पघळावा, काळोखात आशयाचा शब्द दिवा उजळावा, सादळल्या जखमांचा कुंभ चांदण्याचा व्हावा, रुपेरी प्रकाशात वारा गंधळून जावा.
0: अरे वा, ही कविता खूप सुंदर आहे. आणि मग तुला ह्या कवितेवरून वाटलं की आपण असं काहीतरी लिहावं?
1: हे मला आधी वाटायचं जेव्हा मी लिहित नव्हते की यार हे कवी कसे लिहित असणार ना, जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला कळालं की लिहावं नाही लागत, ते आपोआप लिहिलं जातं. म्हणजे पेन हातात असतो आणि शब्द आपोआप सुचत जातात आणि ते खाली हाताने लिहिले जातात.
0: बरोबर. तुझी काही आवडती गाणी आहेत जी तू ऐकतेस?
1: हो, म्हणजे मला मराठी गाणी जास्त आवडतात. जसं की वाटेवरी मोगरा हे माझं फेवरेट सॉंग आहे, आणि हिंदीमधून फेवरेट सॉंग आपलं रबने बना दी जोडी मधलं तू ही तो जन्नत मेरी तू ही

0: कविता करतेस, त्यासोबत तू अकॅडमिकली काय परस्यू करतेस?
1: ऍक्च्युली माझं बीएससी सुरू आहे योगामध्ये, म्हणजे योगिक सायन्स मध्ये बीएससी आहे आणि ते माझं सुरू आहे एस व्यासा बँगलोर.
0: आता आपण पुढची कोणती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकूयात?
1: आता आपण बघितलं निसर्ग, ईश्वर आणि मानव या तिघांमधला अद्भुत सेतू म्हणजे आहे श्रीकृष्ण. आपण श्रीकृष्णांना म्हणतो दिने दिने नवम नवम, म्हणजे जो नेहमी बदलत जातो असा श्रीकृष्ण आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला श्रीकृष्णांबद्दल एक कविता ऐकायची आहे की श्रीकृष्ण फक्त देव नाहीये तर ते सारथी आहेत, मित्र आहेत आणि प्रेम आहे. आणि जेव्हा प्रेमाची व्याख्या होते तेव्हा कृष्ण नेहमी समोर येतात. कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रेम है, कृष्ण प्रीत है, कृष्ण से ही है प्रेम सगाई. कृष्ण है मेरे गिरिधर प्रभु तव मुरली मन भाई. सांझ सवेरे तव ध्यान है केवल मन में और कछु नाही. तव रंग लागा मोहे ऐसा और सुजतन काही. रात दीन अब कृष्ण रंग में लीन हो रही काया. हे मुरलीधर हे हरि गिरिधर तेरा संग है पाया. जग भूल गए हैं हम काहे ऐसा प्रेम रंग तुम डाले. जोगन बन गए हैं हम जो संसार विष को झेले. लीला तुम्हारी मेरे गिरिधर है बहुत ही न्यारी. झेलू सहज लाखो तीव्र वेदना अति भारी. छंद तव है गीत तव है हर स्वर मेरा तुम्हारा. तुमको पाकर खोया सब कुछ विलाप करे मन मेरा. हे कान्हा मन को समझाए हरिविन ना कोनो सुख. और हरि बसे जिसमें सरसवू हरि बिन निरस सब काया मुख. निरस सब काया मुख. पुष्प कृष्ण है नदी कृष्ण है कन कन कृष्ण समाए. पुष्प कृष्ण है नदी कृष्ण है कन कन कृष्ण समाए. मीरा राधा कबीर गोविंद सब मन भाए. गोविंद सब मन भाए.

0: वा, खूपच सुंदर जमली आहे ही कविता. यावरून मला असं वाटतं की तू श्रीकृष्ण भक्त असावीस.
1: बरोबर.
0: तुला काय वाटतं, युवांच्या आयुष्यात अध्यात्माचा किती प्रभाव असावा?
1: मला असं वाटतं आपण जनरली काय करतो विचार, की जेव्हा माणूस एजेड झाला किंवा तो रिटायर झाला की त्याला शाल आणि श्रीफळ देवा जेतात, त्याच्यासोबत भगवद्गीता देतात की आता तुझं काम आहे भगवद्गीता वाचायचं. पण मला असं वाटतं ते काम ना युवावस्थेपासून, म्हणजे असा विचार केला तर बालावस्थेपासून, जेव्हा आपण आपल्या भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार आहे म्हणजे गर्भात असतानापासून संस्कार सुरू होतात, तर हे संस्कार जेव्हा माणसाला शेवटची अग्नी देण्यात येते तोपर्यंत चालतात. तर आपण जेव्हा लहानपणापासूनच या संस्काराची म्हणजे अध्यात्माची सुरुवात होते, पण युवावस्थेत हे अध्यात्म खूप गरजेचं आहे. कारण अर्जुनाला जेव्हा लढायचं होतं तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली आणि आपल्या समोर आज एवढं मोठं रणांगण आहे की बाकीचं तर रणांगण आहेच, पण आज करिअरची स्पर्धा एवढी वाढली आहे. त्यानंतर आपल्या समोर आज खूप खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत, जसं की मोबाईल आहे, AI ही आजची पिढी फेस करते. मग या सगळ्या पिढीला गरजेचं आहे की अध्यात्म, आणि अध्यात्म म्हणजे काय हे कळणं पण जास्त गरजेचं असं मला वाटतं. आणि नॉर्मल एक छोटीशी कन्सेप्ट आहे की आपण देवाला जे फूल वाहतो, खराब झालेलं फूल कधी वाहतो का?
0: नाही
1: वाहत. तर आपण देवाला नेहमी जे ताजं फूल आहे तेच पाहतो. तर मला असं वाटतं की आपल्या जीवनात जेव्हा रस आहे, म्हणजे आपलं जीवन जेव्हा युवावस्था आहे, आपल्याला सगळी करण्याची शक्ती, तेव्हा आपण देवाला स्वतःचं जीवन वाहिलं पाहिजे. आणि ही प्रेरणा मला परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याकडे मिळाली.
0: आता आपण पुढची कोणती कविता ऐकणार आहे?
1: आता कृष्ण प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं. आणि प्रेम फक्त दोन व्यक्तींमधलं नसतं, तर प्रेमामुळेच इतिहास घडतो, प्रेमामुळेच त्याग होतो, आणि प्रेमामुळेच संत जन्माला येतात. आपली पाचवी म्हणजे पुढची कविता आहे प्रेम के कारण. आपण सुरुवात करूयात. प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण हिरकणी क्या क्या कर गई, प्रेम के कारण मीरा विष पी गई. सीता ने दी अग्नि परीक्षा, सीता ने दी अग्नि परीक्षा, पद्मावती जौहर कर गई. प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण वाल्या बने वाल्मीकि, प्रेम के कारण लक्ष्मीबाई जीवन समर्पण कर गई. प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण फांसी चढ़े भगत सिंह, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई, प्रेम के कारण ही संस्कृति काव्य लिख गई.
0: खूप सुरेख होती ही कविता. आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेम हा विषय खूपच हळवा आहे, प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे, आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम येऊन गेलंय. तू तुझ्या प्रेमाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: ऍक्च्युली मला असं वाटतं की जेव्हा प्रेम आयुष्यात येतं ना तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं. आणि मला असं वाटतं कविता, ठीक आहे नॉर्मली प्रेम झालं नाही झालं तरी माणूस कविता लिहितो त्याचं असं नाही, पण जेव्हा प्रेम होतं ना तर कवितेमध्ये एक वेगळीच मधुरता येते असं मला वाटतं. जेव्हा प्रेम होतं ना तर आजूबाजूला निसर्ग पण, आता सध्या पाऊस सुरू आहे, तर जेव्हा कोकिळा जेव्हा कुहू कुहू करते असं वाटतं ते आपल्यासाठीच कुहू कुहू करते, जेव्हा एखादं गाणं वाचते हे आपल्यासाठीच होते, तर तेव्हा मला असं वाटतं प्रेमामुळे पूर्ण आयुष्य बदलून जातं. आणि मला असं वाटतं की दोन गोष्टी प्रेमामध्ये खूप गरजेच्या. एक आहे प्रामाणिकपणा, की समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी मी काही खोटं नाही बोलायचं, त्यांनीही नाही खोटं बोलायचं आणि मीही नाही खोटं बोलायचं, ही एक वाटते. आणि दुसरं म्हणजे कोणतीही परिस्थिती आली आयुष्यात तर जी साथ देण्याची वृत्ती की नाही, ही आपण दोघं मिळून फेस करायचं, हे मला वाटतं की खूप

0: एक बात कही थी किसी ने, मुझे एक बात कही थी किसी ने, वही बात कर रही हूं बया, तुम्हारे जनाजे पर कोई ये न कहे कि अच्छा हुआ चला गया, अच्छा हुआ चला गया।
1: खूप सुंदर लिहिते सगतू। उद्या आषाढी एकादशी आहे संस्कृती,
0: बरोबर,
1: वारकरी आता उद्या फायनली विठ्ठलाचे दर्शन घेणार, इतकाच जीव वासुसलेला असतो वारीमध्ये चालताना। ह्यावर एखादी तुझी कविता असेल तर ती ऐकव ना आम्हाला।
0: नक्कीच, पांडुरंग म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या हृदयाच्या जवळचा विषय, त्यांच्यावरतीच मी एक कविता लिहिली आहे। पांडुरंग रंगी तरले, पांडुरंग रंगी तरले, विसरुणी देहभान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, ध्यानी मनी आता विठ्ठलाचे ध्यान, उभा तो विटेवरी पांडुरंग, बघता अथांग माया स्तब्ध अवघे जग, स्तब्ध अवघे जग, प्रत्येक हृदयात उभा तो कटेवरी ठेवणी आहात, द्यावया शक्तिया जगास, द्यावया संकटास मात, द्यावया संकटास मात, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावी भक्तीसाठी कृष्णाची तिमिरा, आठवावा तुलसीदास, आठवावा संत गोरा, आठवावा तुलसीदास, आठवावा संत गोरा, देहाची या तिजोरीत, देहाची या तिजोरीत साठवावे किती रूप, शोधावया तुझ आठवावा गायीचा कळप, गायीचा कळप, देवा नमते सामोरी, देवा नमते सामोरी जोडुनिया कर, देवनी दर्शन द्यावा भक्तीचाच वर, देवनी तुम्ही दर्शन द्यावा भक्तीचाच वर, आम्हा काही नको देवा, आम्हा काही नको देवा, लाभोत जगा आशीर्वचन, असोत तुझे हात माथी सांगते तुझ करुणी नमन, सांगते तुझ करुणी नमन।
1: वा खूप छान, आपली कविता नक्कीच पांडुरंगापर्यंत पोहोचलीच असणार आहे।

0: खरंच संस्कृती हे शब्द नाही आहेत तर अनुभव आहेत तुझे आणि आपल्या सर्वांचेच. असं म्हणतात की कविता कवीने लिहिली असली तरी तिचा अर्थ तिचं पोहोचणं प्रत्येकापर्यंत वेगवेगळं असतं. मला खात्री आहे आपल्या श्रोत्यांपर्यंत तुझ्या कविता सुद्धा नक्कीच पोहोचल्या असतील. असंच लिहित राहा, तुझा शब्दांचा प्रवास उत्तरोत्तर बहरत राहो, ह्याच शुभेच्छा.
1: थँक्यू. ऍक्च्युली मी लिहित तर होते पण मला ना असं कोणतं स्टेज म्हणजे मी कधी ट्राय पण नाही केलं आणि मला वाटलं पण नाही. पण ही जी संधी मिळाली आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरने युववाणी या कार्यक्रमात मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि उत्कर्ष तुझ्याशी बोलून पण खूप छान वाटलं मला. थँक्यू.
0: थँक्यू. तर श्रोते हो, आपण आता ऐकल्या संस्कृती चौधरीच्या स्वरचित कविता युववाणी ह्या कार्यक्रमात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. तर भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: श्रोते हो, थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफूट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
3: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उनसे सरकार पॉजिटिव है.
0: नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश

आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. पेपर फुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी प्रकरणी

0: नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालय निश्चित केली आहेत. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शनरांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
0: राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये 53% जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63% जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर पावणे 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 7.5% वाढ होऊन तो आता 78% पोहोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटीसंदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतहो, सायंकाळचे 7:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या पाच स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या पाच स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉक मध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर रोवणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपत्तीनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योगकडात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात अलीकडच्या काळात सातत्यानं महत्वाची भर पडते. INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रय, INS महेंद्रगिरी आणि नुकतीच सेवेत दाखल झालेली INS मालवण या पाच स्वदेशी नौकांमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालंय. या युद्धनौका केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक नसून आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संरक्षण उत्पादनं आणि महासागर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या सामरिक ताकदीचं त्या प्रतीक आहेत. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून भारताच्या या सागरी क्षेत्रातल्या वाढत्या सामर्थ्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सागरी सुरक्षेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं या पाच स्वदेशी नौकांकडे पाहताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे नौसेना पदक यांना काय वाटतं जाणून घेऊयात.
1: आपण बघितलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात बऱ्याच नवीन युद्धनौका सामील करून घेतल्या आहेत. सध्या सगळीकडे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे. फक्त भारतीय नौदलाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारण 1966-67 सालीच भारतीय नौदलाच्या लक्षात आलं की आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे 66 साली आपण ब्रिटनच्या एका नौदल कंपनी बरोबर करार करून 6 बोटींसाठी करार केला, जे मूळ नीलगिरी क्लास म्हणून माझगाव डॉकमध्ये बांधले गेले. सुरुवातीची 4 बोटी आपण त्यांच्या मदतीने बांधल्या आणि जेव्हा आपल्याला कळलं की आपण हे तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो आणि विकसित करू शकतो, त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 बोटी होत्या, तारागिरी आणि विंध्यगिरी, हे आपण स्वतः आपल्या डिझाईननी बनवल्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी भारतानी ही वाटचाल पुढे ठेवलेली आहे आणि या ज्या 4 युद्धनौका किंवा विनाशिका आपल्या ताफ्यामध्ये सामील झालेल्या आहेत, ह्याच्यात 80% भारतीय तंत्रज्ञान वापरलेलं आहे. 100% तंत्रज्ञान हे जगात कुठलीही नौदल किंवा कुठलंही विमान दळ वापरत नाही. प्रत्येकाला थोडं बाहेरच्या देशातून गोष्टी ह्या घ्यायलाच लागतात, पण संरक्षणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: श्रोते हो, नीलगिरी, संधायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका श्रेणी वेगवेगळ्या भूमिका बजावतात हे सांगताना निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे म्हणाले,
1: नीलगिरी, संध्यायक आणि अर्नाळा या तिन्ही नौका वेगळ्या वेगळ्या श्रेणीतल्या आहेत. नीलगिरी श्रेणी ही स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्यांनी आपण समुद्रावरून समुद्रावर, समुद्रातून पाण्यामध्ये आणि समुद्रावरून हवेत मारा करू शकतो आणि त्यातलं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे. स्टेल्थ एवढ्यासाठी की दुसऱ्या बोटींना किंवा दुसऱ्या दूर टेहळणी करणाऱ्या विमानांना चटकन ही बोट ओळखता येणार नाही. त्यामुळे ह्यातलं बहुतांशी आरमार हे बोटीच्या आतमध्ये बसवलेलं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच ते बाहेर निघतं. संशोधक हे एक सर्वे क्लास आहे. अंडर वॉटर सर्वे हे अत्यंत महत्वाचं असतं की समुद्राची खोली किती आहे, कुठल्याही बंदरात जायची वाटचाल कशी आहे, किती खोली लागते, काही अडचणी आहेत का, ह्याच्यासाठी आपल्याला सर्वे वेसल्स ह्या गरजेच्या आहेत. महेंद्रगिरी किंवा अर्नाळा किंवा नीलगिरी, दुनागिरी ह्या सगळ्या स्टेल्थ वेसल्सच्या कॅटेगरी आहेत. अर्नाळा ही शॅलो वॉटर अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरुद्ध श्रेणीची बोट आहे. शॅलो वॉटर एवढ्यासाठी की जर आपल्या विरुद्ध देशाची पाणबुडी आपल्या किनाऱ्याजवळ येऊन बसली तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला शॅलो वॉटर अँटी सबमरीन क्राफ्ट लागतं. डीप सी मधल्या ज्या अँटी सबमरीन वेसल्स असतात ह्यांना अटॅक करण्यासाठी किंवा समुद्रात पाण्याची खोली जास्त लागते, त्यामुळे त्यांना किनाऱ्यापट्टीवर सबमरीन विरुद्ध आपले संरक्षण करण्यात एखाद वेळेस अडचण येऊ शकते. म्हणून अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट हे गरजेचं आहे. तर अर्नाळा ही जी नौका आहे ही त्या श्रेणीतली आहे. त्यामुळे भारतानी फ्रिगेट म्हणजे लढाऊ युद्ध नौका, संशोधक, सर्वे आणि अर्नाळा म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या, असं 3 वेगळ्या वेगळ्या श्रेणीतला युद्ध नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केलेल्या आहेत.
0: श्रोते हो, स्टेल्थ तंत्रज्ञान, सागरी सर्वेक्षण क्षमता आणि किनारपट्टी संरक्षणातील भूमिका आधुनिक सागरी युद्धनीतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. याबद्दल निवृत्त नौदल अधिकारी कॅप्टन संजय कर्वे यांनी अधिक माहिती दिली.
1: भारतीय

0: बदल नी जो आत्मनिर्भरतेचा तरण उचललेला आहे त्याच्यामुळे आपला बराच फायदा होत आहे. संरक्षण हे तो ओघानीच आलं, पण संरक्षण बरोबर सागरी गोष्टी ज्या आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन या सर्वेशिप्स करतात, त्यामुळे आपल्याला आपली सागरी संपत्ती पूर्णपणे वापरता येणं शक्य आहे. तसंच किनारपट्टीचं संरक्षण सुद्धा या नवीन बोटीमुळे करता येणे शक्य आहे. एक प्रश्न असा येतो की जर युद्ध नाही तर युद्धनौकेची भूमिका काय? युद्धनौकेची भूमिका ही फक्त युद्धापुरती मर्यादित नसते, तर ही मानवतावादी मदत, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षित व्यापारी जहाज वाहतूक ह्यांना सुद्धा होते. आपल्या देशाचा 95% ट्रेड बाय व्हॉल्यूम हा समुद्रानी होतो, त्यामुळे सी लेन्स ह्या उघड्या किंवा मोकळ्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय नौदल एक प्रमुख भूमिका बजावतो. आपत्ती व्यवस्थापन जर तुम्ही विषय घेतला तर जेव्हा सुनामी झाली होती तेव्हा आपल्या शेजारच्या देशांना आपल्या भारतीय नौदलाच्या बोटींनी आपण मदत केली होती. तसेच सोमालियाच्या चाचेगिरी विरोधात भारतीय नौदलाच्या विनाशिका आणि इतर बोटी ह्या तिथे तैनात होत्या आणि नुसतीच आपली व्यापारी जहाजे नाही तर इतर देशांच्या व्यापारी जहाजांना सुद्धा आपण मदत केली होती. तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी चीनच्या अम्बॅसेडरनी सुद्धा खुल्या मनानी हे मानलं होतं की कोचीनहून 100 मैलावर जेव्हा एका चीनी व्यापारी जहाजावर मदतीची गरज पडली तेव्हा भारतीय नौदलाने जाऊन त्यांच्या सेलर्सची सुटका केली होती आणि त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं होतं. तर हा जो रोल आहे ह्याच्यामुळे जगभर एक असं होतं की भारतीय नौदल हे अत्यंत सक्षम नौदल आहे आणि गरज पडली तर नुसतंच संरक्षण नाही तर इतरांना मदत पण करू शकतं, आक्रमण पण करू शकतं. आणि आजच्या घडीला भारतीय नौदला हे पॅसिफिक महासागर किंवा अटलांटिक महासागर मध्ये सुद्धा पोहोचू शकतं. तुम्ही जर आता चेक केलं तर भारतीय नौदलाची कुठली ना कुठली तरी बोट किंवा युद्धपोत हे या सगळ्या महासागरांमध्ये तैनात आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे व इतर देशांना सुद्धा हा एक इशारा आहे किंवा त्यांना ही जाणीव करून देते की भारत हा एक सक्षम देश आहे.
1: श्रोते हो, भारताची किनारपट्टी, समुद्रमार्गे होणारा व्यापार आणि समुद्रधुनी अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सागरी सुरक्षेचं महत्व किती आणि कसं वाढलं याविषयी अधिक जाणून घेऊया पत्रकार आणि संरक्षण शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून.
2: ज्याची समुद्रावर सत्ता तो जगावर अधिराज्य करतो असं म्हटलं जातं. भारताचं आणि समुद्राचं नातं खूप जुनं आहे. सुरक्षेसंबंधी सामान्य नागरिक जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्यानं केवळ भूसीमांचं संरक्षण समोर येतं, पण भूसीमांबरोबरच सागरी सुरक्षेची व्याप्तीही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत ते पाहून सागरी सुरक्षेचं महत्व लक्षात येतं. भारताला 11,000 किलोमीटरहून अधिक सागरी किनारा लाभलेला आहे. यामध्ये बेट समूहांचाही समावेश आहे. याबरोबर 23,05,000 चौरस किलोमीटरचा ईईझेड अर्थात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, 12 मोठी आणि 217 इतर बंदर, लहान मोठे मिळून 79 जहाज निर्मिती दुरुस्तीचे कारखाने, इंटरनेटसाठी आवश्यक केबलचं समुद्रातलं जाळं आणि अर्थातच 90% अधिक असलेला सागरी व्यापार आपल्याला सागरी सुरक्षेची व्याप्ती दाखवतो. तेलासाठी आपण जवळपास पूर्णपणे सागरी व्यापारावरच अवलंबून आहोत. इतकंच नाही तर जगातले 12-17% सागरी खलाशी भारताचे आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आपण मत्स्य उत्पादक आहोत. याखेरीज सागरी सुरक्षेचा आणि सागरी धोक्यांचा विचार केला तर चाचेगिरी, तस्करी, सागरी दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती अशी देखील आव्हानं आहेत. भारताच्या नौदलावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. नौदल, त्याच्याबरोबरच तटरक्षक दल आणि इतर सागरी सुरक्षेशी संबंधित संस्था ही सुरक्षा सक्षमपणे सांभाळत आहेत.
1: श्रोते हो, एकेकाळी युद्धनौका आयात करणारा भारत आज स्वदेशी युद्धनौकांची रचना आणि निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने या बदलाकडे पाहताना डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं,
2: भारताच्या नौदलाचं 2047 पर्यंत पूर्ण आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक नवे नवे उपक्रम आपण राबवित आहोत. यात NIIO अर्थात नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन, नौदलामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 2022 स्प्रिंट चॅलेंज, तंत्रज्ञान विकासासाठी IDEX अर्थात इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स आदी उपक्रम आपण सुरू केले. या उपक्रमांद्वारे खासगी क्षेत्राला MSMEना सहभागी करून घेतलं गेलं.
3: त्यांच्याशी अधिकाधिक रॅपो तयार केले गेले. एखादी युद्धनौका 80% देशी बनावटीची असेल

0: त्यामुळे केवळ जहाज बांधणी कारखान्यातच रोजगार तयार होत नाहीत तर अनेक खासगी आस्थापनांना एमएसएमईना चालना मिळते. नौदलासाठी काही खरेदी करायची असेल तर भारतातील उद्योगांनाच प्राधान्य सध्या दिलं जातं. आज भारतामध्ये 50 अधिक नौकांची बांधणी विविध गोदींमध्ये होतीये. देशी बनावटीचं साहित्य वापरामध्ये आपण खूप पुढे गेलो आहोत. विविध सरफेस फ्लीट्स पाणबुड्या आपण नौदलात दाखल केल्या आहेत. INS मालवण ही कालच नौदलात दाखल झाली. पाणबुडी विरोधी युद्धासाठी ती सक्षम आहे. मात्र अजूनही काही महत्वाचे घटक आपण आयात करीत आहोत. व्यापारी नौकांच्या निर्मितीतही आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामध्येही आत्मनिर्भरतेचं आव्हान आपल्यासमोर आहे.
1: श्रोते हो, महासागर क्षेत्रातली बदलती सामरिक समीकरणं आणि भारताची धोरणं या दृष्टीनं अलीकडे नौदलात दाखल झालेल्या स्वदेशी युद्धनौका या भारताची विश्वासार्हता अधिक बळकट करतात असं डॉ प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
0: बदलती भूराजकीय स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या साऱ्यांकडे पाहता आव्हानं नक्कीच मोठी आहेत. आपल्या सागरी धोरणात आपले मॅरिटाईम इंटरेस्ट आणि आपल्या दृष्टीनं महत्वाची सागरी क्षेत्रे सुस्पष्टपणे दिली आहेत. पंतप्रधान मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2015 आणि मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना 2025 सागर आणि महासागर या उपक्रमांची आपण घोषणा केली. एक नवं उद्दिष्ट आपण समोर ठेवलं. हिंदी महासागर क्षेत्रातील विविध देशांशी आपण संबंध मजबूत करत आहोत. सामरिक दृष्ट्या महत्वाचा निकोबार प्रकल्पही आपण राबवत आहोत. या साऱ्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर क्वाड संघटनेचीही स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रातून खुल्या सागरी वाहतुकीची भूमिका भारत कायम घेत आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याची जोरकस मांडणी देखील आपण करत आहोत. सागरी व्यापार आणि ऊर्जा सुरक्षा यांचं आव्हान पाहता बंदर विकासालाही आपण चालना दिली आहे. सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर अधिकाधिक सक्षम केली जात आहेत. गेल्या वर्षी विझिंजम या केरळमधल्या डीप सी बंदराचं उद्घाटन झालं. वाढवण बंदराचंही काम सुरू आहे आणि आताच उल्लेख केल्याप्रमाणे निकोबार प्रकल्पावरही काम सुरू आहे. या साऱ्या उपक्रमांनी आपलं सागरी हित, सागरी सुरक्षा आणि सामरिक हितसंबंध सक्षमपणे राखले जात आहेत. हे सारे उपक्रम, हे सारे प्रकल्प केवळ आपला रीच दूरपर्यंत पोहोचावा, आपला व्यापार सुस्थितीत व्हावा यासाठीच नाहीयेत, तर एक स्ट्रॅटेजिक गोल आणि स्ट्रॅटेजिक उद्दिष्ट आपण याद्वारे साध्य करणार आहोत. बदलत्या भूराजकीय स्थितीमध्ये आपण अतिशय सक्षमपणे पावलं टाकत असून आपले सामरिक हित जपत आहोत.
1: श्रोते हो, भारतीय नौदलात दाखल झालेल्या या स्वदेशी युद्धनौका भारताच्या संरक्षण क्षमतेत भर घालणाऱ्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या देशाच्या तांत्रिक प्रगतीचं, औद्योगिक सामर्थ्याचं आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीचंही प्रतीक आहेत. सुरक्षित सागरी सीमा, निर्धोक व्यापारी जहाज वाहतूक, नील अर्थव्यवस्थेचा विकास आणि हिंद महासागर क्षेत्रातील भारताचं वाढतं नेतृत्व या सर्व बाबींमध्ये या युद्धनौका महत्वाची भूमिका बजावणार आहेत. आणि हेच 2047 आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अभय धुमाळ.

श्रोते हो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 598 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत. आज वार शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 2 श्रावण शके 1948, अर्थात 24 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात. सद्यस्थितीत कोरडवाहू शेतीमध्ये पीक व्यवस्थापन याविषयी डॉ आनंद भोरे यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बदलतं हवामान, पावसाचं अनिश्चित स्वरूप आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कोरडवाहू शेतीसमोर अनेक आव्हानं उभी असतात. अशा परिस्थितीत योग्य पीक व्यवस्थापन, मृदा आणि जलसंधारण, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण यांचा अवलंब केल्यास कमी पावसातही चांगलं उत्पादन मिळवता येऊ शकतं. आणि सध्या परिस्थिती तर आपण पाहतो आहोत की पावसाचं प्रमाण काही भागात अतिशय कमी आहे. तर मग अशा वेळी आपण पीक व्यवस्थापन कशा रीतीने करायला हवं हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि आज त्यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंद गोरे सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद
2: सर. आता सध्या आपण पाहतोय की हवामानात अनिश्चित प्रमाणात बदल होत आहे. कारण पावसाचं प्रमाण खूप कमी आहे, बऱ्याच ठिकाणी पेरणी पण शेतकऱ्यांची झालेली आहे. पण मग शेतकरी सध्या खूप चिंतेत आहे की या पिकाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल सध्या परिस्थितीमध्ये. तर कोरडवाहू शेतीमध्ये हे पीक व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला हे सांगा की कोरडवाहू शेती म्हणजे काय आणि कोरडवाहू शेतीच्या मुख्य काय समस्या आहेत.
3: अगदी महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे. आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे आपण कोरडवाहू शेती ही एक व्यापक अशी संकल्पना आहे. कोरडवाहू शेती जर आपण बघितलं तर त्याचे मुख्यतः तीन प्रकार पडतात. त्यामध्ये एक मूलतः ज्याला आपण अगदीच कोरडवाहू शेती म्हणतो की ज्या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण आहे ते 750 मिलीमीटर पेक्षा कमी असतं अशा ठिकाणी आपण त्याला कोरडी किंवा कोरडवाहू शेती पद्धतीचा प्रकार म्हणतो. अशा ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवणे आणि जो काही ओलावा त्या ठिकाणी आपल्याकडे जो पाऊस असतो त्याच्या आधारे आपल्याला साठवता येतो, त्या आधारे आपण पीक लागवड त्या ठिकाणी करत असतो. दुसरा प्रकार आहे पावसावर आधारित शेतीचा की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडं अधिक असतं, म्हणजे 750 मिलीमीटर ते जवळपास 1150 ते 1200 मिलीमीटर पर्यंत, या पद्धतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मृद जलसंधारणाचे उपाय हाती घेऊन आपल्याला पीक पद्धती आणि एकल पीक त्या ठिकाणी घ्यायचं असतं. आणि तिसरा प्रकार जर आपण बघितला तर सर्वसाधारणपणे आपण त्याला कोरडवाहू किंवा पावसावर आधारित शेती त्या ठिकाणी म्हणू शकतो की ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असतं, म्हणजे जवळपास 1000 ते 1150 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस त्या ठिकाणी असतो, अशा ठिकाणी आपल्याला खरीप किंवा दुबार रबी हंगामामध्ये सुद्धा पीक जमिनीच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी घेता येत. तर अशा पद्धतीनं सर्वसाधारण जर आपण बघायला गेलो तर पावसावर आधारित असणारी शेती आणि ज्या ठिकाणी सिंचनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीयेत किंवा स्त्रोत उपलब्ध नाहीयेत अशा ठिकाणी केली जाणारी शेती म्हणजे कोरडवाहू शेती आहे.
2: अच्छा. तर सर, कोरडवाहू शेती करत असताना बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थितीही निर्माण होते, तर मग ही आपत्कालीन परिस्थिती म्हणजे नेमकं काय.
3: अगदी बरोबर आहे की तसं जर आपण बघितलं तर देशामध्ये आपण सर्वसाधारणपणे 55% ते 60% ही कोरडवाहू शेतीच त्या ठिकाणी केली जाते. राज्यामध्ये जवळपास 85% आणि मराठवाडा विभागामध्ये जवळपास

0: 82-83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती त्या ठिकाणी केली जाते. आपल्याला अवगत आहे की आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर आणि आदरणीय संचालक संशोधन डॉक्टर बी व्ही आसेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प हा कार्यरत आहे. आपल्याकडे राज्य शासनाचं सुद्धा कोरडवाहू शेती संशोधन केंद्र 1977 पासून आणि अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प हा 2005 पासून कार्यरत आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून आपण कोरडवाहू शेती तंत्रज्ञान विकसित करणे त्याचा प्रचार प्रसार या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असतो. तर आपत्कालीन पीक परिस्थिती म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे राज्यात किंवा मराठवाडा विभागामध्ये चार पद्धतीच्या आपत्कालीन परिस्थिती आपल्याला आढळून येतात. यामध्ये पावसाचं उशीरा आगमन होणे, म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या 10 ते 15 जूनपर्यंत पावसाचं आगमन होतं, त्यापेक्षा उशीरा आगमन होणे. दुसरी परिस्थिती आपत्कालीन अशी आहे की पावसाचं लवकर निर्गमन किंवा परतीचा पाऊस लवकर येणे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस परतत असतो, त्याच्यापूर्वीच निर्गमन किंवा तो परतणे म्हणजे ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. तिसरी आपत्कालीन परिस्थिती म्हणजे पावसाचं आगमन आणि निर्गमन वेळेवर होणे, परंतु पीक कालावधीमध्ये पीक वाढीचा जो कालावधी असतो सर्वसाधारण त्यामध्ये पावसाचे दीर्घकालीन किंवा लघुकालीन खंड येणे. आणि चौथी परिस्थिती म्हणजे सतत पाऊस लागून राहणे किंवा अतिवृष्टी होणे. बऱ्याच भागामध्ये आपण बघतो की सतत, जसं गेल्या वर्षी आपण अनुभवलं आहे की सतत पाऊस लागून राहतो, मग शेती कामं करणे किंवा पिकाची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. तर अशा चार आपत्कालीन परिस्थिती आपण सहसा अनुभवत असतो.
1: अच्छा, मला वाटतं सद्य परिस्थिती ही आपण आता आपत्कालीन परिस्थितीमध्येच घेऊ शकतो, नाही का?
0: निश्चित, बरोबर.
1: आणि सर दुसरं म्हणजे यल निनो बद्दल बरीच चर्चा सध्या होते आहे, तर यल निनो म्हणजे काय आणि त्याचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल किंवा होत आहे?
0: अगदी बरोबर आहे. आपण पाहतो की आता एल निनो ही जी एक संकल्पना आहे ती प्रशांत महासागरामधील विषुववृत्तीय जो भाग आहे त्या भागात निर्माण होणारी एक हवामान विषयक घटना आहे. या संदर्भामध्ये काय होतं की एल निनोच्या कालावधीमध्ये आपला जो मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर आहे या महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे जे तापमान आहे ते सामान्य तापमानापेक्षा ते वाढतं आणि हे वाढल्यामुळे मग ते साधारणतः 0.5 ते 1% त्याची वाढ असते. मग याची जेवढी तीव्रता आहे त्यानुसार हा एल निनो तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो आणि यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण अनुभवत आहोत. आणि यामध्ये काय होतं की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे हे या परिस्थितीमध्ये उलट दिशेने वाहतात आणि आपल्याकडे सर्वसाधारणपणे शेती क्षेत्रावर याचा अतिशय विपरीत परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. मग या विपरीत परिणामामध्ये पावसाचं जे वितरण आहे ते असमान असतं, कुठे पाऊस अतिशय कमी पडतो कुठे पडत नाही, कुठे कमी वेळात जास्त पडतो, पावसाचं उशीरा आगमन होणं आहे, पावसाचे दीर्घकालीन खंड आहेत, एकूणच पावसाचं प्रमाण हे कमी राहणे असेल किंवा कमी पावसाचे ढग येणे, या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत ह्या एल निनोच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात.
1: अच्छा, तर सर सध्याची ही परिस्थिती आहे तर ती एल निनोमुळेच निर्माण झाली असं म्हणूयात?
0: निश्चित, बरोबर आहे.
1: तर कोरडवाहू शेती क्षेत्रात कोणती मुख्य पिकं घेतली जातात?
0: अगदी बरोबर आहे. आपण जर बघितलं तर कोरडवाहू क्षेत्र आहे, मग ते आपल्या मराठवाडा विभागामध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीन सारखं पीक हे त्या ठिकाणी मुख्य पीक आहे. त्याच्यानंतर कपाशी सारखं पीक आहे, तूर आहे, मूग, उडीद, बाजरा, सूर्यफूल ही सर्वच पिकं आपण कोरडवाहू क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घेतो. आपण जर कोकण विभागाचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा पावसावर आधारित भात शेती, नागली, नाचणी ही पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. विदर्भामध्ये सुद्धा कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिकं घेतली जातात, परंतु प्राधान्यानं कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये तृणधान्य असतील, तेलबिया पिकं असतील, कडधान्य पिकं असतील या पिकांवर आपण भर देण्याची गरज आहे.
1: अच्छा, तर सर कोरडवाहू शेती क्षेत्रामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे तेलबिया, कडधान्य ही पिकं आपण घेऊ शकतो, तर कोरडवाहू शेतीमध्येच मृद आणि जलसंधारणाचं नेमकं काय महत्व आहे याबद्दल आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे. कोरडवाहू शेती ज्या ठिकाणी आपण करतो आणि आपल्याकडं आपण जर विचार केला तर 82-83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती आहे, मग अशा ठिकाणी कोरडवाहू शेतीचे काही मुख्य आधारस्तंभ आहेत आणि या आधारस्तंभामध्ये जर आपण विचार केला तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे मृद व जलसंधारण.
1: बरोबर,
0: हा एक त्याचा मूलभूत पाया आहे आणि मृद व जलसंधारण त्याच्यावरचा एक या शेतीला यशस्वी करण्याचा एक आधारभूत घटक आहे. याच्यानंतर दुसरी एक

0: महत्वाची गोष्ट अशी आहे की जमिनीनुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड, त्याच्यानंतर त्या विभागातल्या किंवा त्या जिल्ह्यातल्या पाऊसमान एकूण किती आहे ते गृहीत धरून पीक आणि पिकाची निवड, यानंतर संतुलित किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, त्याच्यानंतर लागवड पद्धती जसे रुंद वरंबासरी पद्धत असेल, बेड पद्धत असेल, त्याच्यानंतर आपल्याला आंतरपीक पद्धती, त्या वर्षीच्या अनुमानानुसार किंवा अंदाजानुसार आपल्याला पिकांचे, मग आपल्याला खरीप हंगामातील नियोजन किंवा भारी किंवा त्या ठिकाणी मध्यम जमिनीमध्ये निश्चित पर्जन्यमानाच्या विभागामध्ये दुबार पीक पद्धतीची निवड असेल, या पद्धतीतून या सगळ्या घटकांना लक्षात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी शेतीचं नियोजन करायचं असतं. आणि या सगळ्या घटकांमध्ये मृद जलसंधारण हा कोरडवाहू शेतीचा पाया आहे. यामध्ये आपल्याला काय करायला लागतं की जमिनीच्या उतारानुसार वेगवेगळे उपचार त्या ठिकाणी घ्यावे लागतात, जेणेकरून त्या ठिकाणी पडणारं पावसाचं पाणी त्याच ठिकाणी जास्तीत जास्त मुरवलं पाहिजे, जेणेकरून त्या भागातील पाण्याची पातळी वाढेल, त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्या ठिकाणी ओलावा टिकून राहील आणि त्याचा उपयोग त्या पिकाला आणि पुढील हंगामातील पिकाला होईल. यामध्ये मग आपण ज्या ठिकाणी उतार जास्त आहे त्या ठिकाणी सलग समतर चर असतील, त्याच्यानंतर ढाळीचे बांध असतील, त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर आंतरपीक पद्धत आहे, पट्टापेर पद्धत आहे, आच्छादनाचा वापर आहे, आंतरपीक मिश्रपीक पद्धती आहेत, हे सगळेच उपाय त्या ठिकाणी मृद जलसंधारणामध्ये त्या ठिकाणी येतात. याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचा उतार अधिक आहे तिथे ढाळीचे बांध आपण घेतो 2 ते 6% उतार असलेल्या जमिनीमध्ये, नंतर आपण समतल चर सुद्धा घेतो किंवा समतल बांध सुद्धा घेतो. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उतार कमी आहे त्या ठिकाणी आपण समतल बांध त्या ठिकाणी घेतो आणि या सगळ्या उपायांचा उपयोग जो आहे तो मृद आणि जल या दोन्हीच्या संधारणासाठी त्या ठिकाणी होतो. कारण आपण आपल्या देशाचा विचार केला तर जवळपास दरवर्षी 5,300 दशलक्ष टन माती त्या ठिकाणी दरवर्षी वाहून जाते आणि प्रति हेक्टरी जवळपास 21 टन माती दरवर्षी वाहून जाते आणि या माध्यमातून अन्नद्रव्य सुद्धा वाहून जातात. म्हणून आपल्याला मृद जलसंधारणाचे उपाय कोरडवाहू शेतीमध्ये घेणं अत्यंत गरज आहे.
1: अगदीच, म्हणजे एकंदरीतच कोरडवाहू शेतीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, उत्पन्न चांगलं मिळवायचं असेल तर मृद आणि जलसंधारणाचे उपाय करणं शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचं असं आहे. तर सर, आता आपण बोलत असताना म्हणालात की आंतरपीक पद्धती सुद्धा यामध्ये वापरता येते, तर आंतरपीक पद्धतीचे काय फायदे आहेत आणि त्याचा अवलंब कसा करावा?
0: नाही, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आंतरपीक पद्धती याबद्दलचं ज्ञान शेतकरी बंधू भगिनींना अगदी उपजतच आहे, कारण की आंतरपीक पद्धती मध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी साध्य करता येतात. एक तर आपले नैसर्गिक साधन संपत्ती, ज्याच्यामध्ये मग जमिनीतील ओलावा असेल, जमिनीतील अन्नद्रव्य असतील, सूर्यप्रकाश असेल, या सगळ्या गोष्टीचा कार्यक्षम वापर होतो. म्हणजे एक तसेच मृद जलसंधारण सुद्धा साध्य होतं. पण आपण काय करतो, याच्यामध्ये एक तृणधान्य पीक, कडधान्य पीक याची आंतरपीक पद्धती आपण घेतो किंवा कडधान्य पीक, तेलबिया पीक अशा पद्धतीनं घेतो. आपण जर बघितलं तर या पीक पद्धतीमध्ये ज्या पिकाची मुळं खोलवर जातात असं एक पीक निवडतो आणि ज्या पिकाची मुळं अगदी वरच्या थरात जातात असे पीक निवडतो, जेणेकरून जमिनीतील वेगवेगळ्या थरातून अन्नद्रव्य घेतो, ओलावा सुद्धा वेगवेगळ्या थरातून घेतो, म्हणजे कार्यक्षम त्या ठिकाणी वापर अन्नद्रव्याचा आणि ओलाव्याचा होता. दुसरा, कीड रोगांच्या दृष्टीनं सुद्धा याचा फायदा होतो. हवामान बदलामुळे एखादं पीक आपल्याला हातचं गेलं तर दुसरं पीक त्या ठिकाणी चांगलं उत्पादन देऊन जातो. बाजारभाव कोसळले तर एका पिकाचे भाव कोसळले तर दुसऱ्या पिकाच्या उत्पादनातून आपल्याला योग्य बाजारभाव मिळतो. म्हणजे हवामान बदल असू द्या, बाजारभावातील चढ उतार असू द्या किंवा मृद जलसंधारणाच्या दृष्टीने किंवा आपल्या कुटुंबाची अन्नधान्याची गरज आणि कडधान्याची गरज किंवा तेलबिया पिकांची गरज भागवण्याच्या दृष्टीनं आंतरपीक पद्धती महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये सोयाबीन अधिक तूर 4:2, कपाशी अधिक उडीद 1:1 किंवा कपाशी अधिक सोयाबीन 1:1 किंवा बाजरा अधिक तूर कोरडवाहू शेतीमध्ये 3:3 किंवा 4:2 अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आंतरपीक पद्धती आपण आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी योग्य पेरणी यंत्राचा वापर करून निश्चितपणानं अवलंब करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे एकंदरीतच शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये या दृष्टीने आंतरपीक पद्धत अतिशय महत्वाची अशी पद्धत आहे. तर सर, आंतरपीक पद्धत घेतल्यानंतर पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्त्वाचं ठरतं, तर मग एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं?
0: नाही, अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आता सद्यस्थितीमध्ये सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. आपण पाहतो की आता पावसाचं प्रमाण कमी आहे, अशा वेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, या परिस्थितीत किंवा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर आपण केला पाहिजे. यामध्ये शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, जैविक

0: खते, जसं आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे नस्तर स्थिरीकरण करणारी जीवाणू खतं किंवा स्फुरद विरघळणारे खतं किंवा जस्त विरघळणारे खतं यांची उपलब्धता त्या ठिकाणी आहे. हे जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते आणि आपला लागवडीवरचा खर्च कमी होतो. आणि आपण जर आपल्या शेतामध्ये जर हे सगळे खतांची शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत निर्मिती केली किंवा जीवामृतचा जरी वापर केला तरी एकीकडे खर्च कमी होतो, दुसरीकडे जमिनीच्या जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सुधारतात, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढते. म्हणूनच एकंदरीतच आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे.
1: बरोबर. तर सर, सद्यस्थितीमध्ये खरीप पिकांचं व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल काय सांगाल?
0: अगदी महत्वाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाला उशिरा सुरुवात झालेली आहे, त्यानंतर पाऊस चांगला झाला, शेतकरी बंधू भगिनींच्या पेरण्या झालेल्या आहेत, परंतु नंतर पुन्हा जो आहे तो पावसाचा मोठा खंड आपल्याला आढळून येत आहे. ही एक परिस्थिती. दुसरी परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी पाऊस जेमतेम पडतोय, आणि तिसरी परिस्थिती अशी की आजही जवळपास 15-30% भागामध्ये मराठवाड्यामध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. तर या तीनही परिस्थितीमध्ये, पहिल्या परिस्थितीमध्ये की ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत परंतु आता पावसाचा खंड आहे, अशा ठिकाणी शेतकरी बंधू भगिनींनी पीक 20-21 दिवसाचं झाल्यावर हलक्या कोळपण्या द्याव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, पिकांना मातीची भर द्यावी आणि हलक्या कोळपण्या ह्या वारंवार करत राहाव्यात, जेणेकरून ओलावा त्या ठिकाणी साठून राहील आणि पिकांना फायदा होईल. ज्या ठिकाणी पीक 20-21 दिवसाच्या आत आहे त्या ठिकाणी हलक्या पद्धतीनं पिकांना इजा होणार नाही अशा पद्धतीनं जमिनीचा भेगा बुजवाव्यात. यानंतर ज्या ठिकाणी पीक 21-30 दिवसाच्या पुढे गेलेले आहे अशा ठिकाणी आपण फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा वापर करावा, जेणेकरून पोटॅशियम नायट्रेट सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 50 ग्रॅम, मध्य अवस्थेमध्ये 100 ग्रॅम आणि जवळपास 55 दिवसाच्या पुढे 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-045 ची फवारणी करावी, जेणेकरून 6-8 दिवस पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण होते. किंवा 19-19-19 हे पाण्यात विरघळणारं खत आहे, ते आपण 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन पिकाच्या अवस्थेनुसार त्याची फवारणी करावी. किंवा सोपा उपाय म्हणजे साधी पाण्याची फवारणी सुद्धा शेतकरी बंधू भगिनी करू शकतात कमी खर्चाची. याशिवाय आपण सोयाबीन किंवा इतर पिकाचा भुसा टाकून आच्छादन सुद्धा करू शकतो, जेणेकरून जमिनीतील ओलावा त्या ठिकाणी टिकून राहील. याशिवाय सद्यस्थितीमध्ये आपण कीड व रोगाच्या दृष्टीनं सुद्धा त्वरित उपाययोजना त्या ठिकाणी करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण की या माध्यमातून आपल्याला जे काही कीड आणि रोग आहेत त्याची त्वरित आपल्याला पाहणी करणे आणि त्याच्यावर उपाय योजना ही काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्याला जी महत्वाची गोष्ट आहे की आपण त्वरित त्या ठिकाणी नियंत्रण किडींचं व्यवस्थित करू शकतो. यानंतर दुसरा मुख्य मुद्दा असा आहे की तणांचं व्यवस्थापन. आपण पाहतो की तणे ही जे आहेत ती पिकांना, मुख्य पिकांना अन्नद्रव्य असतील, ओलावा असेल यासाठी स्पर्धा करतात. म्हणून पीक 21 दिवसात झाल्यानंतर लगेच कोळपणी खुरपणी करावी, तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करावा, किंवा जिथं ओलावा आहे जमिनीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तणनाशकांचा वापर सुद्धा करू शकता. आणि याद्वारे आपण तणांचं व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला जो ओलावा किंवा अन्नद्रव्य आहेत ते फक्त पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होतील. ज्या ठिकाणी पाणी देऊ शकतो किंवा सिंचनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी आपण तुषार सिंचनाचा वापर करून पावसाचा खंड असेल तर त्वरित त्या ठिकाणी पाणी द्यावं. त्यानंतर गिरीपुष्प किंवा सुभाबूळ किंवा सोयाबीन भात यांचं काड आपण आच्छादन म्हणून वापरावं आणि फळबागांमध्ये बोर्डो पेस्टचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. सोयाबीन सारख्या पिकामध्ये दर 4 ओळीनंतर आपण एक जलसंधारण सरी काढावी, जेणेकरून या सरीमध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी, हलका पाऊस जरी झाला तरी तो मुरेल, त्या पिकाला किंवा पुढच्या पिकासाठी त्याचा उपयोग होईल. कपाशी सारख्या पिकामध्ये 1-2 ओळीनंतर या जलसंधारण सरी साध्या बळीराम नांगरांनी काढाव्यात आणि या जलसंधारण सरीचा आपल्याला अशा पद्धतीनं जे काही पावसाचं पाणी पडणार आहे ते त्या ठिकाणी मुरेल आणि त्याच ठिकाणी आपल्याला ओलावा त्या ठिकाणी साठवून ठेवता येईल. तर अशा पद्धतीनं सद्यस्थितीमध्ये आपल्याला पोटॅशियम नायट्रेटची 0.5-2% फवारणी किंवा साध्या पाण्याची फवारणी, यानंतर आच्छादन, सतत हलक्या कोळपण्या करणे, तण व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आच्छादनाचा वापर, कीड रोगाचं व्यवस्थापन, फळबागांमध्ये बोर्डो पेस्ट, तसेच त्या ठिकाणी तणांचं व्यवस्थापन, या सगळ्या बाबींवर भर देणं ही गरज आहे. आता दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी अजून शेतकरी बंधू भगिनी पेरणीयोग्य पावसाची वाट बघत आहेत, तर अशा ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की सर्वसाधारण

0: परिस्थितीमध्ये आपण आता कुठली पिकं घेऊ शकतो, तर सध्या आपण जर बघितलं तर 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान जर पावसाचं आगमन झालं तर आपल्याला कापूस, संकरित ज्वारी, भुईमूग, त्याच्यानंतर मूग, उडीद ही पिकं घेता येणार नाहीत. तर त्यांच्याऐवजी आपल्याला सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ या पिकांचा त्या ठिकाणी पेरणीसाठी अवलंब करावा लागेल. याशिवाय सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा एरंडी अधिक धने किंवा एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धती आपल्याला त्या ठिकाणी घ्याव्या लागतील, कारण की 16 जुलै नंतर जिथं पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी. आणि उशिरा पावसामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला तूर, सूर्यफूल, संकरित बाजरी, एरंडी या पिकांवर भर द्यायचा आहे. याशिवाय सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक तूर या आंतरपीक पद्धतीवर आपण भर देणं गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या ठिकाणी पेरणी होऊन 25-30 दिवस झालेले आहेत अशा ठिकाणी जलसंधारण सरी काढणे, वेळेवर आंतरमशागत करणे, फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा करणे, पावसाचा खंड असेल तर संरक्षित सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देणे या बाबींवर भर देणं आपल्याला गरजेची गोष्ट आहे.
1: तर एकंदरीतच पिकांचं व्यवस्थापन आपण सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी केलं तर निश्चितपणे सध्याच्या स्थितीमध्ये पीक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करता येईल. तर सर, आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे काय?
0: नाही, आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे आपण जर पाहिलं तर पावसाचं आगमन जसं उशिरा होतं किंवा हवामान बदलाच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं पावसाचं आगमन होतं त्या दृष्टीनं आपल्याला जी काही परिस्थिती निर्माण होते तिला आपण आपत्कालीन पीक किंवा आपत्कालीन परिस्थिती म्हणतो. मग या आपत्कालीन परिस्थितीला अनुसरून जे पीक पेरणीचं नियोजन करायचं असतं त्याला आपण आपत्कालीन पीक नियोजन म्हणतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं या आपत्कालीन पीक नियोजनाचा आराखडा दिलेला आहे. यामध्ये 15 जून ते 30 जून मध्ये सर्व खरीप पिकं आपण पेरणी करू शकतो. 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान पावसाचं आगमन झालं तरी सुद्धा आपण सर्व खरीप पिकांची पेरणी करू शकतो. मात्र पावसाचं आगमन लांबलं आणि ते 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान झालं तर अशा वेळेला मूग, उडीद, भुईमूग ही पिकं आपल्याला घेता येणार नाहीत, कारण त्यांच्या उत्पादनामध्ये घट येते. त्यांच्याऐवजी आपण कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल ही पिके घेऊ शकतो. त्याही उपर पावसाचं आगमन लांबलं आणि ते 16 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान झालं तर अशा वेळेला मात्र आपल्याला कपाशी किंवा ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद ही पिकं टाळायची आणि त्यांच्याऐवजी आपल्याला सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, एरंडी, कारळ, तीळ, सोयाबीन अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर किंवा एरंडी अधिक तूर ही पिके किंवा ही आंतरपीक पद्धती आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल.
1: अच्छा,
0: यालाच आपण आपत्कालीन पीक नियोजन असं त्या ठिकाणी संबोधत असतो.
1: अच्छा, तर हे शेतकरी बांधवांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर हे केलं तर निश्चित याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
0: निश्चित मॅडम, निश्चित.
1: तर सर, हे झालं आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात. तर कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा काही महत्वाचे असे दीर्घकालीन उपाय केले जात आहेत, तर ते नेमके कोणते?
0: नाही, अगदी महत्वाचं आहे की आपण कोरडवाहू शेतीमध्ये आता पावसाचा खंड आला मग आपण काय केलं पाहिजे, तर यामध्ये हे तर आपल्याला तातडीचे उपाय तर करावेच लागतात. जसे मी मगाशी सांगितले की मग फवारणीद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, संरक्षित सिंचन असेल किंवा हलकी कोळपणी खुरपणी असेल, आच्छादन असेल, तणांचं व्यवस्थापन असेल, तर यासोबतच आपल्याला दीर्घकालीन उपाय सुद्धा हाती घेणं गरजेचं आहे. कारण की आपण पाहतो की 10 वर्षाची सरासरी बघितली तर 3 ते 4 वर्ष सरासरी एवढा पाऊस पडतो, 3 वर्ष जवळपास आपल्याला सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, 1 ते 2 वर्ष सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे अतिवृष्टी होते. तर ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन दीर्घकालीन उपायामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मृदव जलसंधारणाचे उपाय, दीर्घकालीन उपयोगासाठी स्वतःच्या शेतावर आपल्याला सेंद्रिय खतांची निर्मिती, त्याच्यानंतर आपल्याला कूप नलिका किंवा विहीर पुनर्भरण या गोष्टीवर आपल्याला भर द्यावा लागेल. यासोबतच आपल्याला सर्वसाधारण शेतीमध्ये लागवड पद्धती बदलाव्या लागतील. त्याच्यामध्ये मग रुंदवरंबा सरी पद्धत म्हणजे बीबीएफ पद्धतीनं लागवड असेल. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला संरक्षित सिंचनाच्या दृष्टीनं आपले पाण्याचे स्रोत म्हणजे जास्तीत जास्त पावसाचे पाणी अडून मग शेततळ्याच्या माध्यमातून असेल, विहीर पुनर्भरण, कूप नलिका पुनर्भरणच्या माध्यमातून असेल, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर असेल, याशिवाय आपल्याला आंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट या बाबींवर सुद्धा भर द्यावा लागेल. याशिवाय एकात्मिक शेती पद्धती असेल, याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे 30-40% क्षेत्रावर सर्वसाधारण पिके घेतो, 10-20% आपण फळ पिके घेतो, त्याच्या त्या जोडीला आपण शेळीपालन किंवा गोपालन किंवा दुग्ध व्यवसायाची जोड देतो, कुक्कुटपालनाची जोड देतो, किंवा जिथं पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे तिथं आपण रेशीम उद्योगाकडे

किंवा तुती लागवडीकर आपण गेलो पाहिजे. म्हणजे या कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला इतर पर्यायी त्या ठिकाणी जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्यावर सुद्धा भर आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर पीक आपल्याला हाती नाही लागले तर या इतर कृषीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नाचं स्रोत त्या ठिकाणी निर्माण करता येईल. तर अशा पद्धतीनं दीर्घकालीन प्रणालीमध्ये आपल्याला मग बियाणे बँक, स्वतःला लागणारं बियाणं स्वतः किंवा गटाच्या माध्यमातून बियाणं तयार करा, तो खर्च कमी करता येईल. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची बँक, म्हणजे आपण स्वतःला लागणारे निविष्ठा जास्तीत जास्त आपल्या शेतावर त्या ठिकाणी तयार केल्या पाहिजे कमी खर्चामध्ये, शेणखत, गांडूळ खत, त्याच्यानंतर जीवामृत, त्याच्यानंतर कंपोस्ट, त्याच्यानंतर वॉटर बँक. वॉटर बँक म्हणजे आपण आपल्या शेतीला एकूण जेवढी शेती आहे त्यापेक्षा त्यापैकी 30-40% शेतीला 1-2 संरक्षित सिंचन देण्याच्या दृष्टीनं मग शेततळे असतील किंवा जास्तीत जास्त पाण्याचं त्या ठिकाणी आपल्याला संवर्धन होण्याच्या दृष्टीने

0: पद्धतीनं दीर्घकालीन प्रणालीमध्ये आपल्याला मग बियाणे बँक स्वतःला लागणारं बियाणं स्वतः किंवा गटाच्या माध्यमातून बियाणं तयार करा तो खर्च कमी करता येईल. त्याच्यानंतर अन्नद्रव्याची बँक म्हणजे आपण स्वतःला लागणारे निविष्ठा जास्तीत जास्त आपल्या शेतावर त्या ठिकाणी तयार केल्या पाहिजे कमी खर्चामध्ये शेणखत गांडूळ खत त्याच्यानंतर जीवामृत त्याच्यानंतर कंपोस्ट त्याच्यानंतर वॉटर बँक. वॉटर बँक म्हणजे आपण आपल्या शेतीला एकूण जेवढी शेती आहे त्यापेक्षा त्यापैकी 30-40% शेतीला 1-2 संरक्षित सिंचन देण्याच्या दृष्टीनं मग शेततळे असतील किंवा जास्तीत जास्त पाण्याचं त्या ठिकाणी आपल्याला संवर्धन होण्याच्या दृष्टीने किंवा पावसाचं पाणी मुरण्याच्या दृष्टीने वेगवेगळे मृद जलसंधारणाचे उपाय असतील किंवा विहीर पुनर्भरण जल कूपनलिका पुनर्भरण असेल या माध्यमातून आपल्याला ही पाण्याची पाणी बँक या वॉटर बँक आपण जर तयार केली तर दीर्घकालीन परिस्थितीमध्ये याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो.
1: बर तर सर शेवटी जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल?
0: यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही नेहमी सांगतो की कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला मृद जलसंधारणाचे उपाय त्याच्यानंतर योग्य पीक व्यवस्थापन त्याच्यामध्ये योग्य जमीन आणि पाऊसमानानुसार योग्य पीक आणि पीक पद्धतीची निवड योग्य वेळेवर पेरणी योग्य अंतरावर पेरणी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक तण कीड व रोग व्यवस्थापन संरक्षित सिंचनाची व्यवस्था आणि त्रिसूत्रीमधलं तिसरं सूत्र म्हणजे त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी बाजारपेठ विक्री व्यवस्थापन आणि त्याला प्रक्रिया व मूल्यवर्धनाची जर जोड दिली तर आपल्याला त्या ठिकाणी अधिक शाश्वत असं उत्पन्न मिळेल आणि कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीनं शेतीपूरक व्यवसाय मग त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असेल त्या ठिकाणी शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा इतर छोटासा एखादा प्रक्रिया उद्योग किंवा मूल्यवर्धनाचा एखादा छोटासा लघु उद्योग आपण जर त्या ठिकाणी हाती घेतला तर निश्चितपणानं आपण कोरडवाहू शेती ही शाश्वत पद्धतीनं करू शकतो. आपल्याला मिळणारं उत्पादन हे शाश्वत होईल मिळणारं उत्पन्न हे शाश्वत होईल आपण कोरडवाहू शेती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून निश्चितपणाने यशस्वी करू शकतो.
1: बरं तर सर अत्यंत अशी उपयुक्त अशी माहिती आपण आमच्या शेतकरी बांधवांना दिली आहे जेणेकरून कोरडवाहू शेतीमध्ये सद्यपरिस्थितीमध्ये त्यांना पीक व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आणि तुम्ही सांगितलेल्या त्रिसूत्रीचा वापर जर त्यांनी केला तर निश्चितच शाश्वत असं उत्पन्न त्यांना मिळू शकतं. तर सर आज इतकी छान अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण दिलीत त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. वसंतराव नाईक माठोडा कृषी विद्यापीठातर्फे सुद्धा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या खरीप हंगामामध्ये आपण कोरडवाहू शेती निश्चितपणाने यशस्वी करू असा मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो आताच आपण कोरडवाहू शेतीमध्ये सद्यस्थितीत पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद गोरे मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: बरे तर मंडळी कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल भेंडी पिकाची लागवड याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1-800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजा राणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं।
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
2: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्याय यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपलीचं विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीम सोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, श्रोते हो थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन.

0: केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात ही परिसरात ही बैठक झाली आहे. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचे नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर.
0: कर्नाटकातल्या बल्लारीपासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान चौथा रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाअधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षांच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमन प्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. भारतीय रेल्वेनं मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या जयपूर आणि जोधपूर विभागातील लॉन्ड्रीमध्ये स्वयंचलित एआय कॅमेरा डाग ओळख तंत्रज्ञान वापरण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. धुतलेल्या चादरी, उशींचे कव्हर अशा कपड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: लगभग 2 घंटे चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ मुख्यमंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
0: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
3: डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पेंसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी, उस पे सरकार पॉजिटिव है.
0: महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओदिशामध्ये 2024 भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेले एफआयआर रद्द किंवा एकत्र करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत दाखल केलेले 4 एफआयआर रद्द करण्याची मागणी एका याचिकाकर्त्यानं केली होती. मात्र न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती ऑगस्ट

0: जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. सायबर फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत, त्याचं गांभीर्य आणि परिणाम पाहता या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखीन 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 56,00,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीनं पूर्ण करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल आणि स्पिती भागात उदयपूर पांगी मार्गावर गाडीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यात एका 6 महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातग्रस्त एसयूव्ही कारमधून एकूण 15 जण प्रवास करत होते. कारमधून ऐनवेळी उडी मारल्यामुळे दोघे जण या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकल्याच्या आरोपावरून राज्य सरकारनं तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक एम आर अजितकुमार यांना निलंबित केलं आहे. 2023 तत्कालीन मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी अजितकुमार यांच्याकडे होती. ते सध्या केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि रोमानिया यांच्यात आणखीन सखोल व्यावसायिक सहकार्याच्या प्रचंड सुप्त क्षमता असल्यानं उभय देशांमधल्या आर्थिक आणि गुंतवणूक संबंधांचा विस्तार झाला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज रोमानियात बुखारेस्ट इथं आयोजित भारत रोमानिया बिझनेस फोरमला संबोधित करत होत्या. रोमानियाचं सामरिक स्थान, कुशल मनुष्यबळ आणि युरोपियन युनियनसोबतचं मजबूत एकात्मीकरण यामुळे तो भारतासाठी एक मोलाचा भागीदार आणि युरोपीय बाजारपेठेसाठी एक प्रवेशद्वार ठरतो असं त्या म्हणाल्या. संरक्षण उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, अणुऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, वाहतूक, लॉजिस्टिक्स, औषध निर्माण, आरोग्य सेवा, कृषी आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत आणि रोमानिया लक्षणीयरित्या सहकार्य वाढू शकतात असं मुर्मू म्हणाल्या. आताच हाती आलेल्या बातमीनुसार एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेतल्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं सेवेतून काढून टाकलं आहे. हे सर्वजण कंत्राटी तत्वावर काम करत होते अशी माहिती सूत्रांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारांवर कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. हिमाचल प्रदेशात वाहनावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. आणि भारत आणि रोमानिया यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: धड़कन कार्यक्रम चित्रलोक लेकर हम उपस्थित हो रहे हैं बस कुछ ही पलों में.

श्रोते, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोतो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.